रामकृष्ण हरी। आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो। कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहणे, कारण प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो। माणसाची नीतिमत्ता साफ पाहिजे, भलेही काही मिळवता आले नाही तरी चालेल, पण कुणाचे हिसकावलेले नाही याचा आनंद कायम सोबत राहतो। म्हणूनच म्हणतात की माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे। पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर्य शुभांगी आपलं स्वागत करते. आज 11 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात स्त्री शक्ती आणि ग्रामीण स्वावलंबनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातो. आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2012 पासून दरवर्षी 11 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. मुलींचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, सुरक्षितता आणि त्यांना समान संधी मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मुलगी म्हणजे ओझ नसून ती दोन कुळांना जोडणारी आणि आपल्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घालणारी शक्ती आहे, याची जाणीव हा दिवस करून देतो. ग्राम विकासाचा संकल्प दिन. भारताला स्वावलंबी खेड्यांचा मार्ग दाखवणारे भारतरत्न नानाजी देशमुख आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांची आज एकाच दिवशी जयंती साजरी केली जाते. आज भारतीय सिनेसृष्टीच्या शहनशहाचा वाढदिवस आणि भारताच्या दोन समाज शिल्पकारांची जयंती आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचे साक्षात महामेरू आपल्या भारदस्त आवाजाने आणि कसदार अभिनयानं तब्बल 5 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन आज वयाची 84 वर्ष पूर्ण करत आहेत. अपयशाच्या दरीतून पुन्हा शून्यातून उभं राहून यशाचं सर्वोच्च शिखर गाठणारे अमिताभजी हे अखंड शिस्त आणि जिद्दीचे जागतिक प्रतीक आहेत. भारतरत्न नानाजी देशमुख चित्रकूटच्या भूमीवर ग्राम विकासाचा आणि स्वावलंबनाचा आदर्श प्रयोग उभा करणारे, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणारे थोर समाजसुधारक नानाजी देशमुख यांची आज 110वी जयंती. लोकनायक जयप्रकाश नारायण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी आणि भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी संपूर्ण क्रांतीचा हुंकार देणारे भारतरत्न जयप्रकाश नारायण यांची आज 124वी जयंती. आजचा मनभावन सुविचार. मुलगी ही घराचा केवळ दिवा नसते, तर ती एकाच वेळी दोन घरांना संस्कारांचा आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी तेजस्वी ज्योत असते. आयुष्यात संकट कितीही मोठे आले तरी खचून जाऊ नका. वय किंवा परिस्थिती कोणतीही असो, जोपर्यंत तुमच्या मनात पुन्हा नव्याने उभे राहण्याची जिद्द असते, तोपर्यंत तुम्हाला जगातील कोणतीही ताकद पराभूत करू शकत नाही. आणि आजची बोधकथा, साल 2000 आसपासची गोष्ट आहे. बॉलिवूडचा एक अभिनेता ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं होतं, तो एका प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. त्याची कंपनी बुडाली होती, त्याच्यावर जवळपास 90 कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं. दारावर रोज बँकांचे आणि कर्ज वसुली करणाऱ्यांचे तगादे येत होते. त्याचे नाव, पद, प्रतिष्ठा सर्व काही धुळीस मिळालं होतं. त्या अभिनेत्याचं वय तेव्हा 57 वर्ष होतं. त्या वयात सामान्य माणूस स्वतःला संपवून टाकतो किंवा संन्यास घेतो. त्या रात्री तो अभिनेता रात्रभर जागा राहिला, स्वतःशीच विचार करत राहिला, मी कोण आहे? मी एक नट आहे, मग मी अभिनय सोडून बाकी गोष्टीत का अडकलो? दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता तो अभिनेता कसलाही संकोच न बाळगता, कोणताही अहंकार न ठेवता दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या घरी गेला. यशजी चकित झाले. त्या ज्येष्ठ अभिनेत्याने यशजींसमोर हात जोडले आणि अत्यंत नम्रतेने म्हणाले, यशजी, माझ्यावर प्रचंड कर्ज आहे, माझ्याकडे आज कसलंही काम शिल्लक नाही, मला कृपया कामाची संधी द्या. यश चोप्रा त्यांनी त्याला मोहब्बते चित्रपटात भूमिका दिली. पाठोपाठ कौन बनेगा करोडपतीची ऑफर आली. त्या अभिनेत्याने दिवसाचे 18-18 तास काम केलं आणि पुढच्या काही वर्षात स्वतःचं संपूर्ण कर्ज फेडून पुन्हा एकदा बॉलिवूडचा निर्विवाद महानायक म्हणून बनून दाखवलं. ते अभिनेते दुसरे कोणी नसून अमिताभ बच्चन होते. तात्पर्य हेच, जीवनात कितीही वाईट दिवस आले तरी कामाची लाज बाळगू नका. अहंकार बाजूला ठेवून जेव्हा माणूस प्रामाणिकपणे पुन्हा हात जोडतो आणि कामाला लागतो, तेव्हा नियतीलाही त्याच्यासमोर झुकावंच लागतं.
तेव्हा श्रोते हो, आज 11 ऑक्टोबरचा हा रविवार आपल्याला जगण्याची एक नवी उमेद देऊन जातो. आजच्या या सुट्टीच्या दिवशी 2 छोटे संकल्प करू शकता. पहिला म्हणजे आजच्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनी आपल्या घरातील मुलीला, बहिणीला किंवा सुनेला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी पूर्ण पाठिंबा द्या. लेख ही केवळ संस्काराची मूर्ती नसते तर ती उद्याचं भविष्य घडवणारी ताकद आहे. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप नक्की ठेवा. आणि दुसरा म्हणजे अमिताभजींच्या जीवनासारखी शिस्त आणि सकारात्मकता आपल्यात आणा. भूतकाळातील अपयशाचा विचार सोडून आजच्या या रविवारचा कुटुंबासोबत मनमुराद आनंद घ्या. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या घरातील हसऱ्या चेहऱ्यांमध्ये आणि अंतर्मनाच्या धैर्यात असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. ಭಗವಂತಾಜವಳ ವಾಸ ಠೇವಲ್ಯಾವರ ವಾಸನಾ ರಹತಚ ನಾಹಿ. एखादा मनुष्य दुष्ट निघाला तर मागल्या जन्मी तो कसाब असेल असे आपण म्हणतो, पण हे बरोबर नाही. मनुष्याला वासनेनेच जन्म येतो, कर्माने नाही. म्हणूनच कर्म टाळायचे नसते, त्याच्या मागची वासना टाळावी लागते. कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही, तर कर्माचा हेतू बाधक ठरतो. अधिकाऱ्यापुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो, परंतु यामध्ये जो फरक आहे तोच संताच्या आणि आमच्या वासनेत आहे. आम्ही वासनेचे खत विषयाला घालतो आणि विषयातच गुंतून राहतो. वासनेचा क्षय सत्संगाशिवाय नाही होणार. संगतीने मनावर परिणाम घडतो. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना म्हणजे विषयाजवळचा वास, ना म्हणजे नको. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्मे एकमेकात गुंतून गेली आहेत. म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासनासारखीच आहे. मी आता कंटाळलो असे म्हटले तरी

श्वास, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे. हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काही सुचत नाही. मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो. त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपले हवे नको पण आधी तोडाव्या आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे. त्याने ते नाही दिले तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानेच वासना मरेल आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे. त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का? आणि चांगल्या वासना सुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्यात. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत कारण त्यांना वासना जास्त असते. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवतो. जो जिवंतपणे वासनारहित राहिला त्याला सुखदुःख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे, असे राहण्याने वासना क्षीण होईल. आजचे बोधवचन. राम करता ही भावना ठेवून नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा. जानकी जीवन स्मरण.

नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी स्वीकारत आहेत, काळाची ती गरजही आहे. परंतु दूध काढताना काही महत्वाच्या गोष्टी आपण पाळणं गरजेचं असतं. त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जनावराचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगळी असली पाहिजे. परिसर जो आहे तो आपण स्वच्छ ठेवावा, विशेषतः जिथं आपण दूध काढतो त्याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ राहील या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतली पाहिजे. तुपती जनावरं वेगळी करून त्यांचा कमरेचा भाग, मागील मांड्या, शेपटी यावरून खरारा केला पाहिजे व कास आणि सड खरबरीत स्वच्छ फडक्यानं टावेलनं पुसून स्वच्छ करावी. त्यामुळे रक्ताभिसरण वाढून जनावर कसं तरतरीत होतं. जनावराला बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशियम परमँगनेटचे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने त्याची कास व सड आपण धुतली पाहिजे आणि लगेच स्वच्छ पडक्यानं किंवा टावेलनं आपण ती पुसून घेतली पाहिजे. त्यानंतर दूध काढण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक केलेली जी भांडं आहे, एक छोटासा कप व दूध गाळण्याचं स्वच्छ पांढरे कापड जागेवर आणून ठेवलं पाहिजे. कोमट पाण्यानं कास धुतल्यानंतर गाय म्हैस पाना सोडण्यास मदत करते. दूध काढणाऱ्या व्यक्तीने आपले हात पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणात धुवून स्वच्छ करावे व दूध काढण्यास सुरुवात करावी.

0: सर्वप्रथम प्रत्येक सडातील पहिल्या काही धारा स्वतंत्र कपात काढाव्या व नंतर दुधाच्या भांड्यात दूध काढावं. कपात काढलेलं दूध साधारणतः 20 ते 25 मिली फेकून द्यावं, कारण यात जंतूचं प्रमाण जास्त असतं. दूध काढण्याची प्रक्रिया पूर्ण मूठ पद्धतीनं सुमारे 7 ते 8 मिनिटात पूर्ण करता येते. दूध काढण्यासाठी विशिष्ट आकाराची भांडी आपण वापरली पाहिजे. दूध काढताना जनावरास शक्यतो वाळलेली वैरण घास खायला घालू नये, फक्त आंबवून द्यावं. स्वच्छ दूध कोरड्या स्टीलच्या भांड्यात काढून घ्यावं. ही झाली काही पायाभूत मूलभूत माहिती की बाबा दूध काढताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे. या संदर्भामध्ये विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन आपल्याला जर आवश्यक असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखा जी आहे त्याचे जे कार्यक्रम सहायक आहेत यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे त्याच्याविषयी मार्गदर्शन मिळू शकतं. तर आपण ह्या सर्व बाबी समजून घ्या आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: रेडिओ मन भाबन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, हम अपनी सुंदरता को बढ़ाने के लिए न जाने क्या क्या जतन करते हैं, कितने ही श्रृंगार करते हैं, लेकिन क्या कभी आपने उस श्रृंगार के बारे में सोचा है जो आत्मा की शोभा बढ़ा दे. कबीर साहब आज ऐसे तिलक की बात कर रहे हैं जिसे लगाने के बाद तीनों लोकों में आपकी शोभा बढ़ जाती हैं. आज का दोहा सुमिरन के गौरव का उत्सव है. श्रोताओं, कबीर आज भक्ति को एक आभूषण के रूप में देख रहे हैं. वे बता रहे हैं कि राम का नाम केवल एक शब्द नहीं बल्कि एक दिव्य अलंकार है. तत् तिलक तिहुं लोक में राम नाम निज सार, जन कबीर मस्तक दिया शोभा अधिक अपार. तत् तिलक तिहुं लोक में राम नाम निज सार, तत् तिलक तिहुं लोक में राम नाम निज सार.

0: श्रोताओं, इस दोहे का सौंदर्य अद्भुत है। कबीर कहते हैं, तत् तिलक तिहुं लोक में, यानी यह जो तत्व का तिलक है उसकी चमक केवल इस पृथ्वी पर नहीं बल्कि तीनों लोकों में है। और वह तत्व क्या है? राम नाम निजसार, परमात्मा का नाम ही वह असली तत्व है, वही जीवन का निचोड़ और सार है। कबीर आगे कहते हैं, जन कबीर मस्तक दिया, जब कबीर ने इस राम नाम रूपी तिलक को अपने मस्तक पर धारण किया, यानी अपनी बुद्धि और अपने विचारों को उस परमात्मा में समर्पित कर दिया, तो क्या हुआ? शोभा अधिक अपार, उनके जीवन की, उनके व्यक्तित्व की शोभा इतनी बढ़ गई कि उसका वर्णन नहीं किया जा सकता। दर्शन की दृष्टि से देखें तो मस्तक पर तिलक लगाना स्मृति और सजगता का प्रतीक है। जब राम का नाम हमारी स्मृति में, हमारे मस्तक में बस जाता है, तो हमारा पूरा जीवन प्रकाशित हो उठता है। यह वह सौभाग्य है जिसे पाने के बाद संसार की सारी चमक फीकी लगने लगती है। कबीर यहाँ सिखा रहे हैं कि असली सौंदर्य चेहरे का नहीं बल्कि उस नाम का है जो आपके भीतर गूंजता है। जो उस तिलक को लगा लेता है वह जगत में अनमोल हो जाता है। दोस्तों, हम रोज आईने के सामने सजते हैं, सवरते हैं। आज जरा सोचिए, क्या आपने वह नाम का तिलक लगाया है जिसकी चमक कभी कम नहीं होती? आज सुमिरन को अपना श्रृंगार बनाइए, फिर देखिए आपके जीवन में कितनी अपार शोभा आती हैं। तो आज के लिए बस इतना ही, कल फिर मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो, 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए
1: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, always heart touching। आप लखानदेश, आप लीमांसर।
2: भाग 101। बात अथागता, तू म्हणालास तात्पुरती सुखी अवस्था म्हणजे योगातील निब्बाण। यातून मिळणारे सुख नकारात्मक स्वरूपाचे, टाळता येतात वेदना योगाने, परंतु सुख मिळतेच असे नाही। आणि मिळाले सुख समाधान तर त्याची स्थिरता योग क्रिया सुरू असेपर्यंतच। स्थायी स्वरूपात निब्बाण प्राप्त होता येत नाही योगानेही। बा तथागता, तुझ्या निब्बाण कल्पनेमध्ये तीन विचारांचा अंतर्भाव होतो प्रकर्षाने। आत्म्याचा मोक्ष तू नाकारलास आणि प्राण्याच्या सुख समाधानाचा विचार केलास। जिवंत असतानाच सुख मिळावे हा दुसरा विचार, त्यामुळे आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याचा मोक्ष हे दोन्ही विचार तुझ्या निब्बाण संकल्पनेने नाकारले। निब्बाण कल्पनेतील मूळ आधार म्हणजे तिसरा महत्त्वाचा विचार तू दिलास, तो म्हणजे विचारांच्या ज्वालांवर सतत निग्रह साधने होय। विकार असतात तीन प्रकारचे। पहिला प्रकार कामुकता आणि लोभ, दुसरा प्रकार घृणा क्रोध आणि द्वेष, तिसरा प्रकार जडता मूर्खता आणि मूढता। या प्रकारातून होतो उद्भव रागाचा, द्वेषाचा आणि मोहाचा। राग म्हणजे आसक्ती। सत्यापासून नेता दूर हे विचार माणसाला, त्यामुळे साधावा निग्रह ध्यानाने, समाधीने, शील संवर्धनाने, आर्य अष्टांगिक मार्गाने, माणसाने निग्रहपूर्वक। म्हणजे प्राप्त होऊ लागते त्याला निब्बाण, होऊ लागतो तो उथळ स्वरूपाच्या सुखदुःखांपासून तटस्थ स्थितप्रज्ञ. मृत्यूनंतरच्या प्रेताला ज्याप्रमाणे जाणवत नाही सुखदुःखाच्या लहरी आणि होत नाही व्याकुळता परिनिब्बाणातील शरीराला, तशी तटस्थ अवस्था जिवंतपणीच प्राप्त होते माणसाला निब्बाणात प्रवेश केल्यानंतर. आर्य अष्टांगिक मार्गाने पुष्ट होते निब्बाण. रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत असतो निब्बाणात. निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. या निब्बाणाचा उद्देश म्हणजे जीवनातून माणसाच्या ढकलणे लोभाला आणि द्वेषाला. निब्बाण तटस्थपणे शिकवते पाहण्यास आपल्याला. निब्बाण देते ज्ञान जाणीवेचे, त्यामुळे प्रज्ञायुक्त असा प्रवास करता येतो माणसाला. क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद हे आहेत दुष्ट विकार. यांच्याकडे सम्यक मार्गाने व तटस्थतेने पाहता येते. आर्य अष्टांगिक मार्ग पुष्ट होतो आणि जाऊ लागतो आपण निब्बाणाकडे. बा तथागता, तुझ्या निब्बाणासंदर्भात आहेत काही गैरसमजुती लोकांमध्ये. निब्बाण शब्द व्युत्पत्तीदृष्ट्या तपासला गेला आणि काढला गेला अर्थ त्याचा फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा. केली टीकाकारांनी तुझ्या निब्बाण सिद्धांतावरती टीका आणि म्हणाले अर्थहीन आहे निब्बाण सिद्धांत, परंतु नाही जमले त्यांना सिद्ध करणे अर्थहीनता तुझ्या निब्बाण सिद्धांतातली. त्यामुळे निव्वळ होत राहिली टीकेसाठी टीका म्हणून ती विरली. अशाश्वत टीका तुझ्या शाश्वत सत्यांविषयी ज्ञानापुढे. निब्बाणाला म्हटले गेले मृत्यू समान क्रिया. या हास्यास्पद भोंगळ टीकेने तुझ्या ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा देखील केला नाही प्रयत्न अंश मात्र टीकाकारांनी. तू केलास फरक निब्बाण आणि परिनिब्बाणामध्ये. परिनिब्बाण म्हणजे शरीर नाश पावते, पाहणे थांबते, चेतना जाते, तेव्हा होते परिनिब्बाण. आणि निब्बाणात विकाररहित जीवनाचा आस्वाद घेता येतो आणि तटस्थतेने आयुष्यातील सर्वच घटकांकडे पाहण्याची निर्माण होते सक्षमता.
3: रेडिओ मन भावन 90.8 FM, always heart touching.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. श्रोते हो नमस्कार, नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि नवदुर्गा म्हणजे आपल्या आसपासच्या त्या कर्तृत्ववान महिला ज्या आपल्या कामातून, विचारातून आणि नेतृत्वातून समाजाला दिशा देतात. आजच्या नवदुर्गा विशेष कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाला ज्या फक्त एका पदावरच विराजमान नाही आहेत, तर एका संपूर्ण शहराच्या अपेक्षा, प्रश्न, स्वप्नांची जबाबदारी आपल्या खांद्यावर त्या घेत आहेत. जळगाव शहराच्या महापौर आदरणीय सौ दीपमाला ताई काळे मॅम. ताईंच्या रूपाने आज आपण भेटणार आहोत अशा एका नवदुर्गेला जिच्या एका बाजूला प्रशासन आणि नेतृत्वाची जबाबदारी आहेच, तर दुसऱ्या बाजूला एक स्त्री म्हणून असलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि नात्यांची जपणूक सुद्धा आहे. आज आपण त्यांना फक्त महापौर म्हणून नाही तर दीपमाला ताई म्हणून भेटणार आहोत आणि त्यांच्याशी दिलखुलास गप्पा सुद्धा करणार आहोत. ताई नमस्कार, तुमचं रेडिओ मनभावनच्या टीम मध्ये खूप स्वागत.
3: नमस्कार सर्वांनाही माझा नमस्कार.
2: ताई, महापौर म्हणून सर्वजण आम्ही तुम्हाला ओळखतोच, पण महापौरांच्या खुर्ची पेक्षा पलीकडची दीपमाला ताई कशी आहे?
3: दीपमाला ताई तुम्ही म्हणाल तर म्हणजे माझं पॉलिटिक्स पेक्षा वेगळं करिअर, म्हणजे स्वतंत्र स्त्री म्हणून स्वतःची लाईफ जगायला आवडते, छंद जोपासायला आवडतात, करत असताना फॅमिलीची काळजी घेत असताना, मग ती बायको म्हणून, सून म्हणून, आई म्हणून, पण स्वतः कुठेतरी आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे. तर मैत्रिणींमध्ये वावरायला आवडतं आणि आपले छंद जोपासायला.
2: क्या बात, मस्तच मस्त. पण तरी सुद्धा ताई, महापौर पदाची जबाबदारी स्वीकारताना मनात काय काय विचार आले, ही संधी आहे की एक मोठी जबाबदारी आहे?
3: नक्की, म्हणजे गेल्या 2 टर्म्स आणि नगरसेविकाची जबाबदारी ही माझ्यावर होती आणि आता 3rd टर्म असल्यामुळे एक मोठी जबाबदारी माझ्यावर पडली आहे. म्हणजे आमच्या सर्व ज्येष्ठांनी मला त्याचं, मी करू शकते, कॅपेबल आहे म्हणून महापौर म्हणून एक संधी मला दिली आहे. आणि आनंद होतो की सर्व जळगाव महिलांचं नेतृत्व मी इथे करत आहे प्रथम नागरिक म्हणून, आणि ती एक जबाबदारी मला वाटतं आहेच, पण मला माझ्यासाठी चॅलेंजिंग सुद्धा आहे की सर्व सांभाळत असताना, म्हणजे कुटुंब आणि घराची जबाबदारी सांभाळत असताना महापौर म्हणूनही मी ती कशी सांभाळावी. पण आनंद यायचा आहे की सर्व माझ्यासोबत आहे, ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, माझ्या सर्व महिला मैत्रिणी माझ्यासोबत आहे.
2: क्या बात आहे, खूपच छान. पण ताई, जळगाव शहराला डिस्क्राईब करायचं म्हटलं तर तुम्ही काय सांगाल?
3: जळगाव शहर तुम्ही म्हणाल तर सेफ आहे, म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला एका हाकेवर उपलब्ध आहे. काही गोष्टी मला वाटतं की कुठेतरी आपला काहीतरी विकास, म्हणजे मी विकास राहिलेला असं म्हणणार नाही, पण डेव्हलपमेंट मध्ये आपण आहोत, म्हणजे जी सिटी डेव्हलपमेंट मध्ये असते तिथे थोडे काही प्रॉब्लेम्स असतात, ओव्हरकम ते करून पुढे जायचं आहे, त्यामुळे डेव्हलपिंग सिटी मी जळगावला देईन.
2: तर काय मला सांगा ना की जळगावच्या नागरिकांनी केवळ समस्या म्हणून तुमच्याकडे येण्यापेक्षा स्वतः सहभागी होतील असं काही करता येईल का?
3: नक्की, मी नेहमी नागरिकांना सांगत असते की हे जे प्लॅटफॉर्म आहे, राजकारण आहे, ते फक्त लोकप्रतिनिधीचं नाही आहे, त्यामध्ये नागरिकांनी सुद्धा त्याच्याबद्दल सहभाग घेतला पाहिजे. म्हणजे आम्ही, आमची जबाबदारी आहे तुम्हाला मूलभूत सुविधा द्यायच्या, मी ते अग्री करते, पण ते करत असताना तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे आपण सोबत राहून, म्हणजे पीपल सहभागातून, म्हणजे जनतेच्या सहभागातून आपण काही केलं, गोष्टी नेहमी पॉझिटिव्हकडे जाते. म्हणून मला वाटतं की तुम्ही आम्हाला इथे बसवलंच आहे तुमच्या जबाबदाऱ्या पार करण्यासाठी, पण त्याच्यासोबत तुमचं कॉन्ट्रीब्युशन आमच्यासोबत राहिलं तर नक्की आपण ते पॉझिटिव्ह कडे जाऊया आणि ते पूर्ण करूया.
2: नक्कीच नक्कीच, छानच ताई. पण बऱ्याच वेळा असं होतं की एखादा निर्णय आपण जनतेला सांगतो, त्यावेळेला जनता नाराज होते की मग कुठलाही निर्णय तो आवडत नसतो, मग त्यावेळी शहराच्या भविष्यासाठी तो योग्य आहे असं सांगताना नेमकं तुम्हाला काय कसरत करावी लागते?
3: की मला असं वाटतं की काही हार्ड डिसिजन हे असे घेतले जात असतात, पण एक उदाहरण मी सर्व जनतेला देऊ इच्छिते की आपण जेव्हा घरामध्ये एक फॅमिली म्हणून राहत असतो, फॅमिलीचा एक मेंबर असतो, मेन मेंबर असतो, तो डिसिजन घेत असतो, आणि तेव्हा लहान मुलांना वाटत असतं की हे आपल्यावर काहीतरी सक्तीचं टाकत आहे. जेव्हा ती वेळ येते आणि जेव्हा ते मोठे होतात त्यांना समजतं की नाही, तो डिसिजन त्यावेळेस त्या व्यक्तीने घेतला तो योग्य होता. तसंच आमचं आहे की काही डिसिजन हे जळगाव शहरासाठी जनतेला वाटतं की ते हार्श आहे, पण कुठेतरी डिसिप्लिन लागली गेली पाहिजे सर्वांमध्ये, एक म्हणजे एक कॉन्ट्रीब्युशन सर्वांचं व्हायला पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आपलं जळगावचं डेव्हलप व्हायला पाहिजे, त्यामुळे काहीतरी डिसिजन हे हार्श डिसिजन घेतले जातात, पण मला वाटतं पुढे जाऊन ते प्रत्येक जनतेला समजणार आहे की ते डिसिजन त्यावेळेस घेतले होते ते महत्वाचे होते.
1: बरोबर बरोबर. नवरात्रोत्सवानिमित्त आपण गप्पा करतो आहे ताई, तर आजच्या मुलींना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल?
3: नक्की आज नवरात्र उत्सव आपण आता सर्व साजरा करत आहोत आणि मला वाटतं आज पहिली माळ आहे आणि त्या हिशोबाने मला सर्व महिलांना आणि शक्ती म्हणजे नारी शक्तीला सांगायचं आहे की आपल्याला कुठेही कोणी कमी समजू नये, आपल्यालाही सर्व गट्स आहेत आणि आपण सर्व ठरवलं, सर्व महिलांनी ठरवलं तर आपण करू शकतो. आणि आता जस्ट आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 33% आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे आणि प्रत्येक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. तुम्ही माझं पॉलिटिक्स घेऊ शकता, तुझंही क्षेत्र तू घेऊ शकता, डॉक्टर्स असो किंवा वकील असो आणि गृहिणी का नाही, गृहिणी सुद्धा ही तिचं घराचं मॅनेजमेंट करत असते. त्यामुळे सर्व युवा शक्तींना नारी शक्तींना मला एक मेसेज द्यायचा आहे की हे सर्व करत असताना प्लीज सर्व महिलांनी आपल्याकडे स्वतःकडे बघायचं आहे. आपलं एक जे शेड्यूल आहे ते बिझी शेड्यूल आहे, आपण घराचं बाहेरचं सर्व बघत असतो, पण सर्वांनी आवर्जून आपल्या स्वतःसाठी सकाळी वेळ काढायचा आहे, तो फक्त आपल्यासाठी राहील आणि आपले छंद त्यात जोपायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही ऍक्टिव्हिटी करू शकता, योगा, रनिंग, सायकलिंग, तुम्हाला जेही करायचंय ते करा, पण तुमच्यासाठी ती वेळ काढा की तुम्हाला एनर्जी मिळणार आहे आणि ती दिवसभर तुम्ही युटिलाइज करणार आहे.
1: क्या बात आहे, मस्तच. ताई, आजपर्यंतच्या प्रवासातली अशी कुठली गोष्ट आहे की तुम्हाला म्हणायला भाग पडते की हो समाधान आहे?
3: नाही, नक्की मी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला वाटतं समाधान आहे, कारण की जेही करत असताना मला खात्री आहे की जळगाव शहराचे सर्व नागरिक माझ्यासोबत आहे, त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की नाही, मला समाधान आहे, मी जे करत आहे आणि जेही पुढे आम्ही सर्व करणार आहोत त्यासाठी मी समाधानी आहे.
1: वा वा. आता एक पर्सनल प्रश्न विचारते, जर तुम्हाला एक दिवस असा मिळाला की त्या दिवशी तुम्हाला महापौर पदाची जबाबदारी नाहीये आणि तो दिवस तुम्हाला घालवायचा आहे, तर तो तुम्ही कसा घालवाल?
3: नक्की म्हणजे महापौराची जबाबदारी आज मला समजा एक दिवसासाठी मला त्याच्यातून सुट्टी मिळाली तर ती मिळत असताना तसं काही नाहीये, मी महापौर असून सुद्धा माझ्या ऍक्टिव्हिटीज मी करत असते, पण महापौर नसली की खूप दिवस झाले मी सायकलिंग आणि रनिंग केलेलं नाही.
1: वा वा वा, ते तर आम्ही बघतच असतो तुमचं ते आवड छंद सगळं छान.
3: नाही, ते असताना ही जबाबदारी मला वाटतं मोठी आहे माझ्याकडे आणि जी जबाबदारी आता मला भेटलेली आहे मला वाटतं मी त्याला 100% द्यायला पाहिजे, म्हणून कुठेतरी मी ते माझा ही जी ऍक्टिव्हिटी मी ते बाजूला ठेवत असते, पण एक दिवस मला ऑफ मिळाला तर मी त्या ऍक्टिव्हिटीला पुन्हा घेईल
1: आणि
3: थोडा वेळ जो आहे तो माझ्या परिवारासोबत किंवा फ्रेंडसोबत मी तो घालवेल.
1: ते खूप मस्त असतं आणि परिवारासोबत घालवला वेळ चिलकार टिकणारा असतो. खरंच सुंदर मॅडम. तर मला एक प्रश्न विचारायचा की जर तुम्ही या महापौर क्षेत्रात नसता तर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात काम करायला तुम्हाला आवडलं असतं?
3: महापौर म्हणजे समजा पॉलिटिकल क्षेत्रात मी नसते तर मला वाटतं की उत्तम गृहिणी म्हणून मी तर माझं रोल प्ले करते, पण त्याच्यासोबत माझ्या हजबंडला त्याच्या बिझनेस मध्ये आमचे फॅक्टरी आहे किंवा हॉटेल्स आहे त्यामध्ये मी त्याला नेहमी हेल्प करत असते, तर मी इथे नसते तर मी तिथे तरी माझा रोल प्ले केला असता इम्पॉर्टंट.
1: जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने तुमचे काय मत आहेत आणि काय स्वप्न आहेत?
3: नक्की जळगाव सिटीसाठी मला असं वाटतं की आपली जी युवा लोक आहेत, जे मुलं आहेत, जे शिक्षण झाले की पुढे निघून जातात, तर मला वाटतं त्यांना कुठेतरी आपण इथे थांबवलं पाहिजे आणि जळगावला जळगावचे नागरिक हॅपी आहे म्हणजे सर्व करण्यासाठी इच्छुक आहे, तर त्यांना काही फॅसिलिटीज मी महापौर म्हणून इथे देऊ शकते का? क्लिनलीनेस असतील किंवा आपल्या जळगावला हरित आपण बनवू शकतो का? तुम्ही बघाल तर एलनिनो संकटातून आपण आता सर्व जात आहात, जास्तीत जास्त प्लांटेशन मला जळगावकरांना करून घ्यायचंय, एक ग्रीन कार्पेट म्हणून जळगावला ओळख द्यायची आहे की उन्हाळ्यामध्ये आपण जे बाहेर गावी जातो 2 महिने 1 महिने घालवण्यासाठी, तर मला वाटतं पुणे बॉम्बेच्या लोकांनी जळगावला यायला पाहिजे की नाही आता इथे सुद्धा आपण मस्त आपलं वेकेशन आपण घेऊ शकतो, तर तशा हिशोबाने काही डेव्हलपमेंट मी जळगावकरांसाठी करू शकते का? हे माझे फ्युचर प्लॅनिंग.
1: वा शुभेच्छा तुमच्या प्लॅनिंगसाठी संपूर्ण. नवरात्रोत्सवाची पहिली माळ आज आहे आणि आजचा कलर आहे केशरी. या केशरी रंगाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद की तुम्ही सुद्धा आज त्याच गेटअप मध्ये आलेला आहात, त्याचे विशेष आभार.
3: नक्की, नवरात्राचे 9 दिवस असतात आणि मला वाटतं आवर्जून सर्व महिला त्या 9 कलरचं 9 दिवसांमध्ये ते परिधान करत असतात. मला ते करत असताना तेवढा वेळ नसतो, पण आज नक्की मी ऑरेंज कलर घालून आली. पण ऑरेंज कलर हा जो असतो तो सॅक्रिफाईसचा कलर असतो आणि नवरात्रामध्ये तुम्ही म्हणाल तर देवीचं रूपाचा तो एक हे आहे, त्यामुळे सॅक्रिफाईस झालेला तो रंग आहे. आणि मला वाटतं ऑरेंज कलर कडे बघितलं तर एक नवीन चैतन्य आपल्याला निर्माण होत असते. तर प्रत्येक महिलांना मी हे सांगते की हा कलर परिधान करत असताना स्वतःमध्ये ती भावना असू द्या की सॅक्रिफाईसची भावना असू द्या आणि तिच्यातून एक नवीन उभारणी आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं करू शकतो ते आपण रंगातून घेऊ शकतो.
1: खूपच छान. आणि आता ताई थोडा महापौर मोड आपण ऑफ करूया, दीपमाला ताई मोड ऑन करूया आणि रॅपिड फायर राऊंडच्या सेगमेंट कडे जाऊया. तर मी काही शब्द देते तुम्हाला, त्याबद्दल काय वाटतं ते पटकन तुम्ही सांगायचं मला. जळगाव
3: डेव्हलपिंग सिटी.
1: वा. महापौर.
3: महापौर जबाबदारी.
1: नेतृत्व
3: खंबीर असं. वा.
1: महिला शक्ती
3: वर्चस्व, म्हणजे त्याचं एक हे हवं वर्चस्व हवं.
1: तुमची सर्वात मोठी स्ट्रेंथ.
3: माझा परिवार आणि फ्रेंड्स.
1: वा वा. चहा की कॉफी.
3: चहा.
1: अरे वा, क्या बात. प्रवास की घर.
3: प्रवास.
1: तुमचं आवडतं गाणं जे तुमचा मूड बदलून टाकतं.
3: तसं तुम्ही बघाल तर गाणे ऐकण्याला इतकं छंद नाहीये, पण जिच्यातून माझा मूड फ्रेश होईल.
1: वा वा, छान छान छान. एक व्यक्ती जिने तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा दिली.
3: माझं म्हणजे कुटुंब तुम्ही म्हणू शकतात किंवा फ्रेंड सर्कल असं एखादा व्यक्ती.
1: काय सांगाल, टीका की कौतुक काय जास्त शिकवत असतं आपल्याला?
3: मला वाटतं की दोघीच्या याच्यावर योग्य ते असतात. कधी कधी कौतुकही त्या व्यक्तीचं व्हायला पाहिजे की त्याला समजलं पाहिजे आपण करत असतो, आणि कधी टीकाही व्हायला पाहिजे की त्याला आपले अजून लूप्स काय आहेत त्याचे तो ओव्हरकम आपण असं कसं करू शकतो. मला वाटतं दोघी सोबत 50-50%.
1: वा वा, खरंच छान. जर जळगाव तुमच्याशी बोलू शकलं असतं तर जळगाव तुम्हाला काय म्हणाल असतं?
3: मी उलट वाट पाहते जळगावने माझ्याशी बोलावं.
1: काय बात आहे,
3: काय वाटतं आहे ते मला सुचवावं.
1: नक्कीच नक्कीच.
3: एखाद्या याच्यामधून जळगावच्या नागरिकांनी माझ्याशी संवाद साधावा आणि त्यांना काय काय वाटतं महापौर म्हणून मी करू शकते, तर नक्की आय एम ग्लॅड टू सी दॅट की त्यांनी माझ्याशी संवाद करावा.
1: नक्कीच. आणि रेडिओ मनभवनच्या माध्यमातून नक्कीच हा प्रयत्न सुद्धा आपण करूया. तर जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल किंवा जळगावकरांना स्पेशली काय सांगाल?
3: नक्की, आज आपण नवरात्र उत्सवामुळे इथे आज आलेली आहे, त्याच्यामुळे सर्व पुन्हा श्री शक्तींना माझं वंदन आहे की आपण प्रत्येक ठिकाणी काम करत असताना योग्य रीतीने आपण काम करत आहोत, त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझं वंदन आहे. आणि सर्व जळगावकरांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि काही काम करत असताना मला वाटतं की आपण जळगावकर एकत्र मिळून काम केलं, म्हणजे सोबत राहून काम केलं, लोकप्रतिनिधी किंवा जनता असो, तर ते काम नेहमी पॉझिटिव्ह कडे जातो. तर नेहमी माझा भर असतो की सर्वांनी सोबत राहून काम करायचं आहे. आणि पुन्हा नवरात्रीच्या खूप खूप सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा.
1: धन्यवाद ताई, खूप छान असा संदेश तुम्ही दिलेला आहेच. ताई, तुमच्याशी बातचीत करताना खरं तर असं वाटलंच नाही की आपण ही महापौरांची मुलाखत आहे, तर ती वाटली की एका स्त्री नेतृत्वाची, जिद्दीची, संवेदनशीलतेची आणि शहरासाठी काहीतरी करण्याचा मानस असलेली ही गोष्ट आहे असं जाणवत होतं. कारण पद येतं आणि जातं, पण त्या पदावर असताना आपण किती माणसं जोडली, किती चेहरे हसवले आणि शहरासाठी सकारात्मक पाऊल उचललं हे मात्र कायम लक्षात राहत असतं. आपण आपल्या व्यस्त शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनस्वी आभार. थँक्यू सो मच.
0: नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम

नमस्कार मंडळी, काय म्हणतायत, कसे आहात सगळे? मी आहे तुमची मैत्रीण, तुमची आरजे आरजे गौरी. आणि आजचा आपला विषय असा आहे ज्याच्याबद्दल बोलताना मला वाटतं आवाजामध्ये आपोआपच एक वेगळी एनर्जी येते. कारण आज आपण बोलणार आहोत अशा पिढीबद्दल जी फक्त उद्याचं भविष्य नाही तर आजची ताकद आहे. होय मंडळी, आजचा आपला विषय आहे युवा शक्ती. पण एक मिनिट, युवा म्हणजे नक्की कोण? फक्त वयाने 18, 20 किंवा 25 वर्षाचा असणारा का? तर नाही. माझ्या मते ज्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही स्वप्न आहेत, ज्याच्या मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे, जो पडल्यानंतर म्हणतो एकदा अजून प्रयत्न करतो आणि ज्याला वाटतं मी काहीतरी बदल घडवू शकतो, तो प्रत्येक माणूस युवा आहे. आणि म्हणून आजचा एक तास आपण फक्त भाषण देणार नाही आहोत. आज आपण गप्पा मारूयात आपल्या स्वप्नांबद्दल, आपल्या करिअरबद्दल, अपयशाबद्दल, मैत्रीबद्दल, मोबाईल आणि सोशल मीडियाबद्दल आणि त्या एका प्रश्नाबद्दल जो कधी ना कधी प्रत्येक तरुणाच्या मनात येतो. मी आयुष्यात खरंच काही करू शकेन का? तर उत्तर आताच सांगते मित्रांनो, हो नक्कीच करू शकता. पण कसं याबद्दल आजच्या या खास कार्यक्रमात बोलणार आहोत. वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात आपला आजचा खास कार्यक्रम युवा शक्तीचा आणि तुम्ही ट्यून केलंय आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आहे तुमच्या सोबत आरजे गौरी. एक प्रश्न विचारू का? लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होतं? डॉक्टर, टीचर, पोलीस ऑफिसर, ऍक्टर, क्रिकेटर की माझ्यासारखं आरजे? लहान असताना किती सहज उत्तर द्यायचो ना आपण, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. पण जसं वय वाढत जातं तसं त्या स्वप्नांच्या आजूबाजूला प्रश्न जमा होऊ लागतात. काय वाटतं तुम्हाला, यामध्ये करिअर आहे का? लोक काय म्हणतील? आपल्याला जमेल का? पैसे मिळतील का? आणि सगळ्यात डेंजरस सेंटेन्स, अरे हे आपल्यासारख्यांसाठी नाही. का नाही? स्वप्न बघण्याआधी आपल्या बँक बॅलन्सची परमिशन घ्यायची असते का? आपण कोणत्या शहरात जन्मलो, आपले मार्क्स किती आहे की आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर आपली स्वप्न ठरवायला हवीत का? नक्कीच नाही. हो, म्हणजे प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. मेहनत लागते, प्लॅनिंग लागते, कधी कधी प्लॅन बदलावाही लागतो. पण स्वतःला कमी समजून स्वप्न सोडणं आणि परिस्थिती समजून स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग शोधणं, या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि माझ्या या सगळ्या यंग मित्र मैत्रिणींना आज मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. तुमचं स्वप्न सगळ्यांना समजेलच असं नाही मित्रांनो. काही लोक हसतील, काही लोक म्हणतील की याचं काहीच होणार नाही. पण तुमचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं नाही ना, ते तुम्ही पाहिलंय, म्हणून त्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच. कारण फक्त स्वप्न पाहणारे हजारो असतात, पण त्या स्वप्नांसाठी रोज उठून काम करणारेच शेवटी स्वतःची ओळख निर्माण करतात. मंडळी, आता जरा मनापासून बोलूया. कारण युथ म्हटलं की फक्त एनर्जी, मस्ती, ड्रीम्स एवढंच नसतं ना, त्यामागे प्रेशर सुद्धा असतं. एक्झामचं प्रेशर, करिअरचं प्रेशर, जॉब मिळवायचं प्रेशर, घरच्यांचे एक्सपेक्टेशन्स आणि त्यात सोशल मीडिया उघडलं की अजून एक प्रेशर. कोणी 21व्या वर्षी बिझनेस सुरू केलाय, कोणी 23व्या वर्षी परदेशात गेलंय, कोणाची ड्रीम जॉब लागलीय, कोणी नवीन कार घेतलीय, आणि आपण स्क्रीनकडे पाहत बसतो आणि मनात विचार करतो सगळे पुढे चाललेत, मीच मागे राहिलोय का? तर माझं उत्तर आहे नाही. कारण प्रत्येकाचं आयुष्य एकाच टाइमटेबलवर चालत नाही ना. कोणाला सक्सेस 20व्या वर्षी मिळते, कोणाला 30व्या वर्षी, कोणाला 40व्या वर्षी. महत्वाचं हे नाही की तुम्ही किती लवकर पोहोचतायत, महत्वाचं हे आहे तुम्ही चालणं थांबवलं का नाही. एक्झाममध्ये कमी मार्क्स आले, दॅट्स ओके, पुढे काय करता येईल हे महत्वाचं. इंटरव्ह्यू क्लिअर झाला नाही, ठीक आहे, पुढचा इंटरव्ह्यू आहे ना अजून. एखादी अपॉर्च्युनिटी हातातून गेली, वाईट तर वाटेलच, पण एक अपॉर्च्युनिटी गेली म्हणजे आयुष्यातल्या सगळ्याच अपॉर्च्युनिटी संपल्या असं नाही ना. आपण फेल्युअर कडे ना फुल स्टॉप म्हणून पाहतो, पण कदाचित ते फक्त क्वामा असेल. म्हणून आज जर कोणी ऐकत असेल आणि त्याला वाटत असेल गौरी माझं काहीच मनासारखं होत नाहीये, तर माझं एकच म्हणणं आहे, आजचा दिवस खराब असू शकतो,
एखादा महिना खराब असू शकतो, कदाचित एखादं वर्षही कठीण असेल, पण त्यावरून तुमचं पूर्ण आयुष्य ठरतं का? तर नाही. थोडं थांबा, शिका, पुन्हा प्रयत्न करा, कारण पडणं ही हार नाही आहे. पडल्यानंतर उठायलाच नकार देणं ही खरी हार आहे. आता एक असा विषय काढूया ज्याच्याशिवाय आजची युथ कंप्लीट होणारच नाही, मोबाईल आणि सोशल मीडिया. आता खरं सांगा मित्रांनो, सकाळी डोळे उघडल्यानंतर देवाचं नाव आधी घेता की नोटिफिकेशन्स चेक करतात तुम्ही? फक्त 2 मिनिटं इंस्टाग्राम बघतो आणि अचानक अर्धा तास गायब. काय करतो आपण? रील्स, पुढची रील्स, आणखी एक रील, ही शेवटची, आणि ही शेवटच्या रील नंतर आणखी 25 रील्स. टेक्नॉलॉजी वाईट आहे असं अजिबात नाही, उलट आजच्या युथकडे अशी ताकद आहे जी आधीच्या अनेक पिढ्यांकडे नव्हती. एका मोबाईलमधून तुम्ही शिकू शकता, बिझनेस करू शकतात, तुमचं टॅलेंट जगाला दाखवू शकतात, नवीन स्किल शिकू शकतात, दूर असलेल्या माणसांशी कनेक्ट करू शकतात. प्रॉब्लेम मोबाईलमध्ये नाही आहे हो, प्रॉब्लेम आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय यात आहे. एकदा स्वतःला विचारा, मी दिवसात किती कंटेंट कंझ्युम करतो आणि किती क्रिएट करतो, किती वेळ दुसऱ्यांचं आयुष्य पाळतो आणि किती वेळ स्वतःचं आयुष्य घडवतो. कारण मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या आयुष्याची स्टोरी इतकी सुंदर बनवा की दुसऱ्यांच्या स्टोरीज बघण्यात तास घालवण्याची गरजच पडणार नाही. आणि सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक आयुष्य परफेक्ट नसतं. आपण लोकांच्या हायलाइट्स बघतो आणि त्याची तुलना आपण आपल्या बिहाइंड द सीन्स सोबत करतो. ते थांबवायला हवं. तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या मित्राशी नाही, तुमच्या क्लासमेटशीही नाही, इंस्टाग्रामवरच्या इन्फ्लुएन्सरशीही नाही. तुमचा खरा कॉम्पिटिशन कालच्या तुमच्याशीच आहे. कालपेक्षा आज 1% चांगले व्हा, बस. 1 वर्षानंतर फरक तुम्हालाच जाणवेल. मंडळी, आपण सक्सेस बद्दल बोलतो, पण मला आज एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. मोठा पगार मिळवणं सक्सेस आहे, चांगलं करिअर बनवणं सक्सेस आहे, स्वतःचं घर गाडी घेणंही सक्सेस आहे, पण त्याचसोबत चांगला माणूस बनणं हे सुद्धा सक्सेस आहे. आजचा युथकडे एनर्जी आहे, आयडियाज आहेत, टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन आहे, आवाज आहे. मग ही ताकद फक्त स्वतःपुरती का वापरायची? आपल्या आसपास एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये मदत करणं, एखाद्या वृद्ध व्यक्तीला टेक्नॉलॉजी समजावून सांगणं, पर्यावरणासाठी छोटंसं काम करणं, चुकीच्या गोष्टींविरुद्ध योग्य पद्धतीने आवाज उठवणं, एखाद्या निराश मित्राला मी आहे तुझ्यासोबत एवढं सांगणं, यासाठी 1,00,000 रुपये लागत नाही, फक्त संवेदनशील मन लागत. देश बदलायला प्रत्येकाला नेता बनण्याची गरज नसते. आपण आपल्या छोट्या जगात जबाबदारीनं वागायला सुरुवात केली तरी बदल सुरू होतो. ट्रॅफिक सिग्नल्स तोडणार नाही, कचरा रस्त्यावर फेकणार नाही, मुलगा मुलगी असा भेद करणार नाही, दुसऱ्याच्या कामाचा आदर करणार, स्वतःचे हक्क समजून घेऊन पण आपल्या जबाबदाऱ्याही विसरणार नाही, ही सुद्धा युवा शक्तीच आहे. कारण देशाची ताकद फक्त त्याच्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर ठरत नाही, त्या देशाची तरुण पिढी कशी विचार करते यावर सुद्धा ठरते. आता कार्यक्रम संपायला थोडाच वेळ आहे, म्हणून एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. तुम्ही कुठेही असाल, कॉलेजमध्ये, घरी, कामावर, प्रवासात, फक्त काही सेकंद स्वतःचा विचार करा. आजपासून 5 वर्षांनी तुम्हाला स्वतःला कुठे पाहायचं आहे? नोकरी करताना, स्वतःचा बिझनेस चालवताना, एखाद्या स्टेजवर की एखादी परीक्षा क्लिअर केलेली, स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी केल्याचा आनंद घेताना, किंवा फक्त आजच्यापेक्षा अधिक कॉन्फिडंट आणि समाधानी व्यक्ती म्हणून? चित्र डोळ्यासमोर आलं. आता दुसरा प्रश्न, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा तुम्ही काय करत आहात? हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण खूप महत्वाचा आहे. कारण एक दिवस मी करेन म्हणता म्हणता वर्ष निघून जातं. परफेक्ट मंडे येणार नाहीये, परफेक्ट मंथ येणार नाही, परफेक्ट सिच्युएशन येणार नाही. सुरुवात इम्परफेक्ट असली तरी चालेल, पण एक पेज वाचा, एक ॲप्लिकेशन भरा, 10 मिनिटं प्रॅक्टिस करा, एक नवीन स्किल शिकायला सुरुवात करा, एक चुकीची सवय कमी करा,
पण काहीतरी सुरू करा, कारण छोट्या छोट्या पावलांनीच मोठे प्रवास पूर्ण होतात. आणि मंडळी, आपल्या आजच्या युवा शक्ती या खास प्रवासाचा शेवट जवळ आला आहे, पण कार्यक्रम संपतोय विषय नाही. कारण युवा शक्ती हा एका तासाचा विषय नाही, ती रोज सकाळी उठून पुन्हा प्रयत्न करणाऱ्या त्या प्रत्येकांमध्ये आहे, स्वप्नांसाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, पहिली नोकरी शोधणाऱ्या तरुणांमध्ये आहे, स्वतःचा छोटासा बिझनेस सुरू करणाऱ्या मुलामुलींमध्ये आहे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या व्यक्तीमध्ये आहे. आणि हजार अडचणी असून सुद्धा मी प्रयत्न सोडणार नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येकामध्ये युवा शक्ती आहे. आजच्या कार्यक्रमातून फक्त चार गोष्टी सोबत घेऊन जा. स्वप्न बघा, स्वतःवर विश्वास ठेवा, अपयश आलं तरी पुन्हा उभे रहा, आणि स्वतः यशस्वी होताना दुसऱ्यांसाठीही चांगला माणूस बना. कारण तुमच्याकडे डिग्री असेल, टॅलेंट असेल, टेक्नॉलॉजी असेल, पण त्या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे वेळ आहे, ऊर्जा आहे, स्वप्न आहेत, आणि तुमच्याकडे बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून स्वतःला कधीच छोटं समजू नका. कदाचित आज तुमचं नाव कोणी ओळखत नसेल, पण उद्या तुमच्या कामामुळे तुमची ओळख निर्माण होऊ शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वाट मिळण्याची वाट पाहणारी पिढी युवा नसते, स्वतःची वाट स्वतः तयार करणारी पिढी म्हणजे खरी युवा शक्ती. याच सुंदर विचारासोबत मी आरजे गौरी तुमचा ह्या कार्यक्रमात निरोप घेते. हसत रहा, स्वप्न पाहत रहा, आणि ती पूर्ण करण्यासाठीची मेहनत करत रहा. कारण आजचा युवा सक्षम असेल तर उद्याचा भारत नक्कीच अधिक सुंदर असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन गप्पांसोबत आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी सोबत. तोपर्यंत ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो नमस्कार, आजच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि आरजे अमोलचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार। श्रोते हो, आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत पंडित भीमन्ना जाधव। हे सुंदरी या दुर्मिळ पारंपरिक वाद्याचे प्रसिद्ध कलाकार असून सोलापूरच्या जाधव कुटुंबियांच्या समृद्ध संगीत परंपरेचे महत्वाचे प्रतिनिधी आहेत। त्यांचा जन्म 31 मे 1978 रोजी सोलापूर येथे झाला। त्यांनी सुंदरी वादनाचे शिक्षण त्यांचे आजोबा पंडित सिद्धराम जाधव आणि वडील पंडित चिदानंद जाधव यांच्याकडून घेतले। सुंदरी या दुर्मिळ वाद्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम एक महत्वपूर्ण योगदान त्यांनी केलं। तानसेन समारोह, सवाई गंधर्व संगीत समारोह यासारख्या प्रतिष्ठित मंचावर त्यांनी सुंदरी वादन सादर केलं आहे। आकाशवाणीचे उच्च श्रेणीचे कलाकार आणि ICCR इम्पॅनल कलाकार म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे। त्यांच्या संगीत साधनेची दखल घेत त्यांना 2007 उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला। कलाकार गुरु आणि दुर्मिळ सुंदरी वाद्याच्या परंपरेचे संवाहक म्हणून पंडित भीमन्ना जाधव यांचं विशेष उल्लेखनीय योगदान आहे। तर सर, रेडिओ मन भावनच्या आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार।
2: नमस्कार
1: सर, सोलापूरच्या समृद्ध संगीत परंपरेतून आलात, लहानपणी सुंदरी या वाद्याशी आपली पहिली ओळख जी झाली ती कशी झाली आणि वाद्याने आपल्याला प्रथम कधी कशामुळे आकर्षित केलं?
2: अच्छा, तर आमचं जाधव कुटुंब आणि जाधव घराणा वाद्य वादनामध्ये कार्यरत पूर्वीपासूनच होते। माझे आजोबा सुंदरी सम्राट सिद्धरामजी जाधव हे रियाज करायचे नियमितपणे, सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा कार्यक्रम नसायचा तर ते एक तर पूर्वी रेडिओ ऐकायचे, अन्यथा प्रॅक्टिस करत बसायचं। याच्या व्यतिरिक्त काय, पूर्वी टीव्ही नव्हते त्या माझ्या आजोबांच्या काळामध्ये,
1: बरोबर
2: टीव्ही नव्हत्या, रेडिओचे संगीत संमेलन व्हायचे, सकाळचं सत्र, दुपारचं सत्र, सायंकाळचं सत्र, मध्यरात्रीचं सत्र, शास्त्रीय वाद्य संगीत म्हणा, शास्त्रीय गायन म्हणा, असे कार्यक्रम वारंवार आकाशवाणीच्या माध्यमातून लागायचे। आमच्या घरामध्ये फार मोठा असा एक ट्रंक टाईप रेडिओ होता, फक्त शास्त्रीय संगीताचं वेळच लिहून ठेवलं होतं तिथं, त्या वेळीच रेडिओ ऑन व्हायचा। नंतर झाला की जेवण करायचं, रियाज करत बसायचं। मग ते स्वर म्हणा, तो एक घरातला माहोल म्हणा, ते आमच्या मनामध्ये काही शरीरामध्ये ऑटोमॅटिकली,
1: म्हणजे तो रक्तातच भिनला,
2: रक्तातूनच।
1: नक्कीच सर, तुमचे आजोबा वडील यांच्याकडून सुंदरी वादनाचं तुम्ही प्रशिक्षण घेतलं है ना, तर त्यांच्याकडून मिळालेली अशी कोणती शिकवण आहे जी आपल्याला वादनामधून जाणवते?
2: क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे की आपण जेव्हा संगीत महोत्सवामध्ये बसतो तेव्हा प्रेक्षकांची दाद मिळते किंवा नाही मिळत, जेव्हा आपला कार्यक्रम चालू असताना काही प्रेक्षक बोलत असतात, त्यांना काय पाहिजे हे आपण जाणून घेण्यासाठी आपण वेगवेगळे काम केले पाहिजे वादनामध्ये। जिथं आपण सरावर नियंत्रण नसताना आपण तराना मारण्याचा प्रयत्न करतो, कधी गमक मारण्याचा प्रयत्न करतो, कधी हरकती मारण्याचा प्रयत्न करतो, तो लोकांच्या लक्षात, लोकांना काय आता सध्या काय पाहिजे हे लक्षात येणं फार गरजेचं आहे असं आम्हाला जाणून देत होते ते।
1: अच्छा सर, आमच्या श्रोत्यांसाठी अगदी सोप्या भाषेत सांगाल की सुंदरी हे वाद्य नेमकं काय आहे, त्याची रचना आणि त्याच्या आवाजाचं वैशिष्ट्य काय?
2: सुंदरी मूळता म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे की याचा शोध आणि ह्याचा जतन आणि संवर्धन माझ्या कुटुंबामधून झालेला आहे, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। की माझे मोठे आजोबा बाबूरावजी जाधव एक जुनी गिरणी म्हणून सोलापूरमध्ये गिरणगाव म्हणून ओळखलं जायचं आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा जुनी गिरणीमध्ये कार्यरत होते ते कामाला होते. कामाला असताना ते शहनाई वादनाचं कार्य करत होते. दोरा गुंडाळण्याचा बॉबिन, जो बॉबिन असतो दोरा गुंडाळण्याचा, तो दोरा गुंडाळण्याचा बॉबिन तर टोपल्याच्या माध्यमातून इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे, आता आपण डी मार्टमध्ये ट्रेचा उपयोग केला जातो सामान वगैरे घेण्यासाठी, तेव्हा बॉबिनचा उपयोग टोपल्याच्या माध्यमातून व्हायचा. मग टोपले विकण्याचा व्यवसाय पण होता आणि तिथं कामगार म्हणून कार्यरत सुद्धा होत्या ते. त्या माध्यमातून एके दिवशी ते बॉबिन त्यांनी घरी घेऊन आला. ते बॉबिन घेऊन ते बॉबिनला काही छिद्र पाडले. त्या शहनाईचे जिवाळ म्हणा, रीड म्हणा, हलपी, सुवा अशा वेगवेगळ्या तऱ्हाने, तार या वेगवेगळ्या तऱ्हाने ते वाद्य बनवून घेतलं. त्याने वाद्य बनवून घेऊन तो वाद्य वाजवू लागले. त्याने वाद्य वाजवू लागल्यावर लोकांना वाटू लागलं हे काय बॉबिन वाजवत आहेत, जे सोलापुरातले कला रसिक होते, बॉबिन सने सोडून बॉबिन वादक, बॉबिन वादक म्हणून असा एक ट्रेड तेव्हाच्या वेळी प्रसिद्धी करण्यात आला. एकेकाळी 27 फेब्रुवारी 1936 साली आमच्या अक्कलकोटच्या राजे फतेहसिंह महाराज यांचा एक राजरोहणाचा फार मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या आयोजित करण्यात आल्यावर जेवढे सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील अनेक नामवंत सुशीर वाद्य, फुंकी वाद्य, राज्याभिषेका वेळी शहनाई वादन करायचं आहे, त्यानिमित्त सगळ्यांना आमंत्रित करा आणि आमंत्रित करून त्यांची स्वर चाचणी घेण्यात यावी अशा राजे फतेहसिंह महाराजांनी आदेश काढला होता. त्यानिमित्त सगळे कलावंत तिथे आले होते. तेव्हा बाबूराव जाधव यांची निवड झाली
3: बर
2: त्या राज्याभिषेकासाठी, शहनाई वादनासाठी. मग शहनाई वाजवताना वाजवत असत होते राजे फतेहसिंह महाराजांचा राजरोहणाचा कार्यक्रम सुरू होता. पण तो पूर्वीचे जे हॉल्स होते की इको टाईप होता,
3: हो
2: आपण काही बोललो तर लगेच आवाज यायचा. शहनाई वाजवताना, शहनाई ही दोन प्रकारचे आहेत, एक बनारसी शहनाई ते उत्तर भारतामध्ये वाजवला जातो आणि जे ताडची शहनाई आहे ते कर्नाटक मध्ये वाजवलं जातं. आमच्या सोलापूरचं गाव कर्नाटक सीमेलगत असल्यामुळे यांनी ताडची शहनाई वाजवत असत.
3: मी हाच प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की सुंदरी आणि शहनाईशी तुलना कधी केली जाते,
2: हो
3: तर ते कितपत योग्य आहे आणि त्याच्या रचनेत आणि सुंदरीच्या रचनेत, जसं रचना तुम्ही सांगितली बॉबिन वाजवायची, तर हे सुंदरी आणि शहनाई याच्यात काय फरक आहे?
2: याच्यात फरक असा आहे की सुंदरी हे ताडाच्या पत्त्यापासून बनवला जातो. जो रीड बनतो, उत्तर भारतामध्ये रीड बनतात, आम्ही मराठीमध्ये त्याला जिवाळ असं म्हणतो. जिवाळ म्हणण्याचं कारण असं आहे की तो जे रीड आहे तो जिवाळ आहे, तो जिवाळ जिभेचा आकाराचा आहे म्हणून त्याला जिभाळ असं संबोधलेलं आहे. तो एक सुंदरी एक स्त्री सारखा स्वर येतो आणि शहनाई हा पुरुषोत्तम आवाज सारखा स्वर येतो म्हणून सुंदर सुंदर असं म्हणून राजे फतेहसिंह महाराज या वाद्याला सुंदरी असं नामकरण केलेलं आहे.
3: अच्छा,
2: हो पूर्वी बॉबिन म्हणायचे राज्यरोहणाच्या कार्यक्रमावेळी बोलून, मग ते ताडाची शहनाई आवाज जास्त येऊ लागला म्हणून ते म्हणाले की आवाज कमी करा, आवाज कमी करा. मग माझे मोठे आजोबा म्हणाले की ते बॉबिन आहे, ते बॉबिन घेऊया आणि बॉबिन वाजवूया. म्हणजे ताडाची शहनाई आणि ताडाची सुंदरी याच्यामध्ये फरक आहे. ताडाची शहनाई हे फार मोठा आवाज यायचा, त्याला स्टीलचा पेला असायचा, मोठमोठे धातूचे वस्तू असायचे त्या शहनाईला. पहा लाकडी वाद्य, कम्प्लिटली लाकडी वाद्य आहे, त्याला फुलपात्र वगैरे काही नाही आहे. फुलपात्र हे लाकडानंच बनवलेलं आहे सुंदरीला. मग ते ताडाच्या माध्यमातून ते वाजवू लागले. वाजवता वाजवता राजे फतेहसिंह महाराज म्हणाले की एवढा मोठा आवाज कसं का कमी येऊ लागला आणि हा स्त्रीसारखा वाद्य काय आहे. तो राजरोहणाचा कार्यक्रम आटपून त्यांनी स्वतः बाबूराव जाधव आणि सुंदरी सम्राट सिद्धराम जाधव यांच्या जवळ आले की ह्या वाद्याची विचारणा केली की ते सांगितले की हे वाद्य मी बनवलेलं आहे, मी मिल कामगार आहे, सर्व सविस्तर सांगितलं. छेछे म्हणाले की या वाद्याला बॉबिन असं म्हणता येणार नाहीये, हे वाद्य सुंदर आहे, सुंदर वाजतंय, फार सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे, तर या वाद्याचं नाव सुंदरी असं नामकरण करूया असं म्हणून 27 फेब्रुवारी 1936 साली राजे फतेहसिंह महाराजांनी या वाद्याचं नामकरण करून
3: वा त्याला सुंदरी नाव दिली. सर, सुंदरी हे वाद्य जे आहे वायुवाद्य असल्यामुळं श्वास सूर आणि भाव यांचा समतोल साधणं आव्हानात्मक वाटतं का?
2: आव्हानात्मक वाटत नाही, फार सोपं वाटतं, फार म्हणजे फार सोपं.
3: बर,
2: लहान मुलगा सुद्धा करू शक, श्वास जास्त केला तर त्याच्यामध्ये शुद्ध येतो, अजून थोडा मोठा केलो तर तीव्र येतो, सर्वात कमी केलं तर त्या त्या स्वरामध्ये कोमल स्वर येतो. काही नाही, आपण जे बोलतोय आपण मध्यम स्वरामध्ये बोलतो, शुद्ध स्वरामध्ये बोलतो आपण. थोडा जरा आवाज वाढवू द्या, तीव्र स्वरामध्ये जातो, ह्याच्यापेक्षा थोडं खाली होऊया कोमल स्वरामध्ये येतो, एवढाच फरक आहे.
3: एवढाच त्याचा फरक आहे. सर, आपल्या कुटुंबाने सुंदरीला पारंपरिक वाद्याच्या चौकटीतून बाहेर आणून शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावर पोहोचण्यासाठी महत्वाचं कार्य केलं, या प्रवासात आपल्या कुटुंबासमोर कोणती मोठे आव्हान होते?
2: ओहो, फार चांगली गोष्ट आहे. जेव्हा हे सुंदरी वाद्य मांगलिक वाद्य म्हणून ह्या वाद्याला सोलापुरातील कलारसी लग्नामध्ये, लग्न सोहळ्यामध्ये, पंक्तीमध्ये याचा उपयोग करायचा, एकेकाळी आमच्या सोलापूरमध्ये गानचा सरमण्यांनी हिराबाई बडोदेकर मॅडमजी आमच्या सोलापूरमध्ये आले होते, त्यांचा एक संगीत महोत्सवचा कार्यक्रम होता. तेव्हा माझे आजोबा सिद्धरामजी जाधव तर बाहेर एक मंच घालून त्यांना वादन करण्यासाठी बसवलं होतं. जेव्हा टांग्यामध्ये, तेव्हा टांगा होते, टांग्यामध्ये मॅडम जी आले, बडोदेकर मॅडम, कि ते आवक झाले कि एवढे मोठे आणि एवढे चांगले कलावंत बाहेर स्वागतासाठी ठेवले, मला तिथे घेऊन जात आहे, नाही ते मी येऊ शकत नाही म्हणाले. ते खाली भारतीय बैठकामध्ये बसले, बडोदेकर मॅडमनी खाली बसले, ते म्हणाले की एका शर्तीवर मी गायन, पहिला ह्यांचा कार्यक्रम तिथे व्हायला पाहिजे, नंतर ना मी हे करणार. तेव्हापासून त्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मग त्यांनी म्हणाले की माझ्या आजोबांना सांगितले की हा जो आहे तो आकाशवाणीच्या माध्यमातून फार मोठा होत जाईल, की शास्त्रीय संगीतामध्ये काय आहे हे वाद्य जगाला दाखवून द्याल तुम्ही, त्याकरिता आकाशवाणीची एक्झाम द्या. माझ्या आजोबांना त्या काळी म्हण, आकाशवाणी एक्झाम काय असते आम्हाला माहीत नाही आहे. माझे आजोबा म्हणाले की मला काहीच माहीत नाही आहे, मी मिल कामगार व्यक्तिमत्व आहे तर मला काहीच माहीत नाही, तुम्ही या पुण्याला म्हणाले. पुण्याला बोलवले, त्यांचा फॉर्म भरला, त्यांना ऑडिशन दिली. जेव्हा त्यांनी ऑडिशन दिले तर तेव्हा सुरुवातीला मुंबईमध्ये ऑडिशन चालायचे, तेव्हा सुरुवातीलाच त्यांना ए प्लस ग्रेड मिळाला. आणि शास्त्रीय संगीताच्या वाद्यामध्ये हे वाद्य जाऊन बसला.
3: बरोबर,
2: सितार, सारंगी, सुंदरी, नादोस्वरम, शहनाई अशा वेगवेगळ्या वाद्यामध्ये सुंदरीचा समाविष्ट करण्यात आला.
3: बरोबर, जसं तुमच्या आजोबांनी एक सुंदरी निर्माण केली, त्याचं नामकरण झालं, आकाशवाणीपर्यंतचा तो प्रवास आर्टिस्ट म्हणून झाला. तसंच आपण सुद्धा तानसेन समारोह असेल, सवाई गंधर्व या संगीत महोत्सवाच्या व्यासपीठावर, प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या व्यासपीठावर बसून सुंदरीचं वादन केलं. हा अनुभव कसा होता या मंचावरचा, आणि या मंचामुळे सुंदरीला व्यापक ओळख मिळाली का, काय वाटतं तुम्हाला?
2: मिळाली की ओळख तर फार फार छान मिळालेली आहे. मला एक अभिमान वाटत की या जाधव परंपरेचा मी एक सदस्य आहे, नागरिक आहे, आणि या वाद्याचा प्रचार प्रसारक म्हणून मला एक जबाबदारी दिली आहे माझ्या कुटुंबाने, आणि भारत सरकारचं एक सांस्कृतिकचं एक वाद्य माझ्या हातात आहे, हे मला फार मोठा अभिमान वाटत.
3: बरोबर, तुमचा गुरु शिष्य परंपरेचा जो आहे, पिढ्यानपिढ्याचा जो आवाज म्हणजे सुंदरी आहे, असे म्हटलं तर मंचावरून सुंदरी वाजवताना आपल्या आजोबांना आणि वडिलांना पाहतानाची एखादी आठवण आहे का?
2: माझ्या बाबांना पाहतानाची आठवण आहे, आणि माझ्या आजोबांना रेकॉर्डिंग करतानाची आठवण आहे. पुणे आकाशवाणीमध्ये आम्ही दगडूशेठ गणपतीला पाया पडण्यासाठी जायचं म्हणून आजीसोबत मी गेलो होतो, तेव्हा माझ्या आजोबांची रेकॉर्डिंग होते. आम्ही आता आकाशवाणी म्हणजे काच असायचा, रेकॉर्डिंग जिथं बसतात तिथं ऐकणाऱ्यांना बसवतात, आणि जे रेकॉर्डिंग करतात त्यांना आतल्या बाजूला बसवलं.
3: बरोबर,
2: की मी लहान असल्यानं रेकॉर्डिंग

0: काय तुमचे प्रयत्न आहेत?
1: वा, तर माझे वडील पंडित चिदानंद जाधव, सुंदरी सम्राट सीताराम जाधव सांस्कृतिक कला मंडळ स्थापन केलेलं आहे 10 मार्च 1999 साली. मग त्या अनुषंगाने आम्ही संगीत विद्यालय स्थापन केलेलं आहे सोलापूरमध्ये. तर ज्यांना सुंदरी वाद्य शिकायचं आहे तर आम्ही सुंदरी वाद्य शिकवण्यास तयार आहोत. ज्यांना शिकायचं आहे नाम मात्र प्रशिक्षणामध्ये आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो, जेणेकरून की ह्या दुर्मिळ वाद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावो ह्याचा आमचा एक ध्येय आणि स्वप्न आहे.
0: बरोबर, तुमच्या स्वप्नाची पूर्ती हो. पंडितजी, आपल्या अनुभवातून सुंदरीच्या सुराची, साधनेची आणि आपल्या कुटुंबाच्या समृद्ध संगीत परंपरेची सुंदर ओळख आमच्या श्रोत्यांना झाली. रेडिओ मनभावनच्या परिवाराच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद, नमस्कार आणि शुभेच्छा.

0: नमस्कार. आपण ठेवून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत जळगावचे अभिमान असलेले आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर गुणवंत महाजन, रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये MBBS DNB असलेले कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, ॲलर्जी स्पेशालिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. श्री गणेश हॉस्पिटल जळगाव इथं 2011 पासून वैद्यकीय सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्ञानाची मशाल तेवत आहेत. नॅशनल चेस्ट कॉन्फरन्स पासून ते नॅशनल ब्रॉन्कोकॉन पर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची शान आणि अलीकडेच मिळालेला खानदेश रत्न अवॉर्ड 2025 हा त्यांचा सन्मान म्हणजे जणू खानदेशची शानच म्हणायला हवं. तर चला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी गप्पा करूया आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा तुमचा बालपणीचा प्रवास ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल.
1: माझं बालपण इथं जळगावमध्ये झालेलं आहे. आमचे वडील नगरपालिकेमध्ये शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्याने घरात पहिलेपासूनच शिक्षणाचं वातावरण होतं. लहानपणापासून मला स्वतःचे अभ्यास करण्याची आवड होती. मी क्लासेस वगैरे कधीच अटेंड नाही केलेले, मी स्वतःच अभ्यास करायचो, शाळा आणि आपला स्वतःचा अभ्यास. बाकी प्रायव्हेट क्लासेस कोचिंग मला कधीच आवडले नाही. 10वी 12वीपर्यंत आम्ही कधीच क्लासेसला गेलो नाही. आणि तेव्हाच स्वतः अभ्यास करत असताना आणि शाळेतल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, तेव्हापासूनच लहानपणापासून एक मनात इच्छा होती की नाही आपण डॉक्टर व्हायचं.
0: हां,
1: आमचे फॅमिली फिजिशियन होते, त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर नाही आपलं पण यापेक्षा चांगलं क्लिनिक मोठं करायचं असे एक ध्यास तेव्हापासून होता. आणि त्यामुळे एवढं तर नक्की होतं डॉक्टर व्हायचं. मग शाळेचा प्रवास, अभ्यास, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सर्व करत आरआर शाळेत मी शिकलो आहे, रावसाहेब रूपचंद विद्यालय. आणि त्यानंतर 11वी 12वी इथेच आपल्या MJ कॉलेजला शिक्षण झालं. त्यात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मला MBBSला पण चांगलं कॉलेज, सायन हॉस्पिटल LTMMC मुंबई येथे ॲडमिशन मिळाली. आणि एकूणच सर्व याच्यात स्वतःची जिद्द ठेवायची, अभ्यासाची आवड ठेवायची आणि शिक्षकांनी सांगितलेलं याचं मार्गदर्शन घेऊन पुढे जायचं.
0: वा, खरंच अभिमानाची गोष्ट आहे श्रोते हो आपल्या सर्वांसाठी. डॉक्टर जळगावचेच आहेत आणि मुख्य म्हणजे ते सुद्धा मुलजियन्स आहेत याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. डॉक्टर, MBBS तुम्ही केलं, मोठ्या शहरात गेलात, मुंबईसारख्या शहरात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर MBBSचं शिक्षण पूर्ण केलं, त्या काळातल्या काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा, काही अनुभव

0: एमबीबीएसच्या काळातले अनुभव म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड हा खरंच एक गोल्डन पिरियड असतो, कारण तेव्हा तुम्ही स्वतः एक कुठेतरी व्यक्ती म्हणून बाहेर असतात. एक शालेय शिक्षण आणि 11वी 12वीपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या शाळेत असतात, तुमचं व्यक्तिमत्व तितकं खुलत नाही. पण जसं एमबीबीएसला जेव्हा आम्ही गेलो सायन हॉस्पिटलला, तिथं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर गेलेलो होतो. नवीन वातावरण, नवीन पद्धत, आणि एक आपलं जळगावचं वातावरण कसं एक शांत शांत असतं, कुठेही जायला काही अडचण नाही, लगेच जाता येतं वगैरे. पण मुंबईचं जीवन म्हणजे धकाधकीचं, तिथं 8:13ची गाडी ट्रेन आहे, 8:15 मीन्स हा मिनटाचा याच्यावर हे असतो. आपल्या इथं आपण 2 मिनिटात आलो म्हणजे अर्ध्या तासात येणार हा व्यक्ती असं गृहित असतं. तर एक तो धकाधवीचा प्रवास त्यात, आणि त्यापेक्षा महत्वाचं ना की तशा याच्यात सुद्धा राहून लोक किती जिद्दीने तिथं सुद्धा करतात. म्हणजे आज आपण जर एकदा लोकलने प्रवास तिथे केला तर दिवसभर म्हणतो बस आज भरपूर काम झालं माझं, आणि ते लोक त्या ठिकाणी म्हणजे पुस्तक धरता येत नाही लोकलमध्ये, म्हणून नोट त्याचे झेरॉक्स काढतात एक एक चॅप्टरच्या, आणि ते वाचत वाचत असा प्रवास करतात. म्हणजे त्या लोकांची जिद्द पाहून मग तेव्हा की खरंच. आणि आम्ही तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं, वसतिगृह होतं, तिथं राहायचो. तर आम्ही म्हणजे कॉलेजची टाइम झाला की त्यानंतर त्याच्या जस्ट 2 मिनिटं 5 मिनिटं आधी निघणार आणि रोड क्रॉस करून कॉलेजला जाणार. आणि हे लोक उपनगरांमधून यायचे, अर्धा अर्धा एक एक तास ते ट्रेनचा सफर, आणि ते आमच्या आधी यायचे. म्हणजे त्या याच्यातून त्यांची जिद्द आणि श्रम इतक्या लेवलचे करावी लागतात. आणि परत जसं तिथे जातो तेव्हा मग नवनवीन गोष्टी, नवीन नवीन विचार, आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं ते त्या ठिकाणी शिक. परत जेव्हा तुम्ही तिथं स्वतः एकटे राहत असतात, निर्णय घेत असतात, ते परत सायन हॉस्पिटल म्हणजे आशियातलं नंबर 1 हॉस्पिटल, खूप मोठा पेशंटचा टर्नओव्हर तिथं असतो, आणि त्यामुळे शिक्षणाची जी आवड आधीपासून होती ती आणखी द्विगुणित झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथं पाहायला मिळतात, सर्व नामांकित कॉलेज असल्यामुळे खूप तज्ज्ञ शिक्षक तिथं असतात, आणि त्यामुळे ते दिवस म्हणजे एक आयुष्याचा गोल्डन पिरियड. कारण त्या याच्यामध्ये एकतर तुम्ही सेफ झोन असतात, कारण तुम्ही तेव्हासुद्धा स्टुडंट असतात, बरोबर, स्वतःची वैयक्तिक जबाबदारी अशी नसते, आणि सेकंडली तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तिथं मोकळे हे होतात, डेव्हलप व्हायला मदत होते, तर मॅच्युअर होत असतो. त्यात मुंबईचा पहिल्यांदाच अट्रॅक्शन की कसं असतं काय असतं मग, तर ते पाहायला, नंतर स्वतः अभ्यास करायला, आणि एकूणच सर्व म्हणजे पुढच्या आयुष्याची जी तुम्हाला वळण लागते ते त्या ठिकाणी. आणि परत या ठिकाणी एमबीबीएसच्या याच्यात आमची 100 मुलांची बॅच, तर ग्रुपसुद्धा मोठा असतो. म्हणजे तुम्हाला बरं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका बॅचला 2 किंवा 3 सीट्स, आणि परत कामाचा व्याप इतका असतो की एकमेकांकडे पाहायला पण वेळ नसतो. तर त्यामुळे एमबीबीएसचा पिरियड हा एक अत्यंत गोल्डन पिरियड होता. त्या काळात शिक्षकांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं शिक्षण मिळालं, आणि त्यामुळेच आता आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने आपण पेशंट हँडल करू शकतो.
1: स्ट्रगलिंग लाईफ हे सगळं त्या ठिकाणचं जीवनशैलीच होऊन जाते, आणि ते त्या जीवनशैलीला लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्याप्रमाणे जगत असतात. तसं तुम्हीही केलं. पण मग तुम्ही जो विषय निवडला खास रेस्पिरेटरी डिसीजेस, तर त्यामध्ये नेमकं स्पेशलायझेशन करण्याचा हेतू काय होता?
0: एमबीबीएसमध्ये असताना आम्हाला सर्व सब्जेक्ट असतात, आणि सर्व प्रकारचे टीचर कोण त्यात काही डाऊट नाही, सर्वच चांगले होते हे. पण एक कोणते तरी असतं की जे तुम्हाला जास्त भावून जातात, किंवा एखादा सब्जेक्ट असतो जो तुम्हाला आवड निर्माण होते. माझा पहिल्यापासून कल मेडिसिन साईडकडेच होता, त्यामुळे एवढं तर नक्की होतं की डॉक्टर व्हायचं मेडिसिन साईड. हां, त्यानंतर सर्जिकल साईड, त्यामुळे क्वेश्चन नव्हता. आणि बेसिकली मला पहिल्यापासून क्लिनिशियन म्हणून आवड, म्हणजे मग माझ्याकडे ऑप्शन 2-3 उरतात की मेडिसिन, जनरल मेडिसिन, डायबिटीज आणि रेस्पिरेटरी मेडिसिन. तर त्यामुळे त्यातल्या मला हा रेस्पिरेटरी मेडिसिन तेव्हा शिकत असताना खूपच इंटरेस्टिंग वाटलेलं, आणि मग नाही आपण यातच करायचं.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तुम्ही केरळला सुद्धा जाऊन आला, त्याबद्दलचा अनुभव सांगा ना, ते कसं होतं?
0: एमबीबीएस झाल्यानंतर मी तेव्हा डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याची प्रायमरी लेवलची एक्झाम दिलेली होती, आणि त्यात मला केरळच्या चांगल्या एका कॉलेजची ऑफर आली, चेस्ट हॉस्पिटल कॅलिकॅट म्हणून तिथलं आहे. तर त्यांच्या इथं इंटरव्ह्यू दिला आणि त्यांच्या इथं सिलेक्ट झालो. मग सिलेक्ट झाल्यावर एक मनात थोडीशी किंचितशी भीती होती की इतक्या दूर आपण जातो आहे, आणि बरं कसं महाराष्ट्रातल्या लोकांना वरच्या बाजूला जायला कॉमन आहे, हिंदी आहे लँग्वेज काही विषय, आणि खाण्याचा पण फारसा प्रॉब्लेम नाही. पण खालच्या बाजूला दक्षिणेकडे जात असताना तिथं खाण्याचं भात मासे आपण पुस्तकात वाचलेलं असते, भात मासे हे त्यांचं प्रामुख्यपणे. आणि लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक विषय असतो की तिथं साऊथला युज्युअली कसं असतं की ते त्यांची लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश ह्या दोनच गोष्टी, हिंदी तिथं फारसं चालत नाही, फारसं चालत नाही. आणि परत केरळमध्ये म्हणजे आपण कधी गेलो नाही काही नाही, पहिल्यांदा एक थोडीशी मनात भीती होती, पण जसं मी गेलो पहिल्यांदा गेलो तर तिथलं म्हणजे केरळचं वातावरण खूपच सुंदर आहे. म्हणजे ऍक्च्युली एक नैसर्गिक, त्यांना म्हणतात ते गॉड्स ओन कंट्री, देवाचे अस्तित्व तिथं आहे असं त्यांचं वाक्य आहे. आणि खरोखर एक खूप सुंदर ते तिथली भूमी आहे. जागोजागी 5-5 मिनिटांवर तुम्हाला नदी लागते, आजूबाजूला ते नारळाचे झाडं नदीवर लोंबकळत असतात असल्यासारखं. तर सुंदर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहाल तर एखाद्या आपण जसं हिल स्टेशनवर जातो त्याच्यासारखे. आणि जसं तिथं मी गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांशी बोललो, त्यांच्याशी तिथल्या स्टाफशी बोललो, तर एक अट्रॅक्शन निर्माण झालं की म्हणजे देवर होते खूपच कोऑपरेटिव्ह होते आणि इन्स्टिट्यूट पण चांगलं होतं. मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही करायला काहीच हरकत नाही. आणि बघा आयुष्यात बदल हा गरजेचा असतो,
1: परिवर्तन.
0: आणि परिवर्तन, नवीन परिवर्तन तुम्ही घ्यायला पण शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात सुद्धा केलं पाहिजे.
1: बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा.
0: हो.
1: आणि आता नुकतंच नॅपकॉन 2007 आणि ब्रॉन्कोकॉन 2008 मधील पुरस्कार मिळवताना तो अनुभव कसा होता, नेमकं त्याबद्दल सांगा ना मला.
0: मी 2007 पासून ते 2010 पर्यंत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केरळमध्ये केलं. तर जसं मी सांगितलं तिथले डॉक्टर सुद्धा तज्ज्ञ होते. आणि सर्वात महत्वाचं तिथं जिथं आम्ही केलं ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं 100 बेड. तर त्या ह्याच्यात काय होतं की तुम्हाला ॲक्च्युअली पेशंट कसं ट्रीट करायचे, पेशंटशी कसं वागायचं, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची पद्धत आणि प्रायव्हेटमध्ये काम करण्याची पद्धत यात खूप फरक पडतो. आणि त्यामुळे पेशंटशी कम्युनिकेशन, तुमचं संवाद कसा असला पाहिजे, डायग्नोसिस किती लवकर करता येते, कारण प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त दिवस थांबायला तयार नसतो. जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देता येईल ते तर त्या गोष्टी ते कसं करायचं, नवीन टेक्निक कसं आत्मसात करायचं, नवनवीन सर्व त्या ठिकाणी सिटी स्कॅन त्यांचं त्या काळात अवेलेबल केलेलं होतं. त्यांनी सिटी स्कॅनचा जे मॉनिटर असतं त्याचं डेस्कटॉप सॉफ्टवेअर आमच्या इथं दिलेलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तितक्या लवकर नाही मिळू शकत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल झालं. ब्रॉन्कोस्कोपी तिथंच मी शिकलेलो आणि तिथेच सरांनी तेव्हा एनकरेज केलं मला की तू प्रेझेंटेशन पण करू शकतो. मग त्या काळातच तेव्हा नॅपकॉन म्हणून कॉन्फरन्स 2008 साली लखनौला होती. आणि त्याच सरांनी की नाही तू कर, प्रयत्न कर, तुला जमेल. मग सरांच्याच एनकरेज, त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच माझा एक थेसिस टॉपिक होता तेव्हा, मिथॅकोलिन चॅलेंज टेस्ट, म्हणजे अस्थमा दम्याच्या संदर्भातली एक टेस्ट असते ती. आणि ती ॲडव्हान्स टेस्ट आहे, पुढचे प्रगतिशील टेस्ट आहे. तर त्या टेस्टवर माझा प्रबंध होता. आणि मग त्यांनी म्हणे की याच याच्यावर तू करू शकतोस. मग मी त्याच्याच आधारित एक आपण तिथं पोस्टर प्रेझेंटेशन केलं होतं 2008 लखनौच्या नॅपकॉनमध्ये. आणि त्या पोस्टर प्रेझेंटेशनला त्यावेळी अस्थमा दम्याच्या सेक्शनमधलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं.
1: अभिनंदन.
0: त्यानंतर त्याचाच पुढे धागा पकडून 2009 मध्ये कॅलिकट इथंच ब्रॉन्कोकॉन, म्हणजे हे जे श्वासमार्गाची दुर्बीण असते त्या संदर्भातली एक कॉन्फरन्स, स्वतंत्र कॉन्फरन्स असते ते राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स. तर त्यात एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती की व्हिडिओ प्रेझेंटेशन. त्यात हे दुर्बिणीचा तपास जे आपण पेशंटचे करतो त्यातली एखादी इंटरेस्टिंग केस जर असेल तर ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रेझेंट करायची होती. आणि त्याच्यावर तिथे संवाद एक्झामिनर आणि तुमचे संवाद होतो आणि त्यावरून ते हे करणार, रिझल्ट देणार होते, इव्हॅल्युएशन करणार होते. तर त्या ठिकाणी आपण एक आमच्या याच्यात VCD व्होकल कॉर्ड डिसफंक्शन म्हणून एक आजार असतो त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला होता आमच्याच पेशंटवरचा. आणि तो तिथं आपण प्रेझेंट केला की बाबा हे असं असं असते, असं दिसतं, असं करायचं असतं. आणि तेव्हा देखील त्याच्या डिस्कशन वगैरे झालं आणि त्यांनी जे मार्क्स दिले त्याच्यातून मग त्या याच्यात व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला तेव्हा मिळालेलं होतं 2009 मध्ये.
1: खूपच अभिमानाची गोष्ट आहे.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नेमकं VCD या आजाराचे लक्षणं काय असतात नेमके?
0: ॲक्च्युली VCD म्हणजे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन हा एक स्वरयंत्राच्या ठिकाणचा आजार आहे की त्या ठिकाणी स्वरयंत्र जे आहे ते पूर्णपणे मोकळे म्हणजे उघडे होऊ नाही शकत. नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना स्वरयंत्राचे जे झडपं असतात त्या उघडला होत असतात आणि त्यामुळे वेगवेगळे स्वर आपले निघतात. आणि त्या आता या आजारामध्ये काय होतं की युजली प्रामुख्याने फिमेल्समध्ये हा दिसतो की त्यामध्ये या ज्या पेशंट असतात ते थोडेसे इमोशनल टाईपचे असतात आणि त्या त्यांच्या मनात जी अँझायटी किंवा जी उत्सुकता किंवा भीती आणि हे ह्या भावनांचं सर्व संप्रेरण होऊन ते जेव्हा त्यांना अटॅक येतो याचा तेव्हा तो होकल कॉर्ड स्वरयंत्र पूर्णपणे असं ओपन नाही होत, अर्धपट ओपन होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खोकला येतो किंवा एकदम दम चढतो जसं काही दम्यासारखं. तर बऱ्याच वेळा हे होकल कॉर्ड डिसफंक्शन याचे पेशंट डायग्नोज न होता ते दमा म्हणून ट्रीट होत असतात. हा आणि हे त्या एक पर्टिक्युलर टायमाला तो त्रास होतो आणि त्यानंतर थोड्या वेळातच पेशंटला जसं इमोशनल तो स्पर्ट गेला तसं पेशंट हळूहळू शांत होतो, थोडा मेडिकेशनने सेटल होतो. तर बऱ्याच वेळा हे डायग्नोसिस याचं कठीण पडतं कारण याचे लक्षणं पूर्ण दम्यासारखे येतात. तर त्या संदर्भातला हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही केला होता.
1: बऱ्याच रेअर केसेस असतात.
0: हे व्हिडिओ प्रेझेंटेशन साठी तशा वेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा काहीतरी नवीन हे असंच हे लागतं.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: 2011 सालापासून आपण सेवा करत आहात, तर कसा अनुभव असतो पेशंट ग्रामीण भागातले शहरी भागातले कसा फरक पडतो?
0: असं आहे की जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत एक वर्ष मी आमच्या जिथं मी MBBS केलं सायन हॉस्पिटल तिथे एक वर्ष परत सेवा दिली. तिथल्या सरांशी आमचे संबंध होते, त्या विचार की चल एक वर्ष तरी तुला शाळेला द्यायचं आहे आपल्या हॉस्पिटलला द्यायचं आहे. मग 2010 पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 2011 मी तिथं केलं आणि त्यानंतर मग आपलं जे जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आहे तिथं जळगाव शहरात मी आलो आणि तिथं 2011 आम्ही सुरुवातीला 3 मी एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलला काम केलं इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आणि त्यानंतर आता 14 माझं स्वतःचं हॉस्पिटल आम्ही श्री गणेश हॉस्पिटल म्हणून केलेलं आहे आणि तिथं रेस्पिरेटरी स्पेशालिटीचं आम्ही सर्व हे करतो, समजा सर्दी ॲलर्जी दमा खोकला निमोनिया नंतर कोविड अलीकडच्या कोविडचं जेव्हा आपल्या इथं जळगावमध्ये सर्व पूर्ण जगभरच हाहाकार होता तर तेव्हा जळगावमध्ये जे गव्हर्नमेंटने जळगाव जिल्ह्यासाठी जो टास्क फोर्स नेमला होता त्याचा देखील मी सदस्य होतो आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटला या संदर्भात मार्गदर्शन शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात सल्ला मसलत लोकल लेवलवर कसं हे करता येईल त्या संदर्भात ते सुद्धा कार्य आपण केले आणि 2011 जळगाव शहरामध्ये आपले श्वासासंदर्भात चालू आहे. त्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण प्रबोधनपर लेक्चर्स झालेत वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा शिबिरांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या लेवलवर इव्हन खेडोपाडी जाऊन आम्ही शिबिर तेवण घेतलेले आहे आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं लोकांच्या समस्या दूर करणं याबाबत एक ध्येय मनाशी ठेवून आपले ते प्रयत्न चालू असतात. त्यात कधीकधी न्यूजपेपरमधून आर्टिकल्स मुलाखतद्वारे किंवा शिबिरांद्वारे लोक प्रबोधन आपण करत असतो.
1: सुंदर असं कार्य म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा कुठे ना कुठे सहभाग असतो आणि त्या निमित्ताने एक अवेअरनेस निर्माण केला जातो. खूपच छान असं कार्य आहे.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कोविड काळातला अनुभव कसा होता?
0: कोविड असा एक जागतिक महामारी याने जग बदलवलं. कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हा पूर्णपणे वेगळा फरक आहे. कधी असं वाटलं नव्हतं की इतकी काही महामारी येऊ शकते, इतकं काही लॉकडाऊन हा प्रकार कधी आपण ऐकला नव्हता की असं की सर्व बंद होतं, रस्त्यावर जाणं बंदी असते, हे फक्त कर्फ्यू मिलिटरीच्या काळात ते ऐकलेलं असायचं. पण असं जगभर हे होते की ट्रेन्स बंद होऊ शकतात ही कल्पना नाही. बरं, त्या काळातली जी कोविडचं आलं सुरुवातीच्या काळात इतकी ते धास्तावलेले होते लोकच नाही तर इव्हन डॉक्टर आमच्या लेवलवर पण की कारण नवीन आजार काय त्याची ट्रीटमेंट त्याचा पूर्ण अंदाज नाही, आजाराचं स्वरूप काय आहे ते पूर्ण माहिती नाही. जसं जसं टाईम जात गेला थोडं थोडं माहिती होत गेली पण ती महामारी इतक्या चपेट्याने याच्यात घेतली होती की तेव्हा की कुठेतरी की बरं करायला पाहिजे. इव्हन डॉक्टरांच्या मनात भीती होती, काही ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले होते की कसं हे करायचं. पण मग तेव्हा आमची स्पेशालिटी रेस्पिरेटरी स्पेशालिटी आणि त्या ह्याच्याने आजार रेस्पिरेटरी कोविड आजार आहे श्वासासंदर्भात, त्यामुळे मनात एक जाणीव होती की नाही इथं आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. आणि त्या ह्याच्याने आम्ही सुरुवातीपासून हॉस्पिटल पूर्ण वेळ आमचं चालू होतं तेव्हा देखील पूर्ण काळजी घेऊन जी काय समजा ते PPE किट नंतर कॅप हे सर्व वापरून आपण की करायचं आणि आम्ही तेव्हासुद्धा ते म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला त्याच्यासुद्धा याच्यात आम्ही फुल पूर्णपणे सेवा दिली. इव्हन त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसं आजार चालू होते तर सिव्हिलमधले स्वतः डॉक्टर काही आजारी पडलेत, सिव्हिलमधले जे तज्ज्ञ होते ते सुद्धा स्वतः आजारी पडले. तेव्हा एक अंतर्मनाच्या जाणीवेने की जर ते आजारी पडले तर मग तिथं कोणीतरी स्पेशालिस्ट पाहिजे, म्हणून मी स्वतःहून तिथं 15 दिवस सेवा दिली होती कोविडच्या काळात श्वासाचे तज्ज्ञ म्हणून. जेव्हा तिथले डॉक्टर आजारी पडले तेव्हा आम्ही आमच्यातर्फे स्वतःहून की नाही बाबा 2 तास मी देईल आणि तिथं मार्गदर्शन करेन, तर ती एक मनात कुठेतरी जाणीव होती आणि कदाचित त्या जाणीव आणि त्याचा चांगला परिणाम म्हणून म्हणा इतक्या 3 वर्ष आम्ही कोविडमध्ये काम केलं पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. हीच म्हणजे कुठेतरी एक आपण जर समजा देवाच्याला कुठं मानत असू तर की जो चांगलं काम करतो त्यांनी प्रोटेक्शन, कारण 24 तास आम्ही पेशंटमध्ये असायचो. तेव्हा मी जवळजवळ 5 हॉस्पिटलला सेवा देत होतो पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं.
1: ही एक जमेची बाजू म्हणायला हवं.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर डॉक्टर, आपल्या मते अस्थमा ॲलर्जी हे सारखे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये अजूनही बरेच काही गैरसमज आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नेमकं त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: बघा, ॲलर्जी दमा हा सामान्य आजार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. त्यात भीती वाटण्यासारखं किंवा कमी वाटून घेण्यासारखं काही नाही. काही वेळा आता आमच्याकडे पेशंट येतात, एखाद्या लहान मुलाला वगैरे आजार असला त्याची आई वडील चिंतित असतात की बाबा आत्तापासून दमा, याला तुम्ही पंप कसं, आत्तापासून कसं काय होणार. तर या ज्या मनातल्या भीती आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे की या याच्यामध्ये की हा आजार इतका चांगला आजार आहे की तो पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल करता येतो, कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि बऱ्याचशा याच्यात त्याच्या पूर्ण सिम्प्टम फ्री बराचसा काळ तुमचा जाऊ शकतो. मी नेहमी पेशंटला उदाहरण देतो की तुम्हाला दमा असला, बरेच आजार असे आहेत की जे क्रॉनिक किंवा लांब वर्षानुवर्षे चालणारे आहेत, जसं तुमचा डायबिटीज झाला, BP झाला, बरेच आजार असे आहेत आणि त्या आजारांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी औषधं तर घ्यावीच लागतात पण औषध घेऊन देखील आजार वर्षानुवर्ष पुढं पुढं थोडा थोडा सरकतच राहत. डायबिटीज झालं की 8-10 वर्षांनी तुम्हाला कार्डिया कॉम्प्लिकेशन, पॅरालिसिस, बाकी या गोष्टी येतातच. त्या मनाने दमानी हा आजार असा की तो तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवताय, तो खूप छान प्रकारे, बरेचसे पेशंट तर म्हणजे लक्षणविरहित बऱ्याच काळासाठी राहू शकतात, फक्त त्यांना एक काही काळजी त्याच्या विशेष घ्यायच्या असतात. ठीक आहे. दुसरी, ॲलर्जी दम्याच्या बाबत लोकांच्या मनात पंपाच्याविषयी तोंडावाटे श्वासावाटे घ्यायचे पंप, ते म्हणतात पंप घेतला म्हणजे मी काय इतका म्हातारा झालो का, मला इतका,
1: आणि त्या याच्यात
0: एक्झॅक्टली, आणि त्यामुळे त्यात आम्ही पाहतो की बऱ्याच जणांना आजार इतका होऊन जातो की फुफ्फुसाची कॅपॅसिटी निम्म्यावर येऊन जातो तरी सुद्धा ते पंप घ्यायचा नाही म्हणून औषधं घ्यायचे टाळतात. आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो, आजार पुढच्या टप्प्यात निघून जातो आणि मग त्यावेळेस त्यांना औषधं देऊन देखील रिझल्ट पूर्ण मिळू शकत नाही. मग तर केव्हाही आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं प्रबोधन हे केव्हाही प्रामुख्याने हे करतो की औषधांची गरज काय, गरज आहे का, आहे तर किती प्रमाणात, कोणते औषधं घ्यायला पाहिजे, कसे घ्यायला पाहिजे. या संदर्भातच एक मी सांगतो की लोकांच्या प्रबोधनासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल पण आहे आमचं स्वतःचं, आमच्या स्वतःचं ब्रीथ बेटर टुडे म्हणून आपलं एक यूट्यूब चॅनल आहे की जिथं पेशंटचे हे जे पेशंट आम्हाला शंका विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, तर बऱ्याच वेळा काय होतं क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं देणं तितका वेळही नसतो किंवा पेशंट एका वेळेस विचारूही शकत नाही, विसरून जातात. मग आम्ही काय केलं की जे आम्हाला पेशंट प्रश्न विचारतो त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवायचो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकलेले की जेणेकरून पेशंट, हा समजा एखादा पेशंट पहिल्यांदा आला त्यांना दम्याचं आपण डायग्नोस केलं, त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून त्यांच्या मनातल्या असलेल्या शंकांची उत्तरं त्यात त्यांना मिळून जातात. ते एक लोकप्रबोधनाचं एक छानसं कार्य आणि परत त्या व्यतिरिक्त औषधांविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका, पंप कसा घ्यायचा, का घ्यायचा, फायदे काय, सर्व आपण त्यात निराकरण करतो. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य गोष्टी आहेत पण त्या पाळल्या तर त्यांचा त्रास कमी करायला मदत होतो, अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी व्हिडिओ आपण त्यात टाकलेले आहेत आणि लोकप्रबोधनाचं कार्य पण त्यातून आपल्याला करता येतं.
1: छान असं.
0: तर डॉक्टरचं काम फक्त औषधं लिहिणं असं नाही तर पेशंटच्या शंका आम्ही निराकरण करून औषधांसंबंधी त्यांना व्यवस्थित माहिती देणं, ते कसं घ्यायचं यांची माहिती, आणि इन जनरल जेव्हा मनातल्या या भीती निघतात तेव्हा खरोखर पेशंट मग औषधं पण व्यवस्थित घ्यायला लागतो आणि रिझल्ट पण चांगला.
1: बरोबर.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: बऱ्याच लोकांमध्ये समज आहे की या औषधीमुळे साईड इफेक्ट्स खूप होतात आणि मग पुढे भविष्यात तो मुलगा सपोज एखाद्या मुलाला बालदमा असला तर भविष्यात त्याला त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतील असं काही आहे का?
0: पूर्वीच्या काळात जे औषध असायचे ते औषध तितके फाईन नसायचे, त्याचे साईड इफेक्ट होते. पण आता चांगल्या चांगल्या प्रकारची औषधं येतात, त्याचे साईड इफेक्ट अत्यंत नगण्य किंवा नाही म्हणण्यासारखे आहेत. आणि लॉंग टर्ममध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीत औषधं घेतात तेव्हा प्रॉब्लेम नाही होत. काय होतं, लोक अर्धवट गोष्ट घेतात की एखादं औषध केव्हा 5 दिवसासाठी दिलं, तेच औषध पेशंट विदाऊट प्रिस्क्रिप्शन महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्ष घेत राहतो. हा मग हे औषध कोणतेही असतात ते स्वतः डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि पाहिजे त्या डोसमध्ये घेतले तर तसे साईड इफेक्ट नाही होत.
1: अच्छा.
0: तेव्हा केव्हाही माझं पेशंटला सांगणं असतं की डॉक्टरांनी जेव्हा प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलंय तेव्हा किती दिवसासाठी ते व्हॅलिड आहे तेवढ्याच दिवस ते वापरा, त्या उपर ओव्हर द काउंटर किंवा वरचे वर औषधं घेऊ नका. कारण त्या औषधांचे ते वापरायचं कसं हे शिकण्यासाठी आम्हाला 3-5 वर्ष कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घालावे लागतात. हां, ते वरच्यावर असे घ्यायला नको. ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध आणि अनियमित काळासाठी घेऊ नये, डॉक्टरांच्या मॉनिटरिंग खाली घ्या. ते औषधं सेफ आहेत. नंतर की लहानपणापासून औषध घेतो मग त्याची किडनी खराब होईल का, लिव्हर खराब होईल का, नाही. तर आता युजली ॲलर्जी दमामध्ये नॉर्मल याच्यात आम्ही ओरल स्टिरॉइड म्हणजे जे ज्या औषधांनी तुम्हाला थाक वाटतो ते प्रॅक्टिकली नाही वापरत. फारच रेअर केसमध्ये की जेव्हा खूपच जास्त आजार आहे फार जास्त लेवलचा की तेव्हा त्या काळात एक तात्पुरत्या 2-5 दिवसासाठी लागू शकतात. पण अन्यथा नॉर्मली आता स्टिरॉइडचा वापर नाही. हां, होतं कसं की हे पेशंट गावच्या लेवलवर किंवा छोट्या डॉक्टरांकडे जातात आणि नाही तुम्हीच द्या तुम्हीच द्या, मग त्याच्या स्वस्तातलं औषध, मग स्वस्तातलं औषध स्वस्ताप्रमाणेच असतं तर त्यामुळे मग काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतात. पण प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट स्पेशलिस्टच्या अंडर घेतली तर ती अडचण नाही आहे.
1: छानच माहिती आमच्या श्रोत्यांना या संवादातून मिळतेच आहे. सर, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका निभावता, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम सुद्धा करतात, तर ती भूमिका किती महत्वपूर्ण वाटते?
0: एक मी स्वतः शिकत असताना एक पॅशन तेव्हा सुद्धा मनात होतं आणि की जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना द्यावं. एक जे आपल्याकडे म्हणतात की अन्नदान, धनदान, भूमिदान, तर त्यामध्येच एक महत्त्वाचं दान म्हणजे ज्ञानदान हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि एज्युकेशन मस्ट गो ऑन, शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नादान असतात तुम्ही शिकतात, तुम्ही मेहनतीने पुढे जातात, नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून नवीन काहीतरी शोधून काढतात. जसं आता नॅपकॉनच्या याच्यात आम्ही पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्यात त्या आपण कळतं आणि आपल्याला ज्या कळलं आहे ते जगाला सांगा. सेम गोष्ट जसं तुम्ही शिकले आहेत तर आता पुढची एक पिढी आहे की जे आता बडिंग डॉक्टर्स आहेत ते शिकतायत, मग त्यांना आपण मार्गदर्शन करायचं, आपल्याला जे मिळालं ते पुढे द्यायचं आणि आणखी आपण काय नवीन शिकलो ते त्यांना दिलं, म्हणजे पुढची एक आणखी त्यांना त्या उपर आणखी पुढची पायरी काहीतरी करता येईल, नवीन डेव्हलपमेंट त्याच्यात होईल. तर त्याचाच एक भाग म्हणून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला आहे, गोदावरी मेडिकल कॉलेजला, मी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तिथं मी आहे आणि तिथं देखील आपल्या पीजी स्टुडंटला ज्ञानदानाचं काम आम्ही करत असतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मग या निमित्ताने आमच्या युथला काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छितात मेडिकल क्षेत्रामध्ये?
0: असं आहे मॅडम की तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा, तुम्ही मेडिकल निवडा, इंजिनिअरिंग निवडा, तेच क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक नुसतं पोट भरायचं म्हणून रोजगारासाठी म्हणून तुम्ही कोणतं क्षेत्र निवडू नका. ज्यात तुम्हाला आवड आहे असं क्षेत्र तुम्ही निवडा आणि तसं निवडत असताना ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने निवडलंय म्हणून त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्या.
1: हे अगदी फार महत्वाचं,
0: कारण बघा टॉपर्सला कुठंच अडचण नाहीये. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही. हां, तुम्ही धक्का गाडी असाल तर मग अडचणीच्या गोष्टी आहे. म्हणून केव्हाही तुम्हाला आवडेल त्याच क्षेत्रात जा आणि त्या याच्यात एक्सिलन्ससाठी प्रयत्न करा, चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते करत असताना मनात कुठंतरी जाणीव ठेवा की या समाजात तुम्ही कुठं देणं लागतात.
1: अगदी बरोबर.
0: आणि त्या याच्याने आपला व्यवसाय करताना, आपला रोजगार मिळवत असताना जे काय इतर लोकांना सहाय्य करता येते किंवा मार्गदर्शन करता येते ते करत राहायचं.
1: खूपच छान. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यात आपलं बेस्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि त्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. अनेक सन्मान तुमच्या नावी आहेत, अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालेला आहात आणि नुकताच तुम्हाला खानदेश रत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: मला तर एकच कळतं मॅडम, आपल्याला जे काम आपण निवडलं आहे त्या याच्यात तुम्ही व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि ते काम करत असताना अंतर्मनात त्या देवाला समोर ठेवून काम करा. तुमचे कामं व्यवस्थित होतात आणि त्या तुमच्या कार्याची ओळख समाज हा घेत असतो, ती नोंद होत असते आणि कुठेतरी मग त्या नोंदीतून म्हणा लोकांना माहिती होतं, ते स्वतःहून विचारतात किंवा मग काही संस्था असतात की त्या अशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार घोषित करतात.
1: बरोबर. तर मला असं वाटतं, मी ऐकलं एका ठिकाणी की सन्मानापेक्षा सन्मान करणारा हा महत्वाचा असतो, कारण त्याने आपल्यातलं काही गुण उत्तरदायित्व जे आहे ते हेरलेलं असतं आणि त्याची कुठेतरी नोंद त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने ते आपल्याला सन्मानित करत असतात आणि ते एक आणखी मोठं कार्य करण्याची प्रेरणा त्यातून सुद्धा आपल्याला मिळत असते असं आपण म्हणू शकतो. तर खूपच छान डॉक्टर, तुमच्या संवादातनं बरीच माहिती आम्हाला मिळते आहे. पण यानंतर तुमचे भावी प्रोजेक्ट्स, त्याबद्दल सांगा ना, पुढचे प्रोजेक्ट्स तुमचे काय असणार या क्षेत्रात?
0: माझं श्वासाच्या आजारासंदर्भात स्पेशलायझेशन आहे आणि त्या याच्यात नवनवीन गोष्टी ज्या येतात, ज्या जगात अवेलेबल होतात, त्या त्वरित आपल्या शहरात अवेलेबल करणं, मिळवून देणं, उपलब्ध करणं हे आमचा प्रयत्न असतो. त्या याच्यानेच काही नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या टेस्ट येतात त्या आम्ही अवेलेबल करतो आणि यातच आणखी पुढं कसं डेव्हलपमेंट करता येईल, लोकांचे त्रास आणखी कसे कमी करता येईल, आजार कसे बरे करता येईल कमी त्रासामध्ये, कमी औषधामध्ये, तसा आमचा प्रयत्न असतो. त्या याच्याने काही रिसर्च प्रोजेक्ट्स पण आपण करत असतो. त्या संदर्भातलाच एक रिसर्च पेपर पुढे येणाऱ्या नॅपकॉनमध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर हे एज्युकेशन डेव्हलपमेंट हे चालू ठेवायचं आहे आणि त्यात पेशंटचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतो, त्यात जागतिक स्तरावर आपल्याला आणखी किती चांगल्या प्रकारे काम करता येतं ते पाहायचं, हाच आमचं ध्येय.
1: खूपच सुंदर सर. खरंच आजचा संवाद अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असा, हृदयाला स्पर्शून जाणारा असा सुद्धा होता. आपण केवळ डॉक्टर नाही आहात तर समाजासाठी कार्य करणारे एक योद्धा आहात. आपल्या सेवेला सलाम आणि आपल्या पुढच्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. रेडिओ मनभवनच्या टीमकडनं आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद.

रामकृष्ण हरी। आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो। कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहणे, कारण प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो। माणसाची नीतिमत्ता साफ पाहिजे, भलेही काही मिळवता आले नाही तरी चालेल, पण कुणाचे हिसकावलेले नाही याचा आनंद कायम सोबत राहतो। म्हणूनच म्हणतात की माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे। पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 11 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगात स्त्री शक्ती आणि ग्रामीण स्वावलंबनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातो. आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2012 पासून दरवर्षी 11 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. मुलींचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, सुरक्षितता आणि त्यांना समान संधी मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मुलगी म्हणजे ओझ नसून ती दोन कुळांना जोडणारी आणि आपल्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घालणारी शक्ती आहे, याची जाणीव हा दिवस करून देतो. ग्राम विकासाचा संकल्प दिन. भारताला स्वावलंबी खेड्यांचा मार्ग दाखवणारे भारतरत्न नानाजी देशमुख आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांची आज एकाच दिवशी जयंती साजरी केली जाते. आज भारतीय सिनेसृष्टीच्या शहनशहाचा वाढदिवस आणि भारताच्या दोन समाज शिल्पकारांची जयंती आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचे साक्षात महामेरू आपल्या भारदस्त आवाजाने आणि कसदार अभिनयानं तब्बल 5 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन आज वयाची 84 वर्ष पूर्ण करत आहेत. अपयशाच्या दरीतून पुन्हा शून्यातून उभं राहून यशाचं सर्वोच्च शिखर गाठणारे अमिताभजी हे अखंड शिस्त आणि जिद्दीचे जागतिक प्रतीक आहेत. भारतरत्न नानाजी देशमुख चित्रकूटच्या भूमीवर ग्राम विकासाचा आणि स्वावलंबनाचा आदर्श प्रयोग उभा करणारे, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणारे थोर समाज सुधारक नानाजी देशमुख यांची आज 110वी जयंती. लोकनायक जयप्रकाश नारायण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी आणि भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी संपूर्ण क्रांतीचा हुंकार देणारे भारतरत्न जयप्रकाश नारायण यांची आज 124वी जयंती. आजचा मनभावन सुविचार. मुलगी ही घराचा केवळ दिवा नसते, तर ती एकाच वेळी दोन घरांना संस्कारांचा आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी तेजस्वी ज्योत असते. आयुष्यात संकट कितीही मोठे आले तरी खचून जाऊ नका. वय किंवा परिस्थिती कोणतीही असो, जोपर्यंत तुमच्या मनात पुन्हा नव्याने उभे राहण्याची जिद्द असते तोपर्यंत तुम्हाला जगातील कोणतीही ताकद पराभूत करू शकत नाही. आणि आजची बोधकथा, साल 2000 आसपासची गोष्ट आहे. बॉलिवूडचा एक अभिनेता ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं होतं, तो एका प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. त्याची कंपनी बुडाली होती, त्याच्यावर जवळपास 90 कोटी रुपयांचं कर्ज झालं होतं. दारावर रोज बँकांचे आणि कर्ज वसुली करणाऱ्यांचे तगादे येत होते. त्याचे नाव, पद, प्रतिष्ठा सर्व काही धुळीस मिळालं होतं. त्या अभिनेत्याचं वय तेव्हा 57 वर्ष होतं. त्या वयात सामान्य माणूस स्वतःला संपवून टाकतो किंवा संन्यास घेतो. त्या रात्री तो अभिनेता रात्रभर जागा राहिला, स्वतःशीच विचार करत राहिला, मी कोण आहे? मी एक नट आहे, मग मी अभिनय सोडून बाकी गोष्टीत का अडकलो? दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता तो अभिनेता कसलाही संकोच न बाळगता, कोणताही अहंकार न ठेवता दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या घरी गेला. यशजी चकित झाले. त्या ज्येष्ठ अभिनेत्याने यशजींसमोर हात जोडले आणि अत्यंत नम्रतेने म्हणाले, यशजी, माझ्यावर प्रचंड कर्ज आहे, माझ्याकडे आज कसलंही काम शिल्लक नाही, मला कृपया कामाची संधी द्या. यश चोप्रा त्यांनी त्याला मोहब्बते चित्रपटात भूमिका दिली. पाठोपाठ कौन बनेगा करोडपतीची ऑफर आली. त्या अभिनेत्याने दिवसाचे 18-18 तास काम केलं आणि पुढच्या काही वर्षात स्वतःचं संपूर्ण कर्ज फेडून पुन्हा एकदा बॉलिवूडचा निर्विवाद महानायक म्हणून बनून दाखवलं. ते अभिनेते दुसरे कोणी नसून अमिताभ बच्चन होते. तात्पर्य हेच, जीवनात कितीही वाईट दिवस आले तरी कामाची लाज बाळगू नका. अहंकार बाजूला ठेवून जेव्हा माणूस प्रामाणिकपणे पुन्हा हात जोडतो आणि कामाला लागतो, तेव्हा नियतीलाही त्याच्यासमोर झुकावंच लागतं.
तेव्हा श्रोते हो, आज 11 ऑक्टोबरचा हा रविवार आपल्याला जगण्याची एक नवी उमेद देऊन जातो. आजच्या या सुट्टीच्या दिवशी 2 छोटे संकल्प करू शकता. पहिला म्हणजे आजच्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनी आपल्या घरातील मुलीला, बहिणीला किंवा सुनेला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी पूर्ण पाठिंबा द्या. लेख ही केवळ संस्काराची मूर्ती नसते तर ती उद्याचं भविष्य घडवणारी ताकद आहे. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप नक्की ठेवा. आणि दुसरा म्हणजे अमिताभजींच्या जीवनासारखी शिस्त आणि सकारात्मकता आपल्यात आणा. भूतकाळातील अपयशाचा विचार सोडून आजच्या या रविवारचा कुटुंबासोबत मनमुराद आनंद घ्या. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या घरातील हसऱ्या चेहऱ्यांमध्ये आणि अंतर्मनाच्या धैर्यात असते. जोपर्यंत तुमचे विचार शुद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. ಭಗವಂತಾಜವಳ ವಾಸ ಠೇವಲ್ಯಾವರ ವಾಸನಾ ರಹತಸ ನಾಹಿ. एखादा मनुष्य दुष्ट निघाला तर मागल्या जन्मी तो कसाब असेल असे आपण म्हणतो, पण हे बरोबर नाही. मनुष्याला वासनेनेच जन्म येतो, कर्माने नाही. म्हणूनच कर्म टाळायचे नसते, त्याच्या मागची वासना टाळावी लागते. कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही, तर कर्माचा हेतू बाधक ठरतो. अधिकाऱ्यापुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो, परंतु यामध्ये जो फरक आहे तोच संताच्या आणि आमच्या वासनेत आहे. आम्ही वासनेचे खत विषयाला घालतो आणि विषयातच गुंतून राहतो. वासनेचा क्षय सत्संगाशिवाय नाही होणार. संगतीने मनावर परिणाम घडतो. वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. वासना म्हणजे विषयाजवळचा वास, ना म्हणजे नको. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्मे एकमेकात गुंतून गेली आहेत. म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासनासारखीच आहे. मी आता कंटाळलो असे म्हटले तरी वासना आपल्याला सोडत नाही आणि देह ठेवतानाही आपली वासना आपल्या बरोबर येते. परमात्मा जसा चिरंजीव आहे तशी वासना पण चिरंजीव आहे. वासनेच्या किंवा हवेपणाच्या तीन अवस्था आहेत, एक आस, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे. हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काही सुचत नाही. मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो. त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या म्हणजे आपले हवे नको पण आधी तोडाव्या आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे. त्याने ते नाही दिले तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल, त्यानेच वासना मरेल आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवत स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे. त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का? आणि चांगल्या वासना सुद्धा नीती आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्यात. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत, कारण त्यांना वासना जास्त असते. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवतो. जो जिवंतपणे वासनारहित राहिला त्याला सुखदुःख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे असे राहण्याने वासना क्षीण होईल. आजचे बोधवचन: राम करता ही भावना ठेवून नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा. जानकी जीवन स्मरण.

नमस्कार शेतकरी बंधू. शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी स्वीकारत आहेत, काळाची ती गरजही आहे. परंतु दूध काढताना काही महत्वाच्या गोष्टी आपण पाळणं गरजेचं असतं. त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जनावराचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगळी असली पाहिजे. परिसर जो आहे तो आपण स्वच्छ ठेवावा, विशेषतः जिथं आपण दूध काढतो त्याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ राहील या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतली पाहिजे. तुपती जनावरं वेगळी करून त्यांचा कमरेचा भाग, मागील मांड्या, शेपटी यावरून खरारा केला पाहिजे व कास आणि सड खरबरीत स्वच्छ फडक्यानं टावेलनं पुसून स्वच्छ करावी. त्यामुळे रक्ताभिसरण वाढून जनावरं कसं तरतरीत होतं. जनावराला बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशियम परमँगनेटचे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने त्याची कास व सड आपण धुतली पाहिजे आणि लगेच स्वच्छ पडक्यानं किंवा टावेलनं आपण ती पुसून घेतली पाहिजे.

0: आईने के सामने सजते हैं, संवरते हैं। आज जरा सोचिए, क्या आपने वह नाम का तिलक लगाया है जिसकी चमक कभी कम नहीं होती? आज सुमिरन को अपना श्रृंगार बनाइए, फिर देखिए आपके जीवन में कितनी अपार शोभा आती है। तो आज के लिए बस इतना ही, कल फिर मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो, 90.8 FM रेडियो मनभावन पर। तब तक के लिए
1: आप सुन रहे हो रेडियो मनभावन 90.8 FM, always heart touching। आप लखानदेश, आप लीमान सर।
2: भाग 101। बात अथागता, तू म्हणालास तात्पुरती सुखी अवस्था म्हणजे योगातील निब्बाण। यातून मिळणारे सुख नकारात्मक स्वरूपाचे, टाळता येतात वेदना योगाने, परंतु सुख मिळतेच असे नाही। आणि मिळाले सुख समाधान तर त्याची स्थिरता योग क्रिया सुरू असेपर्यंतच। स्थायी स्वरूपात निब्बाण प्राप्त होता येत नाही योगानेही। बात अथागता, तुझ्या निब्बाण कल्पनेमध्ये तीन विचारांचा अंतर्भाव होतो प्रकर्षाने। आत्म्याचा मोक्ष तू नाकारलास आणि प्राण्याच्या सुख समाधानाचा विचार केलास। जिवंत असतानाच सुख मिळावे हा दुसरा विचार, त्यामुळे आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याचा मोक्ष हे दोन्ही विचार तुझ्या निब्बाण संकल्पनेने नाकारले। निब्बाण कल्पनेतील मूळ आधार म्हणजे तिसरा महत्त्वाचा विचार तू दिलास, तो म्हणजे विचारांच्या ज्वालांवर सतत निग्रह साधने होय। विकार असतात तीन प्रकारचे। पहिला प्रकार कामुकता आणि लोभ, दुसरा प्रकार घृणा, क्रोध आणि द्वेष, तिसरा प्रकार जडता, मूर्खता आणि मूढता। या प्रकारातून होतो उद्भव रागाचा, द्वेषाचा आणि मोहाचा। राग म्हणजे आसक्ती। सत्यापासून नेता दूर हे विचार माणसाला, त्यामुळे साधावा निग्रह ध्यानाने, समाधीने, शील संवर्धनाने, आर्य अष्टांगिक मार्गाने, माणसाने निग्रहपूर्वक, म्हणजे प्राप्त होऊ लागते त्याला निब्बाण, होऊ लागतो तो उथळ स्वरूपाच्या सुखदुःखांपासून तटस्थ स्थितप्रज्ञ। मृत्यूनंतरच्या प्रेताला ज्याप्रमाणे जाणवत नाही सुखदुःखाच्या लहरी आणि होत नाही व्याकुळता परिनिब्बाणातील शरीराला, तशी तटस्थ अवस्था जिवंतपणीच प्राप्त होते माणसाला निब्बाणात प्रवेश केल्यानंतर। आर्य अष्टांगिक मार्गाने पुष्ट होते निब्बाण। रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत असतो निब्बाणात। निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन। या निब्बाणाचा उद्देश म्हणजे जीवनातून माणसाच्या ढकलणे लोभाला आणि द्वेषाला। निब्बाण तटस्थपणे शिकवते पाहण्यास आपल्याला। निब्बाण देते ज्ञान जाणीवेचे, त्यामुळे प्रज्ञायुक्त असा प्रवास करता येतो माणसाला। क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद हे आहेत दुष्ट विकार। यांच्याकडे सम्यक मार्गाने व तटस्थतेने पाहता येते। आर्य अष्टांगिक मार्ग पुष्ट होतो आणि जाऊ लागतो आपण निब्बाणाकडे। बात अथागता, तुझ्या निब्बाणासंदर्भात आहेत काही गैरसमजुती लोकांमध्ये। निब्बाण शब्द व्युत्पत्तीदृष्ट्या तपासला गेला आणि काढला गेला अर्थ त्याचा फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा. केली टीकाकारांनी तुझ्या निब्बाण सिद्धांतावरती टीका आणि म्हणाले अर्थहीन आहे निब्बाण सिद्धांत, परंतु नाही जमले त्यांना सिद्ध करणे अर्थहीनता तुझ्या निब्बाण सिद्धांतातली. त्यामुळे निव्वळ होत राहिली टीकेसाठी टीका म्हणून ती विरली. अशाश्वत टीका तुझ्या शाश्वत सत्यांविषयी ज्ञानापुढे. निब्बाणाला म्हटले गेले मृत्यू समान क्रिया. या हास्यास्पद भोंगळ टीकेने तुझ्या ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा देखील केला नाही प्रयत्न अंश मात्र टीकाकारांनी. तू केलास फरक निब्बाण आणि परिनिब्बाणामध्ये. परिनिब्बाण म्हणजे शरीर नाश पावते, पाहणे थांबते, चेतना जाते तेव्हा होते परिनिब्बाण. आणि निब्बाणात विकाररहित जीवनाचा आस्वाद घेता येतो आणि तटस्थतेने आयुष्यातील सर्वच घटकांकडे पाहण्याची निर्माण होते सक्षमता.
3: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. श्रोते हो नमस्कार, नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि नवदुर्गा म्हणजे आपल्या आसपासच्या त्या कर्तृत्ववान महिला ज्या आपल्या कामातून, विचारातून आणि नेतृत्वातून समाजाला दिशा देतात. आजच्या नवदुर्गा विशेष कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाला, ज्या फक्त एका पदावरच विराजमान नाही आहेत तर एका संपूर्ण शहराच्या अपेक्षा, प्रश्न, स्वप्नांची जबाबदारी आपल्या खांद्यावर त्या घेत आहेत. जळगाव शहराच्या महापौर आदरणीय सौ दीपमाला ताई काळे मॅम. ताईंच्या रूपाने आज आपण भेटणार आहोत अशा एका नवदुर्गेला जिच्या एका बाजूला प्रशासन आणि नेतृत्वाची जबाबदारी आहेच, तर दुसऱ्या बाजूला एक स्त्री म्हणून असलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि नात्यांची जपणूक सुद्धा आहे. आज आपण त्यांना फक्त महापौर म्हणून नाही तर दीपमाला ताई म्हणून भेटणार आहोत आणि त्यांच्याशी दिलखुलास गप्पा सुद्धा करणार आहोत. ताई नमस्कार, तुमचं रेडिओ मनभावनच्या टीम मध्ये खूप स्वागत.
3: नमस्कार सर्वांनाही माझा नमस्कार.
2: ताई, महापौर म्हणून सर्वजण आम्ही तुम्हाला ओळखतोच, पण महापौरांच्या खुर्ची पेक्षा पलीकडची दीपमाला ताई कशी आहे?
3: दीपमाला ताई तुम्ही म्हणाल तर म्हणजे माझं पॉलिटिक्स पेक्षा वेगळं करिअर, म्हणजे स्वतंत्र स्त्री म्हणून स्वतःची लाईफ जगायला आवडते, छंद जोपासायला आवडतात, करत असताना फॅमिलीची काळजी घेत असताना, मग ती बायको म्हणून, सून म्हणून, आई म्हणून, पण स्वतः कुठेतरी आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे, तर मैत्रिणींमध्ये वावरायला आवडतं आणि आपले छंद जोपासायला.
2: क्या बात, मस्तच मस्त. पण तरी सुद्धा ताई, महापौर पदाची जबाबदारी स्वीकारताना मनात काय काय विचार आले, ही संधी आहे की एक मोठी जबाबदारी आहे?
3: नक्की, म्हणजे गेल्या 2 टर्म्स आणि नगरसेविकाची जबाबदारी ही माझ्यावर होती आणि आता 3rd टर्म असल्यामुळे एक मोठी जबाबदारी माझ्यावर पडली आहे. म्हणजे आमच्या सर्व ज्येष्ठांनी मला त्याचं, मी करू शकते, कॅपेबल आहे म्हणून महापौर म्हणून एक संधी मला दिली आहे आणि आनंद होतो की सर्व जळगाव महिलांचं नेतृत्व मी इथे करत आहे प्रथम नागरिक म्हणून, आणि ती एक जबाबदारी मला वाटतं आहेच, पण मला माझ्यासाठी चॅलेंजिंग सुद्धा आहे की सर्व सांभाळत असताना, म्हणजे कुटुंब आणि घराची जबाबदारी सांभाळत असताना महापौर म्हणूनही मी ती कशी सांभाळावी. पण आनंद यायचा आहे की सर्व माझ्यासोबत आहे, ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, माझ्या सर्व महिला मैत्रिणी माझ्यासोबत आहे.
2: क्या बात आहे, खूपच छान. पण ताई, जळगाव शहराला डिस्क्राईब करायचं म्हटलं तर तुम्ही काय सांगाल?
3: जळगाव शहर तुम्ही म्हणाल तर सेफ आहे, म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला एका हाकेवर उपलब्ध आहे. काही गोष्टी मला वाटतं की कुठेतरी आपला काहीतरी विकास, म्हणजे मी विकास राहिलेला असं म्हणणार नाही, पण डेव्हलपमेंट मध्ये आपण आहोत, म्हणजे जी सिटी डेव्हलपमेंट मध्ये असते तिथे थोडे काही प्रॉब्लेम्स असतात, ओव्हरकम ते करून पुढे जायचं आहे, त्यामुळे डेव्हलपिंग सिटी मी जळगावला देईल.
2: तर काही मला सांगा ना की जळगावच्या नागरिकांनी केवळ समस्या म्हणून तुमच्याकडे येण्यापेक्षा स्वतः सहभागी होतील असं काही करता येईल का?
3: नक्की, मी नेहमी नागरिकांना सांगत असते की हे जे प्लॅटफॉर्म आहे, राजकारण आहे, ते फक्त लोकप्रतिनिधीचं नाही आहे, त्यामध्ये नागरिकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. म्हणजे आम्ही, आमची जबाबदारी आहे तुम्हाला मूलभूत सुविधा द्यायच्या, मी ते अग्री करते, पण ते करत असताना तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे आपण सोबत राहून, म्हणजे पीपल सहभागातून, म्हणजे जनतेच्या सहभागातून आपण काही केलं, गोष्टी नेहमी पॉझिटिव्हकडे जाते. म्हणून मला वाटतं की आमच्या, आम्ही, तुम्ही आम्हाला इथे बसवलंच आहे तुमच्या जबाबदाऱ्या पार करण्यासाठी, पण त्याच्यासोबत तुमचं कॉन्ट्रीब्युशन आमच्या सोबत राहिलं तर नक्की आपण ते पॉझिटिव्ह कडे जाऊया आणि ते पूर्ण करूया.
2: नक्कीच नक्कीच, छानच ताई. पण बऱ्याच वेळा असं होतं की एखादा निर्णय आपण जनतेला सांगतो, त्यावेळेला जनता नाराज होते किंवा कुठलाही निर्णय तो आवडत नसतो, मग त्यावेळी शहराच्या भविष्यासाठी तो योग्य आहे असं सांगताना नेमकं तुम्हाला काय कसरत करावी लागते?
3: नक्की, मला असं वाटतं की काही हार्ड डिसिजन हे असे घेतले जात असतात, पण एक उदाहरण मी सर्व जनतेला देऊ इच्छिते की आपण जेव्हा घरामध्ये एक फॅमिली म्हणून राहत असतो, फॅमिलीचा एक मेंबर असतो, मेन मेंबर असतो, तो डिसिजन घेत असतो, आणि तेव्हा लहान मुलांना वाटत असतं की हे आपल्यावर काहीतरी सक्तीचं टाकत आहे. जेव्हा ती वेळ येते, जेव्हा ते मोठे होतात, त्यांना समजतं की नाही तो डिसिजन त्यावेळेस त्या व्यक्तीने घेतला तो योग्य होता. तसंच आमचं आहे की की काही डिसिजन हे जळगाव शहरासाठी जनतेला वाटतं की ते हार्श आहे, पण कुठेतरी डिसिप्लिन लागली गेली पाहिजे सर्वांमध्ये, एक म्हणजे एक कॉन्ट्रीब्युशन सर्वांचं व्हायला पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आपल्या जळगावचं डेव्हलप व्हायला पाहिजे, त्यामुळे काहीतरी डिसिजन हे हार्श डिसिजन घेतले जातात. पण मला वाटतं पुढे जाऊन ते प्रत्येक जनतेला समजणार आहे की ते डिसिजन त्यावेळेस घेतले होते ते महत्वाचे होते.
1: बरोबर बरोबर. नवरात्रोत्सवानिमित्त आपण गप्पा करतो आहे, तर आजच्या मुलींना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल?
3: नक्की आज नवरात्र उत्सव आपण आता सर्व साजरा करत आहोत आणि मला वाटतं आज पहिली माळ आहे आणि त्या हिशोबाने मला सर्व महिलांना आणि शक्ती म्हणजे नारी शक्तीला सांगायचं आहे की आपल्याला कुठेही कोणी कमी समजू नये, आपल्यालाही सर्व गट्स आहेत आणि आपण सर्व ठरवलं, सर्व महिलांनी ठरवलं तर आपण करू शकतो. आणि आता जस्ट आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 33% आरक्षण हे दिलेलं आहे, त्यामुळे आणि प्रत्येक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. तुम्ही माझं पॉलिटिक्स घेऊ शकता, तुझंही क्षेत्र तू घेऊ शकते, डॉक्टर्स असो किंवा वकील असो आणि गृहिणी का नाही, गृहिणी सुद्धा ही तिचं घराचं मॅनेजमेंट करत असते. त्यामुळे सर्व युवा शक्तींना नारी शक्तींना मला एक मेसेज द्यायचा आहे की हे सर्व करत असताना प्लीज सर्व महिलांनी आपल्याकडे स्वतःकडे बघायचं आहे. आपलं एक जे शेड्यूल आहे ते बिझी शेड्यूल आहे, आपण घराचं बाहेरचं सर्व बघत असतो, पण सर्वांनी आवर्जून आपल्या स्वतःसाठी सकाळी वेळ काढायचा आहे, तो फक्त आपल्यासाठी राहील आणि आपले छंद त्यात जोपायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही ऍक्टिव्हिटी करू शकता, योगा, रनिंग, सायकलिंग, तुम्हाला जेही करायचंय ते करा, पण तुमच्यासाठी ती वेळ काढा की तुम्हाला एनर्जी मिळणार आहे आणि ती दिवसभर तुम्ही युटिलाइज करणार आहे.
1: क्या बात आहे, मस्तच. ताई, आजपर्यंतच्या प्रवासातली अशी कुठली गोष्ट आहे की तुम्हाला म्हणायला भाग पडते की हो समाधान आहे?
3: नाही, नक्की मी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला वाटतं समाधान आहे, कारण की जेही करत असताना मला खात्री आहे की जळगाव शहराचे सर्व नागरिक माझ्यासोबत आहे, त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की नाही, मला समाधान आहे, मी जे करत आहे आणि जेही पुढे आम्ही सर्व करणार आहोत त्यासाठी मी समाधानी आहे.
1: वा वा. आता एक पर्सनल प्रश्न विचारते, जर तुम्हाला एक दिवस असा मिळाला की त्या दिवशी तुम्हाला महापौर पदाची जबाबदारी नाहीये आणि तो दिवस तुम्हाला घालवायचा आहे, तर तो तुम्ही कसा घालवाल?
3: नक्की म्हणजे महापौराची जबाबदारी आज मला समजा एक दिवसासाठी मला त्याच्यातून सुट्टी मिळाली तर ती मिळत असताना तसं काही नाहीये, मी महापौर असून सुद्धा माझ्या ऍक्टिव्हिटीज मी करत असते, पण महापौर नसली की खूप दिवस झाले मी सायकलिंग आणि रनिंग केलेलं नाही.
1: वा वा वा, ते तर आम्ही बघतच असतो तुमचं ते आवड छंद सगळं छान.
3: नाही, ते असताना ही जबाबदारी मला वाटतं मोठी आहे माझ्याकडे आणि जी जबाबदारी आता मला भेटलेली आहे मला वाटतं मी त्याला 100% द्यायला पाहिजे, म्हणून कुठेतरी मी ते माझा ही जी ऍक्टिव्हिटी मी ते बाजूला ठेवत असते, पण एक दिवस मला ऑफ मिळाला तर मी त्या ऍक्टिव्हिटीला पुन्हा घेईल
1: आणि
3: थोडा वेळ जो आहे तो माझ्या परिवारासोबत किंवा फ्रेंड सोबत मी तो घालवेल.
1: ते खूप मस्त असतं आणि परिवारासोबत घालवला वेळ चिलकार टिकणारा असतो. खरंच सुंदर मॅडम. तर मला एक प्रश्न विचारायचा की जर तुम्ही या महापौर क्षेत्रात नसता तर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात काम करायला तुम्हाला आवडलं असतं?
3: महापौर म्हणजे समजा पॉलिटिकल क्षेत्रात मी नसते तर मला वाटतं की उत्तम गृहिणी म्हणून मी तर माझा रोल प्ले करतेच, पण त्याच्यासोबत माझ्या हस्बंडला त्याच्या बिझनेस मध्ये आमची फॅक्टरी आहे किंवा हॉटेल्स आहे त्यामध्ये मी त्याला नेहमी हेल्प करत असते, तर मी इथे नसते तर मी तिथे तरी माझा रोल प्ले केला असता इम्पॉर्टंट.
1: जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने तुमचे काय मत आहेत आणि काय स्वप्न आहेत?
3: नक्की जळगाव सिटीसाठी मला असं वाटतं की आपली जी युवा लोक आहेत जे मुलं आहेत जे शिक्षण झाले की पुढे निघून जातात, तर मला वाटतं त्यांना कुठेतरी आपण इथे थांबवलं पाहिजे आणि जळगावला जळगावचे नागरिक हॅपी आहे म्हणजे सर्व करण्यासाठी इच्छुक आहे, तर त्यांना काही फॅसिलिटीज मी महापौर म्हणून इथे देऊ शकते का? क्लिनलीनेस असतील किंवा आपल्या जळगावला हरित आपण बनवू शकतो का? तुम्ही बघाल तर एलनिनो संकटातून आपण आता सर्व जात आहात, जास्तीत जास्त प्लांटेशन मला जळगावकरांना करून घ्यायचंय. एक ग्रीन कार्पेट म्हणून जळगावला ओळख द्यायची आहे की उन्हाळ्यामध्ये आपण जे बाहेर गावी जातो 2 महिने 1 महिने घालवण्यासाठी, तर मला वाटतं पुणे बॉम्बेच्या लोकांनी जळगावला यायला पाहिजे की नाही आता इथे सुद्धा आपण मस्त आपलं वेकेशन आपण घेऊ शकतो, तर तशा हिशोबाने काही डेव्हलपमेंट मी जळगावकरांसाठी करू शकते का? हे माझे फ्युचर प्लॅनिंग.
1: वा, शुभेच्छा तुमच्या प्लॅनिंग साठी संपूर्ण. नवरात्रोत्सवाची पहिली माळ आज आहे आणि आजचा कलर आहे केशरी. या केशरी रंगाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद की तुम्ही सुद्धा आज त्याच गेटअप मध्ये आलेला आहात, त्याचे विशेष आभार.
3: नक्की, नवरात्रचे 9 दिवस असतात आणि मला वाटतं आवर्जून सर्व महिला त्या 9 कलरचं 9 दिवसांमध्ये ते परिधान करत असतात. मला ते करत असताना तेवढा वेळ नसतो, पण आज नक्की मी ऑरेंज कलर घालून आली. पण ऑरेंज कलर हा जो असतो तो सॅक्रिफाईसचा कलर असतो आणि नवरात्रामध्ये तुम्ही म्हणाल तर देवीचं रूपाचा तो एक हे आहे, त्यामुळे सॅक्रिफाईस झालेला तो रंग आहे. आणि मला वाटतं ऑरेंज कलर कडे बघितलं तर एक नवीन चैतन्य आपल्याला निर्माण होत असते. तर प्रत्येक महिलांना मी हेच सांगते की हा कलर परिधान करत असताना स्वतःमध्ये ती भावना असू द्या, की सॅक्रिफाईसची भावना असू द्या आणि तिच्यातून एक नवीन उभारणी आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं करू शकतो ते आपण रंगातून घेऊ शकतो.
1: वा, खूपच छान. आणि आता ताई थोडा महापौर मोड आपण ऑफ करूया, दीपमाला ताई मोड ऑन करूया आणि एक रॅपिड फायर राऊंडच्या सेगमेंट कडे जाऊया. तर मी काही शब्द देते तुम्हाला, त्याबद्दल काय वाटतं ते पटकन तुम्ही सांगायचं मला. जळगाव
3: डेव्हलपिंग सिटी.
1: वा, महापौर.
3: महापौर जबाबदारी.
1: नेतृत्व
3: खंबीर.
1: वा, महिला शक्ती.
3: वर्चस्व, म्हणजे त्याचं एक हे हवं, वर्चस्व हवं.
1: तुमची सर्वात मोठी स्ट्रेंथ.
3: माझा परिवार आणि फ्रेंड्स.
1: वा वा, चहा की कॉफी.
3: चहा.
1: अरे वा, क्या बात. प्रवास की घर.
3: प्रवास.
1: तुमचं आवडतं गाणं जे तुमचा मूड बदलून टाकत.
3: तसं तुम्ही बघाल तर गाणे ऐकण्याला इतकं छंद नाहीये, पण जिच्यातून माझा मूड फ्रेश होईल.
1: वा वा, छान छान छान. एक व्यक्ती जिने तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा दिली.
3: माझं म्हणजे कुटुंब तुम्ही म्हणू शकतात किंवा फ्रेंड सर्कल असं एखादा व्यक्ती.
1: काय सांगाल, टीका की कौतुक काय जास्त शिकवत असतं आपल्याला?
3: मला वाटतं की दोघीच्या याच्यावर योग्य ते असतात. कधी कधी कौतुकही त्या व्यक्तीचं व्हायला पाहिजे की त्याला समजलं पाहिजे आपण करत असतो, आणि कधी टीकाही व्हायला पाहिजे की त्याला आपले अजून लूप्स काय आहेत त्याचे तो ओव्हरकम आपण असं कसं करू शकतो. मला तर दोघी सोबत 50-50%.
1: वा वा, खरंच छान. जर जळगाव तुमच्याशी बोलू शकलं असतं तर जळगाव तुम्हाला काय म्हणालं असतं?
3: मी उलट वाट पाहते की जळगावने माझ्याशी बोलावं.
1: काय बात आहे,
3: काय वाटतं आहे ते मला सुचवावं.
1: नक्कीच नक्कीच.
3: एखाद्या याच्यामधून जळगावच्या नागरिकांनी माझ्याशी संवाद साधावा आणि त्यांना काय काय वाटतं महापौर म्हणून मी करू शकते, तर नक्की आय एम ग्लॅड टू सी दॅट की त्यांनी माझ्याशी संवाद करावा.
1: नक्कीच, आणि रेडिओ मनभवनच्या माध्यमातून नक्कीच हा प्रयत्न सुद्धा आपण करूया. तर जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल किंवा जळगावकरांना स्पेशली काय सांगाल?
3: नक्की, आज आपण नवरात्र उत्सवामुळे इथे आज आलेली आहे, त्याच्यामुळे सर्व पुन्हा श्री शक्तींना माझं वंदन आहे की आपण प्रत्येक ठिकाणी काम करत असताना योग्य रीतीने आपण काम करत आहोत, त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझं वंदन आहे. आणि सर्व जळगावकरांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि काही काम करत असताना मला वाटतं की आपण जळगावकर एकत्र मिळून काम केलं, म्हणजे सोबत राहून काम केलं, लोकप्रतिनिधी असो किंवा जनता असो, तर ते काम नेहमी पॉझिटिव्ह कडे जातो. तर नेहमी माझा भर असतो की सर्वांनी सोबत राहून काम करायचं आहे. आणि पुन्हा नवरात्रीच्या खूप खूप सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा.
1: धन्यवाद ताई, खूप छान असा संदेश तुम्ही दिलेला आहेच. ताई, तुमच्याशी ही बातचीत करताना खरं तर असं वाटलंच नाही की आपण ही महापौरांची मुलाखत आहे, तर ती वाटली की एका स्त्री नेतृत्वाची, जिद्दीची, संवेदनशीलतेची आणि शहरासाठी काहीतरी करण्याचा मानस असलेली ही गोष्ट आहे असं जाणवत होतं. कारण पद येतं आणि जातं, पण त्या पदावर असताना आपण किती माणसं जोडली, किती चेहरे हसवले आणि शहरासाठी सकारात्मक पाऊल उचललं हे मात्र कायम लक्षात राहत असतं. आपण आपल्या व्यस्त शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनस्वी आभार. थँक्यू सो मच.
0: नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम

नमस्कार मंडळी, काय म्हणतायत, कसे आहात सगळे? मी आहे तुमची मैत्रीण, तुमची आरजे आरजे गौरी. आणि आजचा आपला विषय असा आहे ज्याच्याबद्दल बोलताना मला वाटतं आवाजामध्ये आपोआपच एक वेगळी एनर्जी येते. कारण आज आपण बोलणार आहोत अशा पिढीबद्दल जी फक्त उद्याचं भविष्य नाही तर आजची ताकद आहे. होय मंडळी, आजचा आपला विषय आहे युवा शक्ती. पण एक मिनिट, युवा म्हणजे नक्की कोण? फक्त वयाने 18, 20 किंवा 25 वर्षाचा असणारा का? तर नाही. माझ्या मते ज्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही स्वप्न आहेत, ज्याच्या मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे, जो पडल्यानंतर म्हणतो एकदा अजून प्रयत्न करतो, आणि ज्याला वाटतं मी काहीतरी बदल घडवू शकतो, तो प्रत्येक माणूस युवा आहे. आणि म्हणून आजचा एक तास आपण फक्त भाषण देणार नाही आहोत. आज आपण गप्पा मारूयात आपल्या स्वप्नांबद्दल, आपल्या करिअरबद्दल, अपयशाबद्दल, मैत्रीबद्दल, मोबाईल आणि सोशल मीडियाबद्दल, आणि त्या एका प्रश्नाबद्दल जो कधी ना कधी प्रत्येक तरुणाच्या मनात येतो. मी आयुष्यात खरंच काही करू शकेन का? तर उत्तर आताच सांगते मित्रांनो, हो नक्कीच करू शकता. पण कसं याबद्दल आजच्या या खास कार्यक्रमात बोलणार आहोत. वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात आपला आजचा खास कार्यक्रम युवा शक्तीचा, आणि तुम्ही ट्यून केलंय आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आहे तुमच्यासोबत आरजे गौरी. एक प्रश्न विचारू का? लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होतं? डॉक्टर, टीचर, पोलीस ऑफिसर, ॲक्टर, क्रिकेटर की माझ्यासारखा आरजे? लहान असताना किती सहज उत्तर द्यायचो ना आपण, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. पण जसं वय वाढत जातं तसं त्या स्वप्नांच्या आजूबाजूला प्रश्न जमा होऊ लागतात. काय वाटतं तुम्हाला, यामध्ये करिअर आहे का? लोक काय म्हणतील? आपल्याला जमेल का? पैसे मिळतील का? आणि सगळ्यात डेंजरस सेंटेन्स, अरे हे आपल्यासारख्यांसाठी नाही. का नाही? स्वप्न बघण्याआधी आपल्या बँक बॅलन्सची परमिशन घ्यायची असते का? आपण कोणत्या शहरात जन्मलो, आपले मार्क्स किती आहे की आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर आपली स्वप्न ठरवायला हवीत का? नक्कीच नाही. हो, म्हणजे प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. मेहनत लागते, प्लॅनिंग लागते, कधी कधी प्लॅन बदलावाही लागतो. पण स्वतःला कमी समजून स्वप्न सोडणं आणि परिस्थिती समजून स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग शोधणं, या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि माझ्या या सगळ्या यंग मित्रमैत्रिणींना आज मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. तुमचं स्वप्न सगळ्यांना समजेलच असं नाही मित्रांनो. काही लोक हसतील, काही लोक म्हणतील की याचं काहीच होणार नाही. पण तुमचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं नाही ना, ते तुम्ही पाहिलंय, म्हणून त्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच. कारण फक्त स्वप्न पाहणारे हजारो असतात, पण त्या स्वप्नांसाठी रोज उठून काम करणारेच शेवटी स्वतःची ओळख निर्माण करतात. मंडळी, आता जरा मनापासून बोलूया. कारण युथ म्हटलं की फक्त एनर्जी, मस्ती, ड्रीम्स एवढंच नसतं ना, त्यामागे प्रेशर सुद्धा असतं. एक्झामचं प्रेशर, करिअरचं प्रेशर, जॉब मिळवायचं प्रेशर, घरच्यांचे एक्सपेक्टेशन्स, आणि त्यात सोशल मीडिया उघडलं की अजून एक प्रेशर. कोणी 21व्या वर्षी बिझनेस सुरू केलाय, कोणी 23व्या वर्षी परदेशात गेलंय, कोणाची ड्रीम जॉब लागली आहे, कोणी नवीन कार घेतली आहे, आणि आपण स्क्रीनकडे पाहत बसतो आणि मनात विचार करतो सगळे पुढे चाललेत, मीच मागे राहिलोय का? तर माझं उत्तर आहे नाही. कारण प्रत्येकाचं आयुष्य एकाच टाइम टेबलवर चालत नाही ना. कोणाला सक्सेस 20व्या वर्षी मिळते, कोणाला 30व्या वर्षी, कोणाला 40व्या वर्षी. महत्वाचं हे नाही की तुम्ही किती लवकर पोहोचतायत, महत्वाचं हे आहे तुम्ही चालणं थांबवलं का नाही. एक्झाममध्ये कमी मार्क्स आले, दॅट्स ओके, पुढे काय करता येईल हे महत्वाचं. इंटरव्ह्यू क्लिअर झाला नाही, ठीक आहे, पुढचा इंटरव्ह्यू आहे ना अजून. एखादी अपॉर्च्युनिटी हातातून गेली, वाईट तर वाटेलच, पण एक अपॉर्च्युनिटी गेली म्हणजे आयुष्यातल्या सगळ्याच अपॉर्च्युनिटी संपल्या असं नाही ना. आपण फेल्युअर कडे ना फुल स्टॉप म्हणून पाहतो, पण कदाचित ते फक्त क्वामा असेल. म्हणून आज जर कोणी ऐकत असेल आणि त्याला वाटत असेल गौरी माझं काहीच मनासारखं होत नाहीये, तर माझं एकच म्हणणं आहे, आजचा दिवस खराब असू शकतो,
एखादा महिना खराब असू शकतो, कदाचित एखादं वर्षही कठीण असेल, पण त्यावरून तुमचं पूर्ण आयुष्य ठरतं का? तर नाही. थोडं थांबा, शिका, पुन्हा प्रयत्न करा, कारण पडणं ही हार नाहीये. पडल्यानंतर उठायलाच नकार देणं ही खरी हार आहे. आता एक असा विषय काढूया ज्याच्याशिवाय आजची युथ कंप्लीट होणारच नाही, मोबाईल आणि सोशल मीडिया. आता खरं सांगा मित्रांनो, सकाळी डोळे उघडल्यानंतर देवाचं नाव आधी घेता की नोटिफिकेशन्स चेक करतात तुम्ही? फक्त 2 मिनिटं इंस्टाग्राम बघतो आणि अचानक अर्धा तास गायब. काय करतो आपण? रील्स, पुढची रील्स, आणखी एक रील, ही शेवटची, आणि ही शेवटच्या रील नंतर आणखी 25 रील्स. टेक्नॉलॉजी वाईट आहे असं अजिबात नाही, उलट आजच्या युथकडे अशी ताकद आहे जी आधीच्या अनेक पिढ्यांकडे नव्हती. एका मोबाईलमधून तुम्ही शिकू शकता, बिझनेस करू शकतात, तुमचं टॅलेंट जगाला दाखवू शकतात, नवीन स्किल शिकू शकतात, दूर असलेल्या माणसांशी कनेक्ट करू शकतात. प्रॉब्लेम मोबाईलमध्ये नाही आहे हो, प्रॉब्लेम आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय यात आहे. एकदा स्वतःला विचारा, मी दिवसात किती कंटेंट कंझ्युम करतो आणि किती क्रिएट करतो, किती वेळ दुसऱ्यांचं आयुष्य पाळतो आणि किती वेळ स्वतःचं आयुष्य घडवतो. कारण मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या आयुष्याची स्टोरी इतकी सुंदर बनवा की दुसऱ्यांच्या स्टोरीज बघण्यात तास घालवण्याची गरजच पडणार नाही. आणि सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक आयुष्य परफेक्ट नसतं. आपण लोकांच्या हायलाइट्स बघतो आणि त्याची तुलना आपण आपल्या बिहाइंड द सीन्स सोबत करतो. ते थांबवायला हवं. तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या मित्राशी नाही, तुमच्या क्लासमेटशीही नाही, इंस्टाग्रामवरच्या इन्फ्लुएन्सरशीही नाही. तुमचा खरा कॉम्पिटिशन कालच्या तुमच्याशीच आहे. कालपेक्षा आज 1% चांगले व्हा, बस. 1 वर्षानंतर फरक तुम्हालाच जाणवेल. मंडळी, आपण सक्सेस बद्दल बोलतो, पण मला आज एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. मोठा पगार मिळवणं सक्सेस आहे, चांगलं करिअर बनवणं सक्सेस आहे, स्वतःचं घर गाडी घेणंही सक्सेस आहे, पण त्याचसोबत चांगला माणूस बनणं ही सुद्धा सक्सेस आहे. आजचा युथकडे एनर्जी आहे, आयडियाज आहेत, टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन आहे, आवाज आहे, मग ही ताकद फक्त स्वतःपुरती का वापरायची? आपल्या आसपास एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये मदत करणं, एखाद्या वृद्ध व्यक्तीला टेक्नॉलॉजी समजावून सांगणं, पर्यावरणासाठी छोटंसं काम करणं, चुकीच्या गोष्टींविरुद्ध योग्य पद्धतीने आवाज उठवणं, एखाद्या निराश मित्राला मी आहे तुझ्या सोबत एवढं सांगणं, यासाठी 1,00,000 रुपये लागत नाही, फक्त संवेदनशील मन लागतं. देश बदलायला प्रत्येकाला नेता बनण्याची गरज नसते. आपण आपल्या छोट्या जगात जबाबदारीनं वागायला सुरुवात केली तरी बदल सुरू होतो. ट्रॅफिक सिग्नल्स तोडणार नाही, कचरा रस्त्यावर फेकणार नाही, मुलगा मुलगी असा भेद करणार नाही, दुसऱ्याच्या कामाचा आदर करणार, स्वतःचे हक्क समजून घेऊन पण आपल्या जबाबदाऱ्याही विसरणार नाही, ही सुद्धा युवा शक्तीच आहे. कारण देशाची ताकद फक्त त्याच्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर ठरत नाही, त्या देशाची तरुण पिढी कशी विचार करते यावर सुद्धा ठरते. आता कार्यक्रम संपायला थोडाच वेळ आहे, म्हणून एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. तुम्ही कुठेही असाल, कॉलेजमध्ये, घरी, कामावर, प्रवासात, फक्त काही सेकंद स्वतःचा विचार करा. आजपासून 5 वर्षांनी तुम्हाला स्वतःला कुठे पाहायचं आहे? नोकरी करताना, स्वतःचं बिझनेस चालवताना, एखाद्या स्टेजवर की एखादी परीक्षा क्लिअर केलेली, स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी केल्याचा आनंद घेताना, किंवा फक्त आजच्या पेक्षा अधिक कॉन्फिडंट आणि समाधानी व्यक्ती म्हणून? चित्र डोळ्यासमोर आलं. आता दुसरा प्रश्न, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा तुम्ही काय करत आहात? हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण खूप महत्वाचा आहे. कारण एक दिवस मी करेन म्हणता म्हणता वर्ष निघून जातं. परफेक्ट मंडे येणार नाहीये, परफेक्ट मंथ येणार नाही, परफेक्ट सिच्युएशन येणार नाही. सुरुवात इम्परफेक्ट असली तरी चालेल, पण एक पेज वाचा, एक ऍप्लिकेशन भरा, 10 मिनिटं प्रॅक्टिस करा, एक नवीन स्किल शिकायला सुरुवात करा, एक चुकीची सवय कमी करा,
पण काहीतरी सुरू करा, कारण छोट्या छोट्या पावलांनीच मोठे प्रवास पूर्ण होतात. आणि मंडळी, आपल्या आजच्या युवा शक्ती या खास प्रवासाचा शेवट जवळ आला आहे, पण कार्यक्रम संपतोय विषय नाही. कारण युवा शक्ती हा एका तासाचा विषय नाही, ती रोज सकाळी उठून पुन्हा प्रयत्न करणाऱ्या त्या प्रत्येकांमध्ये आहे, स्वप्नांसाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, पहिली नोकरी शोधणाऱ्या तरुणांमध्ये आहे, स्वतःचा छोटासा बिझनेस सुरू करणाऱ्या मुलामुलींमध्ये आहे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या व्यक्तीमध्ये आहे. आणि हजार अडचणी असून सुद्धा मी प्रयत्न सोडणार नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येकामध्ये युवा शक्ती आहे. आजच्या कार्यक्रमातून फक्त 4 गोष्टी सोबत घेऊन जा. स्वप्न बघा, स्वतःवर विश्वास ठेवा, अपयश आलं तरी पुन्हा उभे रहा, आणि स्वतः यशस्वी होताना दुसऱ्यांसाठीही चांगला माणूस बना. कारण तुमच्याकडे डिग्री असेल, टॅलेंट असेल, टेक्नॉलॉजी असेल, पण त्या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे वेळ आहे, ऊर्जा आहे, स्वप्न आहेत, आणि तुमच्याकडे बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून स्वतःला कधीच छोटं समजू नका. कदाचित आज तुमचं नाव कोणी ओळखत नसेल, पण उद्या तुमच्या कामामुळे तुमची ओळख निर्माण होऊ शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वाट मिळण्याची वाट पाहणारी पिढी युवा नसते, स्वतःची वाट स्वतः तयार करणारी पिढी म्हणजे खरी युवा शक्ती. याच सुंदर विचारासोबत मी आरजे गौरी तुमचा ह्या कार्यक्रमात निरोप घेते. हसत रहा, स्वप्न पाहत रहा, आणि ती पूर्ण करण्यासाठीची मेहनत करत रहा. कारण आजचा युवा सक्षम असेल तर उद्याचा भारत नक्कीच अधिक सुंदर असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन गप्पांसोबत आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी सोबत. तोपर्यंत ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: साथ रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोत्यो नमस्कार, आजच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि आरजे अमोलचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार। श्रोत्यो हो, आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत पंडित भीमन्ना जाधव। हे सुंदरी या दुर्मिळ पारंपरिक वाद्याचे प्रसिद्ध कलाकार असून सोलापूरच्या जाधव कुटुंबियांच्या समृद्ध संगीत परंपरेचे महत्वाचे प्रतिनिधी आहेत। त्यांचा जन्म 31 मे 1978 रोजी सोलापूर येथे झाला। त्यांनी सुंदरी वादनाचे शिक्षण त्यांचे आजोबा पंडित सिद्धराम जाधव आणि वडील पंडित चिदानंद जाधव यांच्याकडून घेतले। सुंदरी या दुर्मिळ वाद्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम एक महत्वपूर्ण योगदान त्यांनी केलं। तानसेन समारोह, सवाई गंधर्व संगीत समारोह यासारख्या प्रतिष्ठित मंचावर त्यांनी सुंदरी वादन सादर केलं आहे। आकाशवाणीचे उच्च श्रेणीचे कलाकार आणि ICCR इम्पॅनल्ड कलाकार म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे। त्यांच्या संगीत साधनेची दखल घेत त्यांना 2007 उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला। कलाकार गुरु आणि दुर्मिळ सुंदरी वाद्याच्या परंपरेचे संवाहक म्हणून पंडित भीमन्ना जाधव यांचं विशेष उल्लेखनीय योगदान आहे। तर सर, रेडिओ मन भावनच्या आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार।
2: नमस्कार
1: सर। सोलापूरच्या समृद्ध संगीत परंपरेतून आलात, लहानपणी सुंदरी या वाद्याशी आपली पहिली ओळख जी झाली ती कशी झाली आणि वाद्याने आपल्याला प्रथम कधी कशामुळे आकर्षित केलं?
2: अच्छा, तर आमचं जाधव कुटुंब आणि जाधव घराणा वाद्यवादनामध्ये कार्यरत पूर्वीपासूनच होते। माझे आजोबा सुंदरी सम्राट सिद्धरामजी जाधव हे रियाज करायचे नियमितपणे, सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा कार्यक्रम नसायचा तर ते एक तर पूर्वी रेडिओ ऐकायचे, अन्यथा प्रॅक्टिस करत बसायचं। याच्या व्यतिरिक्त काय, पूर्वी टीव्ही नव्हते त्या माझ्या आजोबांच्या काळामध्ये,
1: बरोबर
2: टीव्ही नव्हत्या। रेडिओचे संगीत संमेलन व्हायचे, सकाळचं सत्र, दुपारचं सत्र, सायंकाळचं सत्र, मध्यरात्रीचं सत्र, शास्त्रीय वाद्य संगीत म्हणा, शास्त्रीय गायन म्हणा, असे कार्यक्रम वारंवार आकाशवाणीच्या माध्यमातून लागायचे। आमच्या घरामध्ये फार मोठा असा एक ट्रंक टाईप रेडिओ होता, फक्त शास्त्रीय संगीताचं वेळच लिहून ठेवलं होतं तिथं, त्या वेळीच रेडिओ ऑन व्हायचा। नंतर झाला की जेवण करायचं, रियाज करत बसायचं। मग ते स्वर म्हणा, तो एक घरातला माहोल म्हणा, ते आमच्या मनामध्ये काही शरीरामध्ये ऑटोमॅटिकली,
1: म्हणजे तो रक्तातच भिनला, रक्तातूनच। नक्कीच सर, तुमचे आजोबा वडील यांच्याकडून सुंदरी वादनाचं तुम्ही प्रशिक्षण घेतलं है ना, तर त्यांच्याकडून मिळालेली अशी कोणती शिकवण आहे जी आपल्याला वादनामधून जाणवते?
2: क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे की आपण जेव्हा संगीत महोत्सवामध्ये बसतो, जेव्हा प्रेक्षकांची दाद मिळते किंवा नाही मिळत, जेव्हा आपला कार्यक्रम चालू असताना काही प्रेक्षक बोलत असतात, त्यांचं त्यांना काय पाहिजे हे आपण जाणून घेण्यासाठी आपण वेगवेगळे काम केले पाहिजे वादनामध्ये। जिथं आपण सरावर नियंत्रण नसताना आपण तराना मारण्याचा प्रयत्न करतो, कधी गमक मारण्याचा प्रयत्न करतो, कधी हरकती मारण्याचा प्रयत्न करतो, तो लोकांच्या लक्षात, लोकांना काय आता सध्या काय पाहिजे हे लक्षात येणं फार गरजेचं आहे असं आम्हाला जाणून देत होते ते।
1: अच्छा सर, आमच्या श्रोत्यांसाठी अगदी सोप्या भाषेत सांगाल की सुंदरी हे वाद्य नेमकं काय आहे, त्याची रचना आणि त्याच्या आवाजाचं वैशिष्ट्य काय?
2: सुंदरी मूळता म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे की याचा शोध आणि ह्याचा जतन आणि संवर्धन माझ्या कुटुंबामधून झालेला आहे, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। की माझे मोठे आजोबा बाबूरावजी जाधव एक जुनी गिरणी म्हणून सोलापूरमध्ये गिरणगाव म्हणून ओळखायला जायचं आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा जुनी गिरणीमध्ये कार्यरत होते, ते कामाला होते, कामाला असताना ते शहनाई वादनाचं कार्य करत होते. दोरा गुंडाळण्याचा बॉबिन, जो बॉबिन असतो दोरा गुंडाळण्याचा, तो दोरा गुंडाळण्याचा बॉबिन तर टोपल्याच्या माध्यमातून इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे, आता आपण डी मार्टमध्ये ट्रेचा उपयोग केला जातो सामान वगैरे घेण्यासाठी, तेव्हा बॉबिनचा उपयोग टोपल्याच्या माध्यमातून व्हायचा. मग टोपले विकण्याचा व्यवसाय पण होता आणि तिथं कामगार म्हणून कार्यरत सुद्धा होत्या ते. त्या माध्यमातून एके दिवशी ते बॉबिन त्यांनी घरी घेऊन आला. ते बॉबिन घेऊन ते बॉबिनला काही छिद्र पाडले, त्या शहनाईचे जिवाळ म्हणा, रीड म्हणा, हलपी, सुवा अशा वेगवेगळ्या तऱ्हाने, तार या वेगवेगळ्या तऱ्हाने ते वाद्य बनवून घेतलं. त्याने वाद्य बनवून घेऊन तो वाद्य वाजवू लागले. त्याने वाद्य वाजवू लागल्यावर लोकांना वाटू लागलं हे काय बॉबिन वाजवत आहेत, जे सोलापुरातले कला रसिक होते, बॉबिन शहनाई सोडून बॉबिन वादक, बॉबिन वादक म्हणून असा एक ट्रेड तेव्हाच्या वेळी प्रसिद्धी करण्यात आला. एकेकाळी 27 फेब्रुवारी 1936 साली आमच्या अक्कलकोटच्या राजे फतेहसिंह महाराज यांचा एक राजरोहणाचा फार मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या आयोजित करण्यात आल्यावर जेवढे सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील अनेक नामवंत सुशीरवाद्य फुंकीवाद्य राज्याभिषेका वेळी शहनाई वादन करायचं आहे, त्यानिमित्त सगळ्यांना आमंत्रित करा आणि आमंत्रित करून त्यांची स्वर चाचणी घेण्यात यावी अशा राजे फतेहसिंह महाराजांनी आदेश काढला होता. त्यानिमित्त सगळे कलावंत तिथे आले होते. तेव्हा बाबूराव जाधव यांची निवड झाली
3: बर
2: त्या राज्याभिषेकासाठी, शहनाई वादनासाठी. मग शहनाई वाजवताना वाजवत असत होते राजे फतेहसिंह महाराजांचा राजरोहणाचा कार्यक्रम सुरू होता. मग तो पूर्वीचे जे हॉल्स होते की इको टाईप होता, आपण काही बोललो तर लगेच आवाज यायचा. शहनाई वाजवताना, शहनाई ही दोन प्रकारचे आहेत, एक बनारसी शहनाई ते उत्तर भारतामध्ये वाजवला जातो आणि जे ताडची शहनाई आहे ते कर्नाटक मध्ये वाजवलं जातं. आमच्या सोलापूरचं गाव कर्नाटक सीमेलगत असल्यामुळे यांनी ताडची शहनाई वाजवत असत.
3: मी हाच प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की सुंदरी आणि शहनाईशी तुलना कधी केली जाते,
2: हो
3: तर ते कितपत योग्य आहे आणि त्याच्या रचनेत आणि सुंदरीच्या रचनेत, जसं रचना तुम्ही सांगितली बॉबिन वाजवायची, तर हे सुंदरी आणि शहनाई याच्यात काय फरक आहे?
2: याच्यात फरक असा आहे की सुंदरी हे ताडाच्या पत्त्यापासून बनवला जातो, जो रीड बनतो उत्तर भारतामध्ये रीड बनतात, आम्ही मराठीमध्ये त्याला जिवाळ असं म्हणतो. जिवाळ म्हणण्याचं कारण असं आहे की तो जे रीड आहे तो जिवाळ आहे, तो जिवाळ जिभेचा आकाराचा आहे म्हणून त्याला जिभाळ असं संबोधलेलं आहे. तो एक सुंदरी एक स्त्री सारखा स्वर येतो आणि शहनाई हा पुरुषोत्तम आवाज सारखा स्वर येतो म्हणून सुंदर सुंदर असं म्हणून राजे फतेहसिंह महाराज या वाद्याला सुंदरी असं नामकरण केलेलं आहे.
3: अच्छा,
2: हो. पूर्वी बॉबिन म्हणायचे राज्यरोहणाच्या कार्यक्रमावेळी बोलून, मग ते ताडाची शहनाई आवाज जास्त येऊ लागला म्हणून ते म्हणाले की आवाज कमी करा, आवाज कमी करा. मग माझे मोठे आजोबा म्हणाले की ते बॉबिन आहे, ते बॉबिन घेऊया आणि बॉबिन वाजवूया. मग ते ताडाची शहनाई आणि ताडाची सुंदरी याच्यामध्ये फरक आहे. ताडाची शहनाई हे फार मोठा आवाज यायचा, त्याला स्टीलचा पेला असायचा, मोठमोठे धातूचे वस्तू असायचे त्या शहनाईला. हा लाकडी वाद्य, कम्प्लिटली लाकडी वाद्य आहे, त्याला फुलपात्र वगैरे काही नाहीये. फुलपात्र हे लाकडानंच बनवलेलं आहे सुंदरीला. मग ते ताडाच्या माध्यमातून ते वाजवू लागले. वाजवता वाजवता राजे फतेहसिंह महाराज म्हणाले की एवढा मोठा आवाज कसं का कमी येऊ लागला आणि हा स्त्रीसारखा वाद्य काय आहे. तो राजरोहणाचा कार्यक्रम आटपून त्यांनी स्वतः बाबूराव जाधव आणि सुंदरी सम्राट सिद्धराम जाधव यांच्या जवळ आले की ह्या वाद्याची विचारणा केली की ते सांगितले की हे वाद्य मी बनवलेलं आहे, मी मिल कामगार आहे, सर्व सविस्तर सांगितलं. छेछे म्हणाले की या वाद्याला बॉबिन असं म्हणता येणार नाहीये, हे वाद्य सुंदर आहे, सुंदर वाजतंय, फार सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे, तर या वाद्याचं नाव सुंदरी असं नामकरण करूया असं म्हणून 27 फेब्रुवारी 1936 साली राजे फतेहसिंह महाराजांनी या वाद्याचं नामकरण करून
3: वा त्याला सुंदरी नाव दिली.
2: हो
3: सर, सुंदरी हे वाद्य जे आहे वायुवाद्य असल्यामुळं श्वास सूर आणि भाव यांचा समतोल साधणं आव्हानात्मक वाटतं का?
2: आव्हानात्मक वाटत नाही, फार सोपं वाटतं, फार म्हणजे फार सोपं.
3: बर,
2: लहान मुलगा सुद्धा करू शक, श्वास जास्त केला तर त्याच्यामध्ये शुद्ध येतो, अजून थोडा मोठा केलो तर तीव्र येतो, सर्वात कमी केलं तर त्या त्या स्वरामध्ये कोमल स्वर येतो. काही नाही, आपण जे बोलतोय आपण मध्यम स्वरामध्ये बोलतो, शुद्ध शुद्ध स्वरामध्ये बोलतो आपण. थोडा जरा आवाज वाढवू द्या, तीव्र स्वरामध्ये जातो, ह्याच्यापेक्षा थोडं खाली होऊया कोमल स्वरामध्ये येतो, तेवढाच फरक आहे.
3: एवढाच त्याचा फरक आहे. सर, आपल्या कुटुंबाने सुंदरीला पारंपरिक वाद्याच्या चौकटीतून बाहेर आणून शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावर पोहोचण्यासाठी महत्वाचं कार्य केलं, या प्रवासात आपल्या कुटुंबासमोर कोणती मोठे आव्हान होते?
2: ओहो, फार चांगली गोष्ट आहे. जेव्हा हे सुंदरी वाद्य मांगलिक वाद्य म्हणून ह्या वाद्याला सोलापुरातील कलारसी लग्नामध्ये लग्न सोहळ्यामध्ये पंक्तीमध्ये याचा उपयोग करायचा, एकेकाळी आमच्या सोलापूरमध्ये गानच्या सरमण्यांनी हिराबाई बडोदेकर मॅडमजी आमच्या सोलापूरमध्ये आले होते, त्यांचा एक संगीत महोत्सवचा कार्यक्रम होता. तेव्हा माझे आजोबा सिद्धरामजी जाधव तर बाहेर एक मंच घालून त्यांना वादन करण्यासाठी बसवलं होतं. जेव्हा टांग्यामध्ये, तेव्हा टांगा होते, टांग्यामध्ये मॅडम जी आले बडोदेकर मॅडम, की ते आवक झाले की एवढे मोठे आणि एवढे चांगले कलावंत बाहेर स्वागतासाठी ठेवलेत, मला तिथे घेऊन जात आहे. नाही नाही, मी येऊ शकत नाही म्हणाले. ते खाली भारतीय बैठकामध्ये बसले बडोदेकर मॅडमनी, खाली बसले, ते म्हणाले की एका शर्तीवर मी गायन, पहिला ह्यांचा कार्यक्रम तिथं व्हायला पाहिजे, नंतर ना मी हे करणार. तेव्हापासून त्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मग त्यांनी म्हणाले की माझ्या आजोबांना सांगितले की हा जो आहे तो आकाशवाणीच्या माध्यमातून फार मोठं होत जाईल, की शास्त्रीय संगीतामध्ये काय आहे हे वाद्य जगाला दाखवून द्याल तुम्ही, त्याकरिता आकाशवाणीची एक्झाम द्या. माझ्या आजोबांना त्या काळी म्हण, आकाशवाणी एक्झाम काय असते आम्हाला माहीत नाही आहे. माझे आजोबा म्हणाले की मला काहीच माहीत नाही आहे, मी मिल कामगार व्यक्तिमत्व आहे तर मला काहीच माहीत नाही, तुम्ही या पुण्याला म्हणाले. पुण्याला बोलवले, त्यांचा फॉर्म भरला, त्यांना ऑडिशन दिली. जेव्हा त्यांनी ऑडिशन दिले तर तेव्हा सुरुवातीला मुंबईमध्ये ऑडिशन चालायचे, तेव्हा सुरुवातीला त्यांना ए प्लस ग्रेड मिळाला.
3: ए प्लस
2: ग्रेड मिळाला आणि शास्त्रीय संगीताच्या वाद्यामध्ये हे वाद्य जाऊन बसला.
3: बरोबर,
2: सितार, सारंगी, सुंदरी, नादोस्वरम, शहनाई अशा वेगवेगळ्या वाद्यामध्ये सुंदरीचा समाविष्ट करण्यात आला.
3: बरोबर, जसं तुमच्या आजोबांनी एक सुंदरी निर्माण केली, त्याचं नामकरण झालं, आकाशवाणीपर्यंतचा तो प्रवास आर्टिस्ट म्हणून झाला. तसंच आपण सुद्धा तानसेन समारोह असेल, सवाई गंधर्व या संगीत महोत्सवाच्या व्यासपीठावर, प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या व्यासपीठावर बसून सुंदरीचं वादन केलं. हा अनुभव कसा होता या मंचावरचा, आणि या मंचामुळे सुंदरीला व्यापक ओळख मिळाली का, काय वाटतं तुम्हाला?
2: मिळाली की ओळख तर फार फार छान मिळालेली आहे. मला एक अभिमान वाटतं की या जाधव परंपरेचा मी एक सदस्य आहे, नागरिक आहे, आणि या वाद्याचा प्रचार प्रसारक म्हणून मला एक जबाबदारी दिली आहे माझी कुटुंबानी, आणि भारत सरकारचं एक सांस्कृतिकचं एक वाद्य माझ्या हातात आहे, हे मला फार मोठा अभिमान वाटतं.
3: बरोबर, तुमचा गुरु शिष्य परंपरेचा जो आहे, पिढ्यानपिढ्याचा जो आवाज म्हणजे सुंदरी आहे, असे म्हटलं तर मंचावरून सुंदरी वाजवताना आपल्या आजोबांना आणि वडिलांना पाहतानाची एखादी आठवण आहे का?
2: माझ्या बाबांना पाहतानाची आठवण आहे, आणि माझ्या आजोबांना रेकॉर्डिंग करतानाची आठवण आहे. पुणे आकाशवाणीमध्ये आम्ही दगडूशेठ गणपतीला पाया पडण्यासाठी जायचं म्हणून आजीसोबत मी गेलो होतो, तेव्हा माझ्या आजोबांची रेकॉर्डिंग होते. आम्ही आता आकाशवाणी म्हणजे काच असायचा, रेकॉर्डिंग जिथं बसतात तिथं ऐकणाऱ्यांना बसवतात, आणि जे रेकॉर्डिंग करतात त्यांना आतल्या बाजूला बसवलं.
3: बरोबर,
2: की मी लहान असल्यानं रेकॉर्डिंग करताना मी काहीतरी करेल, आवाज करेल म्हणून मला तिकडच्या साईडला बसून आजोबा वाजवायचे, इकडे त्याचा आवाज यायचा, रिविन सारखा तो टेप असायचा, तो
3: स्कूलवर रेकॉर्डिंग
2: हो, हो, हो.
3: तो तुमचा अनुभव आहे,
2: अनुभव आहे.
3: काय वाटतं बरं येणाऱ्या पिढीला किंवा ही सुंदरी जतन व्हावी, याचं संवर्धन व्हावं, लोकांनी शिकावी ती, ह्यासाठी काय तुमचे प्रयत्न आहेत?
2: तर माझे वडील पंडित चिदानंद जाधव, सुंदरी सम्राट सीताराम जाधव सांस्कृतिक कला मंडळ स्थापन केलेलं आहे 10 मार्च 1999 साली. मग त्या अनुषंगाने आम्ही संगीत विद्यालय स्थापन केलेलं आहे सोलापूरमध्ये. तर ज्यांना सुंदरी वाद्य शिकायचं आहे तर आम्ही सुंदरी वाद्य शिकवण्यास तयार आहोत. ज्यांना शिकायचं आहे नाम मात्र प्रशिक्षणामध्ये आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो, जेणेकरून की ह्या दुर्मिळ वाद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावं ह्याचा आमचा एक ध्येय आणि स्वप्न आहे.
3: बरोबर, तुमच्या स्वप्नाची पूर्ती हो. पंडितजी, आपल्या अनुभवातून सुंदरीच्या सुराची, साधनेची आणि आपल्या कुटुंबाच्या समृद्ध संगीत परंपरेची सुंदर ओळख आमच्या श्रोत्यांना झाली. रेडिओ मनभावनच्या परिवाराच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद.
2: धन्यवाद, नमस्कार आणि शुभेच्छा.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत जळगावचे अभिमान असलेले आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर गुणवंत महाजन, रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये MBBS DNB असलेले कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, ॲलर्जी स्पेशालिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. श्री गणेश हॉस्पिटल जळगाव इथं 2011 वैद्यकीय सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्ञानाची मशाल तेवत आहेत. नॅशनल चेस्ट कॉन्फरन्स पासून ते नॅशनल ब्रॉन्कोकॉन पर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची शान आणि अलीकडेच मिळालेला खान्देश रत्न अवॉर्ड 2025 हा त्यांचा सन्मान म्हणजे जणू खान्देशची शानच म्हणायला हवं. तर चला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी गप्पा करूया आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा तुमचा बालपणीचा प्रवास ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल.
1: माझं बालपण इथं जळगावमध्ये झालेलं आहे. आमचे वडील नगरपालिकेमध्ये शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्याने घरात पहिलेपासूनच शिक्षणाचं वातावरण होतं. लहानपणापासून मला स्वतःचे अभ्यास करण्याची आवड होती. मी क्लासेस वगैरे कधीच अटेंड नाही केलेले. मी स्वतःच अभ्यास करायचो, शाळा आणि आपला स्वतःचा अभ्यास. बाकी प्रायव्हेट क्लासेस कोचिंग मला कधीच आवडले नाही. 10वी 12वीपर्यंत आम्ही कधीच क्लासेसला गेलो नाही. आणि तेव्हाच स्वतः अभ्यास करत असताना आणि शाळेतल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, तेव्हापासूनच लहानपणापासून एक मनात इच्छा होती की नाही आपण डॉक्टर व्हायचं. हां, आमचे फॅमिली फिजिशियन होते, त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर नाही आपलं पण यापेक्षा चांगलं क्लिनिक मोठं करायचं असे एक ध्यास तेव्हापासून होता. आणि त्यामुळे एवढं तर नक्की होतं डॉक्टर व्हायचं आहे. मग शाळेचा प्रवास, अभ्यास, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सर्व करत RR शाळेत मी शिकलो आहे, रावसाहेब रूपचंद विद्यालय. आणि त्यानंतर 11वी 12वी इथेच आपल्या MJ कॉलेजला शिक्षण झालं. त्यात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मला MBBSला पण चांगलं कॉलेज, सायन हॉस्पिटल LTMMC मुंबई येथे ॲडमिशन मिळाली. आणि एकूणच सर्व याच्यात स्वतःची जिद्द ठेवायची, अभ्यासाची आवड ठेवायची आणि शिक्षकांनी सांगितलेलं

0: काळातले अनुभव म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड हा खरंच एक गोल्डन पिरियड असतो, कारण तेव्हा तुम्ही स्वतः एक कुठेतरी व्यक्ती म्हणून बाहेर असतात. एक शालेय शिक्षण आणि 11वी 12वीपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या शाळेत असतात, तुमचं व्यक्तिमत्व तितकं खुलत नाही. पण जसं MBBSला जेव्हा आम्ही गेलो सायन हॉस्पिटलला, तिथं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर गेलेलो होतो. नवीन वातावरण, नवीन पद्धत, आणि एक आपलं जळगावचं वातावरण कसं एक शांत असतं, कुठेही जायला काही अडचण नाही, लगेच जाता येतं वगैरे. पण मुंबईचं जीवन म्हणजे धकाधकीचं, तिथं 8:13ची गाडी ट्रेन आहे, 8:15 मीन्स हां मिनटाचा याच्यावर हे असतो. आपल्या इथं आपण 2 मिनटात आलो म्हणजे अर्ध्या तासात येणार हा व्यक्ती असं गृहित असतं. तर एक तो धकाधवीचा प्रवास त्यात, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं ना की तशा याच्यात सुद्धा राहून लोक किती जिद्दीने तिथं सुद्धा करतात. म्हणजे आज आपण जर एकदा लोकलने प्रवास तिथे केला तर दिवसभर म्हणतो बस आज भरपूर काम झालं म्हणतं, आणि ते लोक त्या ठिकाणी म्हणजे पुस्तक धरता येत नाही लोकलमध्ये, म्हणून नोट त्याचे झेरॉक्स काढता एक एक चॅप्टरचा आणि ते वाचत वाचत असा प्रवास करतात. म्हणजे त्या लोकांची जिद्द पाहून मग तेव्हा की खरंच. आणि आम्ही तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं, वसतिगृह होतं, तिथं राहायचो. तर आम्ही म्हणजे कॉलेजची टाईम झाला की त्यानंतर त्याच्या जस्ट 2 मिनिटं 5 मिनिटं आधी निघणार आणि रोड क्रॉस करून कॉलेजला जाणार. आणि हे लोक उपनगरांमधून यायचे, अर्धा अर्धा एक एक तास ते ट्रेनचा सफर, आणि ते आमच्या आधी यायचे. म्हणजे त्या याच्यातून त्यांची जिद्द आणि श्रम इतक्या लेवलचे करावी लागतात. आणि परत जसं तिथे जातो तेव्हा मग नवनवीन गोष्टी, नवनवीन विचार, आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं ते त्या ठिकाणी शिक. परत जेव्हा तुम्ही तिथं स्वतः एकटे राहत असतात, निर्णय घेत असतात, ते परत सायन हॉस्पिटल म्हणजे आशियातलं नंबर एकचं हॉस्पिटल, खूप मोठा पेशंटचा टर्नओव्हर तिथं असतो, आणि त्यामुळे शिक्षणाची जी आवड आधीपासून होती ती आणखी द्विगुणित झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथं पाहायला मिळतात, सर्व नामांकित कॉलेज असल्यामुळे खूप तज्ज्ञ शिक्षक तिथं असतात, आणि त्यामुळे ते दिवस म्हणजे एक आयुष्याचा गोल्डन पिरियड. कारण त्या याच्यामध्ये एकतर तुम्ही सेफ झोन असतात, कारण तुम्ही तेव्हासुद्धा स्टुडंट असतात बरोबर, स्वतःची वैयक्तिक जबाबदारी अशी नसते, आणि सेकंडली तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तिथे मोकळे हे होतात, डेव्हलप व्हायला मदत होते, तर मॅच्युअर्ड होत असतो. त्यात मुंबईचा पहिल्यांदाच अट्रॅक्शन की कसं असतं काय असतं मग, तर ते पाहायला, नंतर स्वतः अभ्यास करायला, आणि एकूणच सर्व म्हणजे पुढच्या आयुष्याची जी तुम्हाला वळण लागते ते त्या ठिकाणी. आणि परत या ठिकाणी MBBSच्या याच्यात आमची 100 मुलांची बॅच, तर ग्रुप सुद्धा मोठा असतो. म्हणजे तुम्हाला बरं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका बॅचला 2 किंवा 3 सीट्स, आणि परत कामाचा व्याप इतका असतो की एकमेकांकडे पाहायला पण वेळ नसतो. तर त्यामुळे MBBSचा पिरियड हा एक अत्यंत गोल्डन पिरियड होता. त्या काळात शिक्षकांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं शिक्षण मिळालं, आणि त्यामुळेच आता आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने आपण पेशंट हँडल करू शकतो.
1: स्ट्रगलिंग लाईफ हे सगळं त्या ठिकाणचं जीवनशैलीच होऊन जाते, आणि ते त्या जीवनशैलीला लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्याप्रमाणे जगत असतात, तसं तुम्हीही केलं. पण मग तुम्ही जो विषय निवडला खास रेस्पिरेटरी डिसीजेस, तर त्यामध्ये नेमकं स्पेशलायझेशन करण्याचा हेतू काय होता?
0: MBBSमध्ये असताना आम्हाला सर्व सब्जेक्ट असतात, आणि सर्व प्रकारचे टीचर कोण त्यात काही डाऊट नाही, सर्वच चांगले होते हे. पण एक कोणते तरी असतं की जे तुम्हाला जास्त भावून जातात, किंवा एखादा सब्जेक्ट असतो जो तुम्हाला आवड निर्माण होते. माझा पहिलेपासून कल मेडिसिन साईडकडेच होता, त्यामुळे एवढं तर नक्की होतं की डॉक्टर व्हायचं मेडिसिन साईड. हां, त्यानंतर सर्जिकल साईड त्यामुळे क्वेश्चन नव्हता. आणि बेसिकली मला पहिल्यापासून क्लिनिशियन म्हणून आवड, म्हणजे मग माझ्याकडे ऑप्शन 2-3च उरतात की मेडिसिन, जनरल मेडिसिन, डायबिटीज आणि रेस्पिरेटरी मेडिसिन. तर त्यामुळे त्यातल्या मला हा रेस्पिरेटरी मेडिसिन तेव्हा शिकत असताना खूपच इंटरेस्टिंग वाटलेलं, आणि मग नाही आपण यातच करायचं.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तुम्ही केरळला सुद्धा जाऊन आला, त्याबद्दलचा अनुभव सांगा ना, ते कसं होतं?
0: MBBS झाल्यानंतर मी तेव्हा डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याची प्रायमरी लेवलची एक्झाम दिलेली होती, आणि त्यात मला केरळच्या चांगल्या एका कॉलेजची ऑफर आली, चेस्ट हॉस्पिटल कॅलिकॅट म्हणून तिथलं आहे. तर त्यांच्या इथं इंटरव्ह्यू दिला आणि त्यांच्या इथं सिलेक्ट झालो. मग सिलेक्ट झाल्यावर एक मनात थोडीशी किंचितशी भीती होती की इतक्या दूर आपण जातोय, आणि बरं कसं महाराष्ट्रातल्या लोकांना वरच्या बाजूला जायला कॉमन आहे, हिंदी आहे लँग्वेज काही विषय बाहेर, आणि खाण्याचा पण फारसा प्रॉब्लेम नाही. पण खालच्या बाजूला दक्षिणेकडे जात असताना तिथं खाण्याचं भात मासे आपण पुस्तकात वाचलेलं असते, भात मासे हे त्यांचं प्रामुख्य आहे, आणि लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक विषय.

0: असतो की तिथं साऊथला युजली कसं असतं की ते त्यांची लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश ह्या दोनच गोष्टी, हिंदी तिथं फारसं चालत नाही, फारसं चालत नाही. आणि परत केरळमध्ये म्हणजे आपण कधी गेलो नाही काही नाही, पहिल्यांदा एक थोडीशी मनात भीती होती, पण जसं मी गेलो पहिल्यांदा गेलो तर तिथलं म्हणजे केरळचं वातावरण खूपच सुंदर आहे. म्हणजे ऍक्च्युली एक नैसर्गिक, त्यांना म्हणतात ते गॉड्स ओन कंट्री, देवाची अस्तित्व तिथं आहे असं त्यांचं वाक्य आहे. आणि खरोखर एक खूप सुंदर ते तिथली भूमी आहे. जागोजागी 5-5 मिनिटांवर तुम्हाला नदी लागते, आजूबाजूला ते नारळाचे झाडं नदीवर लोंबकळत असतात असल्यासारखं. तर सुंदर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहाल तर एखाद्या आपण जसं हिल स्टेशनवर जातो त्याच्यासारखे. आणि जसं तिथं मी गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांशी बोललो, त्यांच्याशी तिथल्या स्टाफशी बोललो, तर एक अट्रॅक्शन निर्माण झालं की म्हणजे देवर होते खूपच कोऑपरेटिव्ह होते आणि इन्स्टिट्यूट पण चांगलं होतं. मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही करायला काहीच हरकत नाही. आणि बघा आयुष्यात बदल हा गरजेचा असतो,
1: परिवर्तन
0: आणि परिवर्तन, नवीन परिवर्तन तुम्ही घ्यायला पण शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात सुद्धा केलं पाहिजे.
1: बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा.
0: हो
1: आणि आता नुकतंच नॅपकॉन 2007 आणि ब्रॉन्कोकॉन 2008 मधील पुरस्कार मिळवताना तो अनुभव कसा होता, नेमकं त्याबद्दल सांगा ना मला.
0: मी 2007 पासून ते 2010 पर्यंत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केरळमध्ये केलं. तर जसं मी सांगितलं तिथले डॉक्टर सुद्धा तज्ज्ञ होते आणि सर्वात महत्वाचं तिथं जिथं आम्ही केलं ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं 100 बेड. तर त्या ह्याच्यात काय होतं की तुम्हाला ॲक्च्युअली पेशंट कसं ट्रीट करायचे, पेशंटशी कसं वागायचं, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची पद्धत आणि प्रायव्हेटमध्ये काम करण्याची पद्धत यात खूप फरक पडतो. आणि त्यामुळे पेशंटशी कम्युनिकेशन, तुमचं संवाद कसा असला पाहिजे, डायग्नोसिस किती लवकर करता येते, कारण प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त दिवस थांबायला तयार नसतो, जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देता येईल ते, तर त्या गोष्टी ते कसं करायचं, नवीन टेक्निक कसं आत्मसात करायचं, नवनवीन सर्व त्या ठिकाणी सिटी स्कॅन त्यांचं त्या काळात अवेलेबल केलेलं होतं. त्यांनी सिटी स्कॅनचा जे मॉनिटर असतं त्याचं डेस्कटॉप सॉफ्टवेअर आमच्या इथं दिलेलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तितक्या लवकर नाही मिळू शकत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल झालं. ब्रॉन्कोस्कोपी तिथंच मी शिकलेलो आणि तिथेच सरांनी तेव्हा एनकरेज केलं मला की तू प्रेझेंटेशन पण करू शकतो. मग त्या काळातच तेव्हा नॅपकॉन म्हणून कॉन्फरन्स 2008 साली लखनौला होती आणि त्याच सरांनी की नाही तू कर, प्रयत्न कर, तुला जमेल. मग सरांच्याच एनकरेज, त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच माझा एक थेसिस टॉपिक होता तेव्हा, मिथॅकोलिन चॅलेंज टेस्ट, म्हणजे अस्थमा दम्याच्या संदर्भातली एक टेस्ट असते ती, आणि ती ॲडव्हान्स टेस्ट आहे, पुढचे प्रगतिशील टेस्ट आहे. तर त्या टेस्टवर माझा प्रबंध होता आणि मग त्यांनी म्हणे की याच याच्यावर तू करू शकतोस. मग मी त्याच्याच आधारित एक आपण तिथं पोस्टर प्रेझेंटेशन केलं होतं 2008 लखनौच्या नॅपकॉनमध्ये. आणि त्या पोस्टर प्रेझेंटेशनला त्यावेळी अस्थमा दम्याच्या सेक्शनमधलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं.
1: अभिनंदन.
0: त्यानंतर त्याचाच पुढचं पुढे धागा पकडून 2009 मध्ये कॅलिकट इथंच ब्रॉन्कोकॉन, म्हणजे हे जे श्वासमार्गाची दुर्बीण असते त्या संदर्भातली एक कॉन्फरन्स, स्वतंत्र कॉन्फरन्स असते ते, राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स. तर त्यात एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती की व्हिडिओ प्रेझेंटेशन. त्यात हे दुर्बिणीचा तपास जे आपण पेशंटचे करतो त्यातले एखादी इंटरेस्टिंग केस जर असेल तर ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रेझेंट करायची होती. आणि त्याच्यावर तिथे संवाद, एक्झामिनर आणि तुमचे संवाद होतो आणि त्यावरून ते हे करणार, रिझल्ट देणार होते, इव्हॅल्युएशन करणार होते. तर त्या ठिकाणी आपण एक आमच्या याच्यात VCD व्होकल कॉर्ड डिसफंक्शन म्हणून एक आजार असतो त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला होता आमच्याच पेशंटवरचा. आणि तो तिथं आपण प्रेझेंट केला की बाबा हे असं असं असतं, असं दिसतं, असं करायचं असतं. आणि तेव्हा देखील त्याचं डिस्कशन वगैरे झालं आणि त्यांनी जे मार्क्स दिले त्याच्यातून मग त्या याच्यात व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला तेव्हा मिळालेलं होतं 2009 मध्ये.
1: खूपच अभिमानाची गोष्ट आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नेमकं VCD या आजाराचे लक्षणं काय असतात नेमकं?
0: ॲक्च्युली VCD म्हणजे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन हा एक स्वरयंत्राच्या ठिकाणचा आजार आहे की त्या ठिकाणी स्वरयंत्र जे आहे ते पूर्णपणे मोकळे ओपन म्हणजे उघडे होऊ नाही शकत. नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना स्वरयंत्राचे जे झडपं असतात त्या उघडला होत असतात आणि त्यामुळे वेगवेगळे स्वर आपले निघतात. आणि त्या आता ह्या आजारामध्ये काय होतं की युजली प्रामुख्याने फिमेल्समध्ये हा दिसतो की त्यामध्ये या ज्या पेशंट असतात ते थोडेसे इमोशनल टाईपचे असतात आणि त्यांच्या मनात जी अँझायटी किंवा जी उत्सुकता किंवा भीती आणि हे ह्या भावनांचं सर्व संप्रेरण होऊन ते जेव्हा त्यांना अटॅक येतो याचा तेव्हा ते होकल कॉर्ड स्वर यंत्र पूर्णपणे असं ओपन नाही होत, अर्धपट ओपन होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खोकला येतो किंवा एकदम दम चढतो जसं काही दम्यासारखं. तर बऱ्याच वेळा हे होकल कॉर्ड डिस्फंक्शन याचे पेशंट डायग्नोज न होता ते दमा म्हणून ट्रीट होत असतात. हा आणि हे त्या एक पर्टिक्युलर टायमाला तो त्रास होतो आणि त्यानंतर थोड्या वेळातच पेशंटला जसं इमोशनल तो स्पर्ट गेला तसं पेशंट हळूहळू शांत होतो, थोडा मेडिकेशनने सेटल होतो. तर बऱ्याच वेळा हे डायग्नोसिस याचं कठीण पडतं कारण याचे लक्षणं पूर्ण दम्यासारखे येतात. तर त्या संदर्भातला हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही केला होता. बऱ्याच रेअर केसेस असतात हे व्हिडिओ प्रेझेंटेशन साठी तशा वेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा काहीतरी नवीन हे असंच हे लागतं.
1: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. 2011 सालापासून आपण सेवा करत आहात, तर कसा अनुभव असतो पेशंट ग्रामीण भागातले शहरी भागातले कसा फरक पडतो?
0: असं आहे की जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत एक वर्ष मी आमच्या जिथं मी MBBS केलं सायन हॉस्पिटल तिथे एक वर्ष परत सेवा दिली. तिथल्या सरांशी आमचे संबंध होते, त्या विचार की चल एक वर्ष तरी तुला शाळेला द्यायचं आहे आपल्या हॉस्पिटलला द्यायचं आहे. मग 2010 पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 1 वर्ष 11 पर्यंत मी तिथे केलं आणि त्यानंतर मग आपलं जे जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आहे तिथं जळगाव शहरात मी आलो आणि तिथं 2011 पासून आम्ही सुरुवातीला 3 वर्ष मी एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलला काम केलं इंटेन्सिव्हिस म्हणून आणि त्यानंतर आता 2014 पासून माझं स्वतःचं हॉस्पिटल आम्ही श्री गणेश हॉस्पिटल म्हणून केलेलं आहे आणि तिथं रेस्पिरेटरी स्पेशालिटीचं आम्ही सर्व हे करतो, समजा सर्दी ॲलर्जी दमा खोकला निमोनिया नंतर कोविड अलीकडच्या कोविडच्या जेव्हा आपल्या इथं जळगावमध्ये सर्व पूर्ण जगभरच हाहाकार होता तर तेव्हा जळगावमध्ये जे गव्हर्नमेंटने जळगाव जिल्ह्यासाठी जो टास्क फोर्स नेमला होता त्याचा देखील मी सदस्य होतो आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटला या संदर्भात मार्गदर्शन शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात सल्ला मसल्यास लोकल लेवलवर कसं हे करता येईल त्या संदर्भात ते सुद्धा कार्य आपण केले आणि 2011 पासून जळगाव शहरामध्ये आपले श्वासासंदर्भात चालू आहे. त्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण प्रबोधनपर लेक्चर्स झाले आहेत वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा शिबिरांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या लेवलवर इव्हन खेडोपाडी जाऊन आम्ही शिबिर तेव्हा घेतलेले आहे आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं लोकांच्या समस्या दूर करणं याबाबत एक ध्येय मनाशी ठेवून आपलं ते प्रयत्न चालू असतात. त्यात कधीकधी न्यूजपेपरमधून आर्टिकल्स मुलाखतद्वारे किंवा शिबिरांद्वारे लोक प्रबोधन आपण करत असतो.
1: सुंदर असं कार्य म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा कुठे ना कुठे सहभाग असतो आणि त्यानिमित्ताने एक अवेअरनेस निर्माण केला जातो, खूपच छान असं कार्य आहे. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. कोविड काळातला अनुभव कसा होता?
0: कोविड असा एक जागतिक महामारी याने जग बदलवलं. कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हा पूर्णपणे वेगळा फरक आहे. कधी असं वाटलं नव्हतं की इतकी काही महामारी येऊ शकते, इतकं काही लॉकडाऊन हा प्रकार कधी आपण ऐकला नव्हता की असं की सर्व बंद होतं, रस्त्यावर जाणं बंदी असते, हे फक्त कर्फ्यू मिलिटरीच्या काळात ते ऐकलेलं असायचं. पण असं जगभर हे होते की ट्रेन्स बंद होऊ शकतात ही कल्पना नाही. बरं, त्या काळातली जी कोविडचं आलं सुरुवातीच्या काळात इतकी ते धास्तावलेले होते लोकच नाही तर इव्हन डॉक्टर आमच्या लेवलवर पण, की कारण नवीन आजार काय आहे त्याची ट्रीटमेंट त्याचा पूर्ण अंदाज नाही, आजाराचं स्वरूप काय आहे ते पूर्ण माहिती नाही. जसं जसं टाईम जात गेला थोडं थोडं माहिती होत गेली पण ती महामारी इतक्या चपेट्याने याच्यात घेतली होती की तेव्हा की कुठेतरी की बरं करायला पाहिजे. इव्हन डॉक्टरांच्या मनात भीती होती, काही ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले होते की कसं हे करायचं. पण मग तेव्हा आमची स्पेशालिटी रेस्पिरेटरी स्पेशालिटी आणि त्या याच्याने आजार रेस्पिरेटरी कोविड आजार श्वासासंदर्भात, त्यामुळे मनात एक जाणीव होती की नाही इथं आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. आणि त्या याच्याने आम्ही सुरुवातीपासून हॉस्पिटल पूर्ण वेळ आमचं चालू होतं तेव्हा देखील पूर्ण काळजी घेऊन जी काय समजा ते PPE किट नंतर कॅप हे सर्व वापरून आपण की करायचं आणि आम्ही तेव्हासुद्धा ते म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला त्याच्यासुद्धा याच्यात आम्ही फुल पूर्णपणे सेवा दिली. इव्हन त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसं आजार चालू होते तर सिव्हिलमधले स्वतः डॉक्टर काही आजारी पडले, सिव्हिलमधले जे तज्ज्ञ होते ते सुद्धा स्वतः आजारी पडले. तेव्हा एक अंतर्मनाच्या जाणीवेने की जर ते आजारी पडले तर मग तिथं कोणीतरी स्पेशलिस्ट पाहिजे, म्हणून मी स्वतःहून तिथं 15 दिवस सेवा दिली होती कोविडच्या काळात श्वासाचे तज्ज्ञ म्हणून. जेव्हा तिथले डॉक्टर आजारी पडले तेव्हा आम्ही आमच्यातर्फे स्वतःहून की नाही बाबा 2 तास मी देईल आणि तिथं मार्गदर्शन करेन, तर ती एक मनात कुठेतरी जाणीव होती आणि कदाचित त्या जाणीव आणि त्याचा चांगला परिणाम म्हणून म्हणा इतक्या 3 वर्ष आम्ही कोविडमध्ये काम केलं पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. हीच म्हणजे कुठेतरी एक आपण जर समजा देवाच्याला कुठं मानत असू तर की जो चांगलं काम करतो त्यांनी प्रोटेक्शन, कारण 24 तास आम्ही पेशंटमध्ये असायचो तेव्हा मी जवळजवळ 5 हॉस्पिटलला सेवा देत होतो, पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं.
1: ही एक जमेची बाजू म्हणायला हवं.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर डॉक्टर आपल्या मते अस्थमा ॲलर्जी हे सारखे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये अजूनही बरेच काही गैरसमज आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नेमकं त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: बघा, ॲलर्जी दमा हा सामान्य आजार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. त्यात भीती वाटण्यासारखं किंवा कमी वाटून घेण्यासारखं काही नाही. काही वेळा आता आमच्याकडे पेशंट येतात, एखाद्या लहान मुलाला वगैरे आजार असला त्याची आई वडील चिंतित असतात की बाबा आत्तापासून दमा, याला तुम्ही पंप कसं, आत्तापासून कसं काय होणार. तर ह्या ज्या मनातल्या भीती आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे की या याच्यामध्ये की हा आजार इतका चांगला आजार आहे की तो पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल करता येतो, कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि बऱ्याचशा याच्यात त्याचे पूर्ण सिम्प्टम फ्री बराचसा काळ तुमचा जाऊ शकतो. मी नेहमी पेशंटला उदाहरण देतो की तुम्हाला दमा असला, बरेच आजार असे आहेत की जे क्रॉनिक किंवा लांब वर्षानुवर्ष चालणारे आहेत, जसं तुमचा डायबिटीज झाला, BP झाला, बरेच आजार असे आहेत आणि त्या आजारांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी औषधं तर घ्यावीच लागतात, पण औषध घेऊन देखील आजार वर्षानुवर्ष पुढं थोडा थोडा सरकतच राहतो. डायबिटीज झालं की 8-10 वर्षांनी तुम्हाला कार्डियक कॉम्प्लिकेशन, पॅरालिसिस, बाकी या गोष्टी येतातच. त्या मनाने दमानी हा आजार असा आहे की तो तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतो खूप छान प्रकारे. बरेचसे पेशंट तर म्हणजे लक्षणविरहित बऱ्याच काळासाठी राहू शकतात, फक्त त्यांना एक काही काळजी त्याच्या विशेष घ्यायच्या असतात. ठीक आहे. दुसरी, ॲलर्जी दम्याच्या बाबत लोकांच्या मनात पंपाच्याविषयी तोंडावाटे, श्वासावाटे घ्यायचे पंप, ते म्हणतात पंप घेतला म्हणजे मी काही इतका म्हातारा झालो का, मला इतका,
1: आणि त्या याच्यात
0: एक्झॅक्टली, आणि त्यामुळे त्यात आम्ही पाहतो की बऱ्याच जणांना आजार इतका होऊन जातो की फुफ्फुसाची कॅपॅसिटी निम्म्यावर येऊन जातो तरीसुद्धा ते पंप घ्यायचा नाही म्हणून औषधं घ्यायचे टाळतात. आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो, आजार पुढच्या टप्प्यात निघून जातो आणि मग त्यावेळेस त्यांना औषधं देऊन देखील रिझल्ट पूर्ण मिळू शकत नाही. मग केव्हाही आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं प्रबोधन हे केव्हाही प्रामुख्याने हे करतो की औषधांची गरज काय, गरज आहे का, आहे तर किती प्रमाणात, कोणते औषधं घ्यायला पाहिजे, कसे घ्यायला पाहिजे. या संदर्भातच एक मी सांगतो की लोकांच्या प्रबोधनासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल पण आहे आमच्या स्वतःचं ब्रीथ बेटर टुडे म्हणून आपलं एक यूट्यूब चॅनल आहे की जिथं पेशंटचे हे जे पेशंट आम्हाला शंका विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, तर बऱ्याच वेळा काय होतं क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं देणं तितका वेळही नसतो किंवा पेशंट एका वेळेस विचारूही शकत नाही, विसरून जातात. मग आम्ही काय केलं की जे आम्हाला पेशंट प्रश्न विचारतात त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवायचो आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकलेले की जेणेकरून पेशंट, हा समजा एखादा पेशंट पहिल्यांदा आला त्यांना दम्याचं आपण डायग्नोस केलं, त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून त्यांच्या मनातल्या असलेल्या शंकांची उत्तरं त्यात त्यांना मिळून जातात. ते एक लोकप्रबोधनाचा एक छानसं कार्य आणि परत त्या व्यतिरिक्त औषधांविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका, पंप कसा घ्यायचा, का घ्यायचा, फायदे काय, सर्व आपण त्यात निराकरण करतो. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य गोष्टी आहेत पण त्या पाळल्या तर त्यांचा त्रास कमी करायला मदत होतो, अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी व्हिडिओ आपण त्यात टाकलेले आहेत आणि लोकप्रबोधनाचं कार्य पण त्यातून आपल्याला करता येतं. तर डॉक्टरचं काम फक्त औषधं लिहिणं असं नाही तर पेशंटच्या शंका आम्ही निराकरण करून औषधांसंबंधी त्यांना व्यवस्थित माहिती देणं, ते कसं घ्यायचं यांची माहिती, आणि इन जनरल जेव्हा मनातल्या या भीती निघतात तेव्हा खरोखर पेशंट मग औषधं पण व्यवस्थित घ्यायला लागतो आणि रिझल्ट पण चांगला.
1: बरोबर.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: बऱ्याच लोकांमध्ये समज आहे की या औषधीमुळे साईड इफेक्ट्स खूप होतात आणि मग पुढे भविष्यात तो मुलगा सपोज एखाद्या मुलाला बालदमा असला तर भविष्यात त्याला त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतील असं काही आहे का?
0: पूर्वीच्या काळात जे औषध असायचे ते औषधात इतके फाईन नसायचे, त्याचे साईड इफेक्ट होते. पण आता चांगल्या चांगल्या प्रकारचे औषधं येतात, त्याचे साईड इफेक्ट अत्यंत नगण्य किंवा नाही म्हणण्यासारखे आहेत. आणि लॉंग टर्म मध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीत औषधं घेतात तेव्हा प्रॉब्लेम नाही होत. काय होतं, लोक अर्धवट गोष्ट घेतात की एखादं औषध केव्हा 5 दिवसासाठी दिलं, तेच औषध पेशंट विदाऊट प्रिस्क्रिप्शन महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्षे घेत राहतो. हा मग हे औषध कोणतेही असतात ते स्वतः डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि पाहिजे त्या डोसमध्ये घेतले तर तसे साईड इफेक्ट नाही होत.
1: अच्छा.
0: तेव्हा केव्हाही माझं पेशंटला सांगणं असतं की डॉक्टरांनी जेव्हा प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलंय तेव्हा किती दिवसासाठी ते व्हॅलिड आहे तेवढ्याच दिवस ते वापरा, त्या उपर ओव्हर द काउंटर किंवा वरचे वर औषधं घेऊ नका. कारण त्या औषधांचे ते वापरायचं कसं हे शिकण्यासाठी आम्हाला 3-3, 5-5 वर्ष कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घालावे लागतात. हा, ते वरच्या वर असे घ्यायला नको. ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध आणि अनियमित काळासाठी घेऊ नये, डॉक्टरांच्या मॉनिटरिंग खाली घ्या. ते औषधं सेफ आहेत. नंतर की लहानपणापासून औषध घेतो मग त्याची किडनी खराब होईल का, लिव्हर खराब होईल का, नाही. तर आता युजली ॲलर्जी दमामध्ये नॉर्मल याच्यात आम्ही ओरल स्टिरॉइड म्हणजे जे ज्या औषधांनी तुम्हाला थाक वाटतो ते प्रॅक्टिकली नाही वापरत. फारच रेअर केसमध्ये की जेव्हा खूपच जास्त आजार आहे फार जास्त लेवलचा की तेव्हा त्या काळात एक तात्पुरत्या 2-5 दिवसासाठी लागू शकतात. पण अन्यथा नॉर्मली आता स्टिरॉइडचा वापर नाही. हां, होतं कसं की हे पेशंट गावच्या लेवलवर किंवा छोट्या डॉक्टरांकडे जातात आणि नाही तुम्हीच द्या तुम्हीच द्या, मग त्या याच्या स्वस्तातलं औषध, मग स्वस्तातलं औषध स्वस्ताप्रमाणेच असतं तर त्यामुळे मग काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतात. पण प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट स्पेशलिस्टच्या अंडर घेतली तर ती अडचण नाही आहे.
1: छानच माहिती आमच्या श्रोत्यांना या संवादातून मिळतेच आहे. सर, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका निभावता, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम सुद्धा करतात, तर ती भूमिका किती महत्वपूर्ण वाटते?
0: एक मी स्वतः शिकत असताना एक पॅशन तेव्हा सुद्धा मनात होत आणि की जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना द्यावं. एक जे आपल्याकडे म्हणतात की अन्नदान, धनदान, भूमिदान, तर त्यामध्येच एक महत्त्वाचं दान म्हणजे ज्ञानदान हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि एज्युकेशन मस्ट गो ऑन, शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नादान असतात तुम्ही शिकतात, तुम्ही मेहनतीने पुढे जातात, नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून नवीन काहीतरी शोधून काढतात. जसं आता नॅपकॉनच्या याच्यात आम्ही पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्यात त्या आपण कळतं आणि आपल्याला ज्या कळलं आहे ते जगाला सांगा. सेम गोष्ट जसं तुम्ही शिकले आहेत तर आता पुढची एक पिढी आहे की जे आता बडिंग डॉक्टर्स आहेत ते शिकतायत, मग त्यांना आपण मार्गदर्शन करायचं, आपल्याला जे मिळालं ते पुढे द्यायचं आणि आणखी आपण काय नवीन शिकलो ते त्यांना दिलं म्हणजे पुढची एक आणखी त्यांना त्या उपर आणखी पुढची पायरी काहीतरी करता येईल, नवीन डेव्हलपमेंट त्याच्यात होईल. तर त्याचाच एक भाग म्हणून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला आहे, गोदावरी मेडिकल कॉलेजला, मी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तिथं मी आहे आणि तिथं देखील आपल्या पीजी स्टुडंटला ज्ञानदानाचं काम आम्ही करत असतो.
1: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. मग या निमित्ताने आपच्या युथला काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छितात मेडिकल क्षेत्रामध्ये?
0: असं आहे मॅडम की तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा, तुम्ही मेडिकल निवडा, इंजिनिअरिंग निवडा, ते क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक नुसतं पोट भरायचं म्हणून रोजगारासाठी म्हणून तुम्ही कोणतं क्षेत्र निवडू नका. ज्यात तुम्हाला आवड आहे असं क्षेत्र तुम्ही निवडा आणि तसं निवडत असताना ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने निवडलंय म्हणून त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्या.
1: हे अगदी फार महत्वाचं,
0: कारण बघा टॉपर्सला कुठंच अडचण नाही आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही. हां, तुम्ही धक्का गाडी असाल तर मग अडचणीच्या गोष्टी आहे. म्हणून केव्हाही तुम्हाला आवडेल त्याच क्षेत्रात जा आणि त्या याच्यात एक्सिलन्ससाठी प्रयत्न करा, चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते करत असताना मनात कुठेतरी जाणीव ठेवा की या समाजात तुम्ही कुठं देणं लागतात.
1: अगदी बरोबर.
0: आणि त्या याच्याने आपला व्यवसाय करताना, आपला रोजगार मिळवत असताना जे काय इतर लोकांना सहाय्य करता येते किंवा मार्गदर्शन करता येते ते करत राहायचं.
1: खूपच छान. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यात आपलं बेस्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि त्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. अनेक सन्मान तुमच्या नावी आहेत, अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालेला आहात आणि नुकताच तुम्हाला खानदेश रत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: मला तर एकच कळतं मॅडम, आपल्याला जे काम आपण निवडलं आहे त्या याच्यात तुम्ही व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि चांगते काम करत असताना अंतर्मनात त्या देवाला समोर ठेवून काम करा. तुमचे काम व्यवस्थित होतात आणि त्या तुमच्या कार्याची ओळख समाज हा घेत असतो, ती नोंद होत असते आणि कुठेतरी मग त्या नोंदीतून म्हणा लोकांना माहिती होतं, ते स्वतःहून विचारतात किंवा मग काही संस्था असतात की त्या अशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार घोषित करतात.
1: बरोबर. तर मला असं वाटतं, मी ऐकलं एका ठिकाणी की सन्मानापेक्षा सन्मान करणारा हा महत्वाचा असतो, कारण त्याने आपल्यातलं काही गुण उत्तरदायित्व जे आहे ते हेरलेलं असतं आणि त्याची कुठेतरी नोंद त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने ते आपल्याला सन्मानित करत असतात आणि ते एक आणखी मोठं कार्य करण्याची प्रेरणा त्यातून सुद्धा आपल्याला मिळत असते असं आपण म्हणू शकतो. तर खूपच छान डॉक्टर, तुमच्या संवादातनं बरीच माहिती आम्हाला मिळते आहे. पण यानंतर तुमचे भावी प्रोजेक्ट्स, त्याबद्दल सांगा ना, पुढचे प्रोजेक्ट्स तुमचे काय असणार या क्षेत्रात?
0: माझं श्वासाच्या आजारासंदर्भात स्पेशलायझेशन आहे आणि त्या याच्यात नवनवीन गोष्टी ज्या येतात, ज्या जगात अवेलेबल होतात, त्या त्वरित आपल्या शहरात अवेलेबल करणं, मिळवून देणं, उपलब्ध करणं हे आमचा प्रयत्न असतो. त्या याच्यानेच काही नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या टेस्ट येतात त्या आम्ही अवेलेबल करतो आणि यातच आणखी पुढं कसं डेव्हलपमेंट करता येईल, लोकांचे त्रास आणखी कसे कमी करता येईल, आजार कसे बरे करता येईल कमी त्रासामध्ये, कमी औषधामध्ये, तसा आमचा प्रयत्न असतो. त्या याच्याने काही रिसर्च प्रोजेक्ट्स पण आपण करत असतो, त्या संदर्भातलाच एक रिसर्च पेपर पुढे येणाऱ्या नॅपकॉनमध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर हे एज्युकेशन डेव्हलपमेंट हे चालू ठेवायचं आहे आणि त्यात पेशंटचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतो, त्यात जागतिक स्तरावर आपल्याला आणखी किती चांगल्या प्रकारे काम करता येते ते पाहायचं, हाच आमचं ध्येय.
1: खूपच सुंदर सर. खरंच आजचा संवाद अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असा, हृदयाला स्पर्शून जाणारा असा सुद्धा होता. आपण केवळ डॉक्टर नाही आहात तर समाजासाठी कार्य करणारे एक योद्धा आहात. आपल्या सेवेला सलाम आणि आपल्या पुढच्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. रेडिओ मनभवनच्या टीमकडनं आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद.